वंदन हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी. 5:40 झालेली आहेत. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आपण येऊन पोहोचलेलो आहोत आणि एकंदरीतच समाधान, क्षमा, प्रेम आपल्या मनात असणं किती महत्वाचं आहे या विषयावरची आजची आपली ही चर्चा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला जो पवित्र धर्मग्रंथ आहे गीता, ती युद्धातच का सांगितली गेली बरं? जर हा शांतपणे विचार केला ना की बाबा गीता युद्धातच का सांगितली गेली आहे, ती एखाद्या शांत आश्रमात सांगितली जाऊ शकली असती, हिमालयाच्या गुहेत ध्यानधारणेच्या निवांत वातावरणात, जिथं ना शस्त्र ना नात्यांचा संघर्ष. कृष्णाला तर जीवनाचं गूढच सांगायचं होतं ना, तर तो अर्जुनाला या सगळ्यापासून दूर नेऊ शकला असता. पण तसं झालं का? अर्थातच नाही. गीता सांगितली गेली तेव्हा रणांगण सजलेलं होतं, शंख वाजले होते, धूळ उडत होती, समोर स्वतःचे श्लोक उभे होते आणि निर्णयाचा क्षण अगदी टोकाला पोहोचला होता. का? कारण जीवनातला सगळ्यात खोल समज निवांततेत जन्माला येत नाही. तो जन्माला येतो जेव्हा आपण आतून तुटलेलो असतो. कसं आहे बघा ना, जोपर्यंत सगळं सुरळीत चाललेलं असतं तोपर्यंत आपल्याला गीतेची गरज कदाचित भासत नाही. आपण व्यस्त असतो, आपण आत्मविश्वासात असतो आणि आपल्याला वाटत असतं मी सांभाळू शकेन सगळं. पण कधीतरी जीवन अशी परिस्थिती उभी करतं जिथं आपला आत्मविश्वास जळमळतो, एखादं नाटकं तुटतं, एखादा निर्णय चुकतो, एखाद्या व्यवसायामध्ये आपल्याला नुकसान होतं, आरोग्य ढासळतं, किंवा मग त्यावेळेला आतून प्रश्न येतो की मी खरंच काय करतोय, माझ्या खरंच काही ताब्यात आहे का. आणि मंडळी हा क्षण म्हणजे रणांगण, कारण त्या क्षणी आपण दोन गोष्टींमध्ये अडकलेलो असतो, कर्तव्य आणि भावना, स्वाभिमान आणि करुणा, भीती आणि जबाबदारी. आणि तेव्हाच आपल्या आतला अर्जुन थांबतो. तो पळून नाही जात बरं का, तो लढायलाही तयार होत नाही, तो नुसता थांबतो. पण हे थांबणं फार महत्त्वाचं आहे, कारण त्या थांबण्यातच अहंकाराचा वेग कमी होतो. मी सांभाळतोय हा जो विश्वास आहे ना तो हलतो आणि त्या जागेत एक वेगळी स्पष्टता जन्माला येते आणि तीच गीता. गीता म्हणजे अंतर्गत स्पष्टता आहे जी गोंधळाच्या मध्यभागी उगवते. जेव्हा मेन पूर्णपणे आपलं मन गोंधळलेलं असतं, जेव्हा निर्णय अशक्य वाटतो, जेव्हा दोन्ही बाजूंनी नुकसान दिसतं, तेव्हा आपण पहिल्यांदा प्रामाणिक होतो आणि त्या प्रामाणिकपणातच आपल्यातला कृष्ण बोलतो. आणि म्हणून गीता आश्रमात सांगितली गेली नाही, ती रणांगणात सांगितली गेली. कारण जीवनाचं खरं शिक्षण समस्या नसताना होत नाही, तेव्हाच होतं जेव्हा आपण स्वतःच्या मर्यादा ओळखतो. आपल्या आयुष्यातही असंच होतं नाही का? म्हणजे एखादी परिस्थिती अशी उभी राहते की पुढं जाणं कठीण, मागे वळणं अशक्य आणि थांबणंही जड. तोच क्षण असतो आपलं कुरुक्षेत्र. पण आपण आपल्या मनाला किंवा त्या क्षणाला शाप मानत असतो.

5:54 झालेली आहेत आणि कार्यक्रमातनं निरोप घेण्याची वेळ झालेली आहे मंडळी. यानंतर ठीक 6 आपण ऐकू शकणार आहात बातमीपत्र आणि 6:05 रेनबो फंडे हा कार्यक्रम घेऊन पुन्हा एकदा तुमच्यासोबत असणारच आहे. तेव्हा वंदन या कार्यक्रमापुरती स्वप्नाला इथंच अनुमती द्या. धन्यवाद.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्यूजिकली योर्स।
1: फेसबुक न्यू स्काई व्हाट्सएप इन लाइफ वन मोर काम इथेनो आराम सो स्टार्टअप योर डे विथ रेनबो फन डे रेनबो फन डे
2: रेनबो फन डे रेनबो फन डे
1: म्यूजिकल साथ रियल लाइफ बात सिनेमा नाटक भटकन भी खास स्टार्टअप योर डे विथ रेनबो फन डे रेनबो फन डे
2: रेनबो फन डे रेनबो फन डे।
3: नमस्कार श्रोते हो 107.1 मेगाहर्ट्ज वर तुम्ही ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा। कार्यक्रम सुरू झाला आहे रेनबो फन डे आणि या कार्यक्रमात मी स्वप्ना सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते।

श्रोतेहो, यानंतर आपण ऐकणार आहोत हवामान वृत्त. कुलाबा इथं कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, किमान तापमान 26 अंश सेल्सिअस, हवेतील सापेक्ष आर्द्रता 81%, तर सरासरी पावसाची नोंद 1.9 मिलीमीटर. तर सांताक्रूज इथं कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, किमान तापमान 25 अंश सेल्सिअस, हवेतील सापेक्ष आर्द्रता 82% नोंदवण्यात आलेली आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पुढल्या 24 तासात आकाश अंशतः ढगाळ राहील आणि पावसाच्या हलक्या सरींची शक्यता नोंदवण्यात आलेली आहे. शिवाय कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31 आणि 26 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता नोंदवण्यात आलेली आहे. गोवा किनारपट्टी आणि दक्षिण पश्चिम अरबी समुद्रावर ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे या काळात मच्छीमार बांधवांनी योग्य ती काळजी घ्यावी. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात पुढल्या 24 तासात आकाश अंशतः ढगाळ राहील आणि पावसाच्या हलक्या सरींची शक्यता नोंदवण्यात आलेली आहे. याबरोबर हे हवामान वृत्त संपलं.

0: चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का हो, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.

कार्यक्रम सुरू आहे मंडळी. श्रावण सुरू झालेला आहे, मग श्रावणातले सोमवार, नागपंचमी, मंगळागौर आणि आता अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपलेलं रक्षाबंधन, मग जन्माष्टमी, गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी आणि पुन्हा एकदा नव्या वर्षाची चाहूल. जणू आपल्या भारतीय संस्कृतीच्या आकाशात एकामागोमाग एक असे रंगीबेरंगी उत्सवाचे तारे उमलत जात आहेत, सण येत आहेत आणि मग घरात वेगळीच लगबग सुरू होते, नाही का? सण जवळ आला की घराची साफसफाई, रंगरंगोटी, सजावट, खरेदी, फराळाची तयारी, पाहुण्यांचं नियोजन, अगदी अगदी सगळीकडे उत्साह आणि आनंदाचं वातावरण. पण या सगळ्या तयारीच्या गडबडीत आपण स्वतःला एक प्रश्न विचारतो का की सणासाठी घर तयार करताना मन माझं तयार आहे का? कारण घराची साफसफाई आपण अगदी उत्साहानं करतो, पण मनात सजलेली नाराजी, राग, गैरसमज, मतभेद, जुन्या आठवणींची धूळ आपण कधी झटकतो का? आणि आपण आज याच विषयावर बोलणार आहोत की सणांची तयारी करतोय, मग या तयारी करत असतानाच घराची तयारी का मनाची तयारी, या विषयावर बोलणार आहोत रेनबो फंडे या कार्यक्रमात. एक छानसं गाणं ऐकूया आणि मग आपला संवाद असाच चालू ठेवूया स्वप्नासह.

सणांची तयारी आपण करत आहोत आणि या तयारी करत असतानाच ह्या सगळ्यांमध्ये आपण मनाची सुद्धा तयारी करणार आहोत. सण म्हटलं की सगळ्यात आधी आठवतं ती घराची स्वच्छता, मग कपाट आवरणं, अनावश्यक वस्तू बाजूला काढणं, खिडक्या पुसणं, कोपऱ्यातली धूळ साफ करणं. कधीकधी एखादी वस्तू हातात येते आणि तिच्याबरोबर एखादी आठवणसुद्धा जागी होते. एखादा जुना फोटो, एखादं पत्र, एखादी भेटवस्तू आणि मग जाणवतं की घरातल्या कपाटात किती वस्तू साठवतो आपण आणि मनात किती भावना. काही भावना जपून ठेवाव्यात कारण त्या सुंदर आठवणी असतात, पण काही गोष्टी मात्र तिथल्या तिथे सोडून द्यायला हव्यात. जुना राग, गैरसमज, मनातली कटुता, कारण सणांच्या दिव्यांनी घर उजळण्याआधी मनातला अंधार दूर करणं अधिक महत्वाचं आहे, नाही का? आपण घराची साफसफाई वर्षातनं कितीतरी वेळा करतो आणि मग मनात जर कुणाबद्दल राग असेल तर तो किती दिवस ठेवायचा बरं? कुणाशी गैरसमज झाला असेल तर पहिलं पाऊल कोण टाकणार? हा एक महत्वाचा प्रश्न असतोच. कुणी दुखावलं असेल किंवा कुणाला दुखावलं गेलं असेल तर माफी मागायला उशीर का? सण मला वाटतं ना मंडळी कदाचित यासाठीच येतात, नाती पुन्हा जोडण्यासाठी, एक फोन करण्यासाठी, एक मिठी देण्यासाठी, कसा आहेस किंवा कशी आहेस एवढं विचारण्यासाठी आणि कदाचित मनापासून म्हणण्यासाठी, जे झालं ते विसरूया, नव्यानं सुरुवात करूया.

0: चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेव.

रेनबो फंडे हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी. येणाऱ्या सणांसाठी आपण तयारी करतोय आणि अगदी घरासोबत मनाची सुद्धा तयारी करतोय. सण आला की बाजारपेठा सजतात, नवीन कपडे, सजावटीच्या वस्तू, मिठाई, भेटवस्तू खरेदी करणं कुणाला आवडत नाही हो. कारण हा एक सणांचा किंवा आपण म्हणू शकतो आपल्या आनंदाचा भाग आहेच. पण कधी कधी खरेदी करत असताना आपण गरज आणि हौस यांच्यामधला फरक विसरतोय का, हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. आता दुसऱ्यानं घेतलंय म्हणून मलाही हवं, आपणही घ्यायलाच पाहिजे असं थोडी आहे. दुसऱ्यांचं घर सुंदर दिसलं म्हणून आपलं त्याहूनही सुंदर दिसायला हवं. दुसऱ्यानं मोठा सण साजरा केला म्हणून आपणही तसंच करायचं. अहो, या स्पर्धेत

सणांचा साधेपणा हरवतो। म्हणून या सणाला आपण स्वतःला विचारूया की मला खरंच काय हवं आहे, नवीन वस्तू की जुन्या नात्यांमधला नवीन आनंद, आणि मग त्या पद्धतीनं ठरवायचं आहे की किती खरेदी करायची आहे आणि किती मनाला आनंद द्यायचा आहे।

तयारी आपण करत आहोत, पण आज सणांचाच काही अगदी आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग काय झालाय तर सोशल मीडिया. जर सणांचं उदाहरण घ्यायचं झालं तर सजावट झाली की फोटो, नवीन कपडे घेतले की फोटो, पदार्थ तयार झाले की फोटो, कुटुंब एकत्र आलं की फोटो. अर्थात हे सगळं आनंदाचा भाग असू शकतं, नाही असं नाही आहे, पण कधी कधी आपण क्षण जगण्यापेक्षा तो कॅमेऱ्यात टिपण्यात जास्त व्यस्त असतो. सणांचा फोटो सुंदर असण्यापेक्षा सणांची आठवण सुंदर असणं महत्त्वाचं नाही आहे का? कसं आहे, आपण पोस्ट करण्यासाठी क्षण निर्माण करायचे नाही आहेत तर जगण्यासाठी क्षण निर्माण करायचेत. आता जर असं जुन्या काळात आपण डोकावून पाहूया, साधनं कमी होती, खरेदी कमी होती, सजावट अगदी साधी होती, पण माणसं जवळ होती ना. घरात आजी असायची, आजोबा असायचे, काका काकू मामा मावशी चुलत भावंड अगदी सगळे एकत्र. सणांच्या निमित्तानं घर गजबजून जायचं. आज आपल्याकडे सुविधा अधिक आहेत बरं का, पण वेळ मात्र कमी झाला आहे. म्हणून या सगळ्या सणांना एक छोटासा प्रयत्न आपण करायचा आहे, किमान काही तास किंवा काही वेळ, काही क्षण हा मोबाईल बाजूला ठेवूया आणि माणसांच्या जवळ बसूया, वेगळी नाती जपूया आणि अर्थातच एक वेगळा आनंद आणि वेगळं समाधान जपूया.

सणांची तयारी आपण करत आहोत रेनबो फंडे या कार्यक्रमात, आणि प्रत्येक सण काहीतरी शिकवतो हो की नाही. प्रकाशाचा सण आपल्याला अंधारावर मात करण्याची प्रेरणा देतो, नव्या वर्षाची सुरुवात आपल्याला नव्या आशा देतो, नात्यांचे सण आपल्याला प्रेम आणि आपलेपणा शिकवतात. म्हणूनच सण हा केवळ दिनदर्शिकेतला एक दिवस नाही बरं का, तर तो आहे थांबण्याची संधी,

रेनबो फंडे हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी, आणि आपण छान सणांची तयारी करतोय, घरासोबतच मनाची सुद्धा तयारी करत आहोत. घर कितीही सुंदर सजवलं आणि मनात जर अस्वस्थता असेल तर त्या सजावटीचा आनंद अपुरा राहतो, नाही का? आणि घर साधं असलं पण मनात प्रेम असेल तर छोटा दिवाही संपूर्ण घर उजळून टाकतो. आणि म्हणूनच आता ही जी सणांची मांदियाळी येणार आहे, या सणांना घराची साफसफाई करूया पण मनाचीही करूया. घर सजवूया पण नातीही सजवूया. दिवे लावूया पण मनातही प्रकाश निर्माण करूया. आणि स्वतःला एक सुंदर प्रश्न विचारूया की मी सणासाठी माझं घर किती तयार केलं, यापेक्षा मी सणासाठी माझं मन किती तयार केलं. कारण शेवटी सण घरात येत नाही, तो आपल्या मनात खरा उतरला ना की खऱ्या अर्थाने तो सण साजरा होतो.

0: चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का हो, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः.

रेनबो फंडे हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी, आणि छान सणांची तयारी करत आहोत, त्यामुळे कसे संकल्प करून मनाची तयारी करायची याविषयी आपण बोललेलो आहोतच. आणि म्हणून आज सण मोठा नकोय, आनंद मोठा हवाय, खर्च मोठा नकोय, मन मोठं हवंय, दिखावा नकोय बरं का, तर आपलेपण हवाय. फोटो नको असं नाही आहे, पण फोटोच्या पलीकडची आठवणही हवी. आणि म्हणूनच सण परंपरेचा असू देत, आधुनिकतेचा स्पर्श असू दे. सण परंपरेचा असू दे, आधुनिकतेचा स्पर्श असू दे, पण त्यातून माणुसकीचा सुगंध मात्र हरवू देऊ नका. माणुसकीचा सुगंध मात्र हरवून देऊ नका. कारण सण साजरा करायचा आहे, फक्त घर उजळू नका, पण मनही उजळवायचं आहे. त्यामुळे या सणाच्या निमित्तानं आपण असे संकल्प करणार आहोत आणि आपली नाती पुन्हा एकदा जपणार आहोत आणि मनाला वेगळाच आनंदसुद्धा देणार आहोत.

0: श्रोतेहो, ठीक 7 वाजलेले आहेत आणि यानंतर आपण प्रसारित करत आहोत कार्यक्रम सुभाषित गुंजनम. लेखन आणि निवेदन आदिती माधवन. सादर होत आहे कार्यक्रम सुभाषित गुंजनम.
1: सुभाषित गुंजनम, सुभाषित गुंजनम, सुभाषित गुंजनम.
2: आजचा सुभाषिताचा विषय आहे देवांचं निवासस्थान. देवदेवता, त्यांची कुटुंब, त्यांचे आपापसात संबंध आणि राहणीमान याचं माणसाला भारी आकर्षण. देवता आपल्यापेक्षा शक्तिमान असल्या तरी शेवटी प्रपंच म्हटलं की क्लेश कुणाला चुकले आहेत? आपल्या आराध्य देवतांचं जीवनही आपल्यासारखंच असेल का? ढेकणांमुळे त्रस्त होऊन रात्रभर झोपेचं खोबरं झाल्याचा अनुभव कधी ना कधी आपल्यातल्या प्रत्येकाने घेतलेलाच असेल. बहुधा रात्रभर ढेकणांच्या त्रासाला कंटाळून जेव्हा एक भक्त सकाळी देवापुढे हात जोडून उभा राहिला तेव्हा त्याला काय दिसलं? आपल्याला दिसतात त्याच देवाच्या प्रतिमा त्यालाही दिसल्या. क्षीरसागरातील कमळात निवास करणारी लक्ष्मी, कैलासावर राहणारा शंकर आणि क्षीरसागरात पहुडलेला विष्णू. पण ते दृश्य बघताच एका कवीला एकदम साक्षात्कारच झाला. बघा हा, कवी म्हणतो.

सर्व देवांनी आपल्या निवासाकरता इतक्या अडनिड्या जागा का बरं निवडल्या आहेत? कोणी कडाक्याच्या थंडीत, तर कोणी समुद्राच्या मध्यात. याचं काय बरं कारण असेल याचा कोणी विचार केला नव्हता. अहो, दुसरं काय असणार? कवी म्हणतो, मला तर बुवा ढेकणांचीच शंका येते. ढेकणांचा त्रास देवांनाही चुकला नसावा. आणि आपलं चंबू गबाळं आवरून कमला म्हणजे लक्ष्मी कमळावर विसावली, हर म्हणजे शंकर त्याने हिमालयात पळ काढला, तर हरीने म्हणजे विष्णूने समुद्राचा आश्रय घेतला. अशा या मत्कुणाचा म्हणजे ढेकणाचा महिमा काय वर्णावा? कमले कमला आणि हरिहर असं शब्दसौंदर्य साधत आपले दुःख तो त्रस्त कवी क्षणार्धात विसरतो आणि त्याला चक्क आपल्या समदुःखी देवांची कीव येते. देवा, अरे रे, तुम्ही सुद्धा या ढेकणांची शिकार झालात ना, मग माझ्यासारख्या पामराचं काय घेऊन बसलात? त्रासात असला तरी या कवीची विनोदबुद्धी चांगलीच जागृत आहे म्हणायची. जेव्हा आपल्या हातात करण्यासारखं काहीच नसतं तेव्हा जळफळत बसण्यापेक्षा त्या परिस्थितीकडे थोड्या वेगळ्या दृष्टीने बघितलं, त्यातला विनोद शोधला तर आपलंच दुःख सुसह्य होतं, नाही का?

श्रोतेहो, नुकताच आपण कार्यक्रम ऐकलात सुभाषित गुंजनम. 7:05 झालेली आहेत आणि हे छानसं गाणं आणि या गाण्यानंतर ठीक 7:10 आपण ऐकू शकणार आहात बातमीपत्र आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपली भेट होणार आहेच 7:20 रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात. तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा.

आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील लाभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित। अमरावती जिल्हा रुग्णालय दुर्घटनेतल्या बालकांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा। राज्यात साखरेचा पुरेसा साठा असल्याची साखर संचालकांची माहिती। मराठी भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ यास्मिन शेख यांचं निधन। आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 503 धावांवर घोषित। दिवस अखेरीस श्रीलंकेच्या 2-8 धावा। आता सविस्तर बातम्या। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील 6,36,036 पात्र शेतकऱ्यांना 5,086 कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल ऑनलाईन पद्धतीनं वितरित करण्यात आला। या योजनेच्या अंमलबजावणीअंतर्गत आतापर्यंत 12,58,243 शेतकऱ्यांना 10,115 कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि इतर अधिकारी उपस्थित होते। आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेतील पदक विजेते खेळाडू आणि त्यांचे मार्गदर्शक यांना रोख पारितोषिक देऊन गौरवण्याच्या योजनेत सुधारणा करण्यास काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। यात आता केंद्र शासन आणि इतर राज्यांच्या धर्तीवर रोख पारितोषिक देण्यात येणार आहे। राष्ट्रीय क्रीडा स्पर्धासाठीच्या रोख पारितोषिकात भरीव वाढ करण्यात आली असून सुवर्ण पदकासाठी 7 लाख, रौप्यासाठी 5, तर कांस्यासाठी 3 लाख रुपये अशी वाढ करण्यात आली आहे। टेनिस, बॅडमिंटन आणि हॉकी स्पर्धांचाही यात समावेश करण्यात आला आहे। खेळाडूंच्या यशात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या क्रीडा मार्गदर्शकास खेळाडूच्या रोख पारितोषिक रकमेच्या 10% रक्कम बक्षीस म्हणून देण्याची तरतूद करण्यात आली आहे। अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर या दुर्घटनेतील मृत नवजात बालकांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। जखमी बालकांवरील उपचाराचा खर्चही शासनाकडून करण्यात येणार आहे। दरम्यान आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काल रुग्णालयाला भेट दिली, त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन दुर्घटनेबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचंही स्पष्ट केलं। नवजात शिशु कक्षातील व्हेंटिलेटरमध्ये काल पहाटे 3:30 सुमाराला स्फोट झाल्यानंतर आग लागल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे। दुर्घटनेच्या वेळी कक्षात 39 नवजात बालकांवर उपचार सुरू होते, त्यातील 36 बालकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं। दहशतवाद, नक्षलवाद तसंच व्यसनांचं निर्मूलन हेच केंद्र आणि राज्य शासनाचं ध्येय असल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं। सुदृढ, सुशिक्षित आणि सक्षम समाज घडवण्यासाठी पाटील यांच्या संकल्पनेतून सांगलीत काल नशामुक्ती निर्धार पदयात्रा काढण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते। राज्यातील साखरेच्या भावामध्ये गेल्या 3 दिवसात प्रति क्विंटल 1500 रुपयांची मोठी घसरण झाली आहे। केंद्र सरकारनं साठेबाजी रोखण्यासाठी उचललेल्या कडक पावलांमुळे बाजारातील कृत्रिम तेजी ओसरू लागल्यानं साखरेचे भाव नियंत्रणात येत असल्याचं दिसून येत आहे। साखरेच्या भावामध्ये झालेली वाढ कृत्रिम होती अशी माहिती राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईक नवरे यांनी दिली आहे। घाऊक बाजारात 67 रुपयांवर गेलेले दर खाली आले असून किरकोळ बाजारातही प्रति किलोमागे 7 रुपयांची घसरण झाली आहे। राज्यात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती साखर संचालक डॉ केदारी जाधव यांनी दिली आहे।

0: प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ज्येष्ठ मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मीन शेख यांचं काल पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. पुण्यात काल त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भाषाशास्त्र आणि प्रमाण मराठीच्या संवर्धनासाठी आयुष्यभर योगदान देणाऱ्या डॉक्टर शेख यांनी 34 वर्ष अध्यापन केलं होतं. त्यांच्या निधनानं मराठी भाषा विश्वातील अभ्यासू, व्रतस्थ आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. जाणून घेऊयात त्यांच्या कार्याचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
1: डॉक्टर यास्मीन शेख यांनी मराठी भाषाशास्त्र आणि मराठी व्याकरणाच्या क्षेत्रात अविरतपणे काम केलं. प्रमाण भाषा, बोलीभाषा आणि भाषेतील विविधता यांचा अभ्यासपूर्ण विचार त्या करत असत. त्यांनी भाषाशास्त्र आणि व्याकरण यांचा परस्पर संबंध अधोरेखित केला. यास्मीन शेख यांचं मूळ नाव जेरुशा रुबेन. त्यांच्या वडिलांची नोकरीनिमित्त सतत बदली होत असल्याने यास्मीन यांचं शिक्षण वेगवेगळ्या गावी झालं. त्यांनी पुण्याच्या सर परशुराम महाविद्यालयातून मराठी भाषा आणि साहित्य या विषयातून पदवी घेतली. श्री म माटे हे त्यांचे शिक्षक होते. माटे सरांच्या उत्तम मराठी शिकवण्याचा, त्यातही मराठी व्याकरण शिकवण्याच्या पद्धतीमुळे त्यांनी मराठी भाषा आणि व्याकरणाला आपल्या आयुष्याचं ध्येय मानून मराठी भाषेला आपलं कार्यक्षेत्र बनवलं. मुंबईतील SIES महाविद्यालयात त्या मराठी विभाग प्रमुख होत्या. बालभारतीच्या मराठी पाठ्यपुस्तकांच्या संपादनात तसेच अनेक मराठी नियतकालिकांमध्ये त्यांनी व्याकरण सल्लागार म्हणून काम केलं होतं. त्यांच्या कार्याबाबत ज्येष्ठ कवी दासू वैद्य आकाशवाणीकडे आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले,
2: प्राध्यापक यास्मीन शेख यांचं निधन ही मराठी भाषेसाठी खरंच खूप मोठी हानी आहे. आपल्याकडे गृहिणी जशी स्वयंपाक करताना निगुतीनं आत्मीयतेने धान्य निसते टिपते, तशी यास्मीनबाईंनी मराठी भाषा निसली टिपली जोपासली, त्यांचं निधन ही खरंच मोठी हानी आहे.
1: मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल राज्य शासनाच्या डॉक्टर अशोक केळकर सन्मानाने त्यांना गौरवण्यात आलं होतं. डॉक्टर यास्मीन शेख यांच्या जाण्यानं एक व्यक्ती नाही तर मराठी भाषेचा समृद्ध वारसा वृद्धिंगत करणारा एक दीपस्तंभ काळाच्या पडद्याआड गेला आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी शिवराज सणस यांच्यासह प्रशांत जाधव, पुणे.
0: खानदेशच्या मातीचा गंध, कष्टकरी जीवनाचं वास्तव, निसर्ग आणि माणसाच्या जगण्याचं तत्वज्ञान आपल्या कवितेतून मांडणाऱ्या लोककवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्याचं चिंतन करणारा बहिणाबाईंचं भावविश्व हा कार्यक्रम काल जळगावात उत्साहात पार पडला. बहिणाबाई यांच्या 146व्या जयंतीनिमित्त बहिणाबाई मेमोरियल ट्रस्टतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. देशभरातील उच्च शिक्षण आणि तंत्रनिकेतन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 21 अध्यापक प्राध्यापकांची 2026 राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं जाहीर केलेल्या या पुरस्कारार्थींच्या यादीत डॉ विक्रम विशाल, डॉ अमर ताकसांडे आणि डॉ संदीपान नरोटे या महाराष्ट्रातील 3 प्राध्यापकांचा समावेश आहे. शिक्षक दिनानिमित्त 5 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथं आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे. कवी किशोर कदम उर्फ सौमित्र यांना काल सोलापूरमध्ये दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. दत्ता हलसगीकर यांच्या नावानं मिळणारा हा सन्मान आपल्यासाठी अतिशय मोलाचा आहे असं मनोगत किशोर कदम यांनी व्यक्त केलं. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल दुसऱ्या दिवशी भारतानं आपला पहिला डाव 9 बाद 503 धावांवर घोषित केला. ध्रुव जुरेलच्या 9 बाद 115 धावा हे कालच्या दिवसाचं वैशिष्ट्य ठरलं. त्यानंतर श्रीलंकेच्या डावाची सुरुवात डळमळीत झाली असून ते आज आपला खेळ 2 बाद 8 धावांवरून पुढे सुरू करतील. हवामान. राज्यात बहुतांश भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तसंच चंद्रपूर, गडचिरोली इथं आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील लाभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित. अमरावती जिल्हा रुग्णालय दुर्घटनेतल्या बालकांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा. राज्यात साखरेचा पुरेसा साठा असल्याची साखर संचालकांची माहिती।

मराठी भाषा शास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर यास्मीन शेख यांचं निधन आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 503 धावांवर घोषित, दिवसअखेरीस श्रीलंकेच्या 2-8 धावा. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं हे छानसं गीत. गेली 50 वर्ष मराठी रंगभूमीवर गीतकार संगीतकार म्हणून प्रवास करणारे अशोक पत्की. वैभवशाली संगीताचा वारसा जपणारा हा संगीतकार जो पिढ्यानपिढ्या आपल्या सगळ्यांनाच हक्काचा वाटला, संगीतातले वेगवेगळे प्रकार ताकदीनं हाताळून नाटकाचा आविष्कार रंगवण्याचे जबरदस्त कसब असणारा हा रंगप्रवासीच. केवळ नाटकाचं संगीत नाही किंवा गाणं यापुरता त्यांचा वावर नाही, तर त्याही सोबत भावगीतांचं लेखन, चित्रपट, मालिका, जाहिराती, जिंगल्स, शीर्षक गीते असे अनेक प्रकार त्यांनी ताकदीनं सादर केले. अगदी गर्दीतला पेटीवादक ते चित्रपट संगीतकार असा त्यांचा प्रवास, जो प्रत्येक वळणावर कल्पकता आणि कलात्मकता यांचा सुंदर साक्षीदार ठरलाय. त्यांच्या या सप्तसुरांवर खरं तर एका दमात दखल घेणं मुश्किलच आहे, पण मराठी नाटकात अगदी संगीत रंगभूमीपासून ते गद्य नाटकांपर्यंत आणि प्रायोगिक नाटकांपासून ते महानाट्यापर्यंतचा त्यांचा आवाका थक्क करून सोडणारा आहे आणि नव्या दिशा शोधणारा आहे. अशा ह्या ज्येष्ठ संगीतकाराचा 25 ऑगस्ट हा वाढदिवस. FM रेनबो परिवारातर्फे अशोक पत्की यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

श्रोतेओ, रेनबो फंडे हा कार्यक्रम सुरू आहे. 7:37 झालेली आहेत आणि एक छानशी कथा आता मी तुम्हाला सांगणार आहे. मनाचा संयम असं त्या कथेचं नाव आहे. एका नगरात एक विणकर राहत होता. अत्यंत शांत, विनम्र आणि प्रामाणिक माणूस अशी त्याची ख्याती होती. त्याला क्रोध म्हणून कधी येतच नसे. तो नेहमी हसतमुख बसलेला दिसे. एकदा काही टवाळखोर पोरांनी त्या विणकराची छेड काढायची ठरवली. त्याला पिसाळून सोडल्यानंतर तो रागवतोय की नाही हे त्यांना पाहायचे होते. त्या टवाळपोरामध्ये एक मुलगा असाही होता. तो पुढे झाला. तिथं ठेवलेली साडी हातात घेत त्यानं प्रसन्न मुद्रेतल्या विणकराला विचारलं की ही साडी केवढ्याला दिली. विणकर उत्तरला, अवघे 10 रुपये. त्याचं उत्तर ऐकताच त्याला डिवचण्याच्या हेतूनं त्या मुलानं त्या साडीचे 2 तुकडे केले. त्यातला एक तुकडा हातात धरला आणि पुन्हा प्रश्न केला, माझ्याकडे तितके पैसे नाही आहेत. आता त्यातलं निम्मं वस्त्र माझ्या हातात आहे, मग याची किंमत किती? अगदी शांत भावात विणकर म्हटला, फक्त 5 रुपये. त्या मुलानं त्याचेही पुन्हा 2 तुकडे केले आणि पुन्हा प्रश्न केला की आता याची किंमत किती? प्रसन्न वदनी विणकर म्हणाला, 2.5 रुपये. तो मुलगा त्या साडीचे तुकड्यावर तुकडे करत गेला आणि विणकराला त्याची किंमत विचारत गेला. विणकर सुद्धा त्याच्या प्रत्येक प्रश्नाला न चिडता शांत चित्तानं उत्तर देत गेला. तुकडे करून कंटाळलेला तो मुलगा अखेर म्हणाला, आता या साडीचे इतके तुकडे झालेत की मला याचा काही उपयोग नाही, त्यामुळे मी काही साडीही घेणार नाही. त्यावर विणकराने मंद स्मितहास्य करत म्हणाले की बाळा, हे तुकडे आता जसे तुझ्या कामाचे राहिले नाहीत तसेच ते माझ्याही उपयोगाचे उरलेले नाही आहेत, पण असू दे, तू जाऊ शकतोस. त्या विणकराची ती कमालीची शांत वृत्ती, प्रसन्न चेहरा आणि क्षमाशीलता त्या मुलाच्या ध्यानात आली आणि तो ओशाळून गेला. तो खिशात हात घालत म्हणाला की महोदय, मी आपल्या साडीचं नुकसान केलंय, या साडीची किंमत मी देतो, बोला याचे काय दाम होतात? तेव्हा विणकर म्हणाला की अरे भल्या माणसा, तू

माझी साडी घेतली नाहीस मग मी तुझे पैसे कसे काय घेऊ शकतो? आता मात्र त्या मुलाचा आपल्या पैशासाठी अहंभाव जागृत झाला. तो म्हणाला, महोदय तुम्ही नुसती रक्कम सांगा, मी ताबडतोब देतो. हे अशा साड्यांची असून असून किती किंमत असणार आहे? तिची जी काही किंमत असेल ती मी सहज देईन, त्याने मला नाही फरक पडणार, कारण माझ्याकडे खूप पैसे आहेत. तुम्हाला मात्र एका साडीच्या नुकसानीनं फरक पडू शकतो, कारण तुम्ही गरीब आहात. शिवाय तुमचं नुकसान मी केलेलं असल्यानं त्याचा तोटा भरून देण्याची जबाबदारीसुद्धा माझीच आहे. तितकं तरी मला कळतं बरं का? त्या मुलाचं पैशाची मिजाज दाखवणारं वक्तव्य ऐकून विणकर शांत राहिला आणि उतरला, हे बघ बाळा, तू हे नुकसान कधीच भरू शकणार नाही. तू नुसती कल्पना करून पाहना की एका शेतकऱ्याला मशागतीपासून ते कपाशीचं बीज रोवण्यापर्यंत, कपाशी मोठी होईपर्यंत, तिची कापणी होईपर्यंत किती श्रम घ्यावे लागले असतील. त्यानं काढलेला कापूस व्यापाऱ्यानं मेहनतीनं विकला असेल, मग माझ्या शिष्यानं अत्यंत कष्टपूर्वक त्याचं सूत कातलं, त्याला मग मी रंग दिला, विणलं, नवे रूप दिलं, मग कुठे ही साडी तयार झाली. आता इतक्या लोकांची ही एवढी मेहनत वाया गेली, कारण कुणी हे वस्त्र परिधान केलं असतं तर त्यातून अंग झाकलं असतं तर त्या कारागिरीचा खरा लाभ झाला असता. आता ते अशक्य आहे, कारण तू तर त्याचे तुकडे तुकडे केले आहेत. हा तोटा तू भरून देऊ शकत नाहीस बाळा. मंद स्वरात बोलणाऱ्या त्या विणकराच्या आवाजात ना क्रोध होता ना आक्रोश, दया आणि सौम्यतेनं भरलेलं ते एक समुपदेशनच होतं. त्या मुलाला स्वतःची लाज वाटली. आपण या महात्म्याला विनाकारण त्रास दिला, त्याचं वस्त्र फाडलं, अनाठाई त्याचं नुकसान केलं, याचं त्याला वाईट वाटू लागलं. आणि पुढच्या क्षणाला त्यानं त्या विणकराच्या चरणावर आपलं मस्तक टेकवलं आणि म्हणाला, महात्मा मला माफ करा, मी हे जाणीवपूर्वक केलं याची मला अधिक शरम वाटते आहे. मी आपला अपराधी आहे, आपण मला दंड द्या आणि क्षमा करा. पुढे होत विणकरानं त्या मुलाच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाला, हे बघ मुला, तू दिलेले पैसे मी घेतले असते तर माझे काम झालं असतं, पण त्यामुळे भविष्यात तुझ्या आयुष्याची अवस्था या साडीसारखी झाली असते. ते खूप देखणं असूनही त्याचा कुणालाही तिळमात्र उपयोग झाला नसता. एक साडी वाया गेली तर त्या जागी मी दुसरं वस्त्र बनवेन, पण अहंकारच्या दुर्गुणामुळे तुझं आयुष्य एकदा धुळीला मिळालं ना तर ते पुन्हा नव्यानं कसं उभं राहणार? तुझा पश्चाताप या साडीच्या किमतीहून सुद्धा अधिक मौल्यवान आहे. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आता थोडंफार सुख आलंय, नाही का? काहीशी समृद्धी आली आहे. आपल्या घरातही बऱ्यापैकी पैसा अडका आपण बाळगून आहोत. थोडंसं स्थैर्य आपल्या सर्वांच्या आयुष्यात आलेलं आहे. पण या सगळ्यामध्ये गची बाधा मात्र कुणालाही होता कामा नये. आजकाल जो तो कसला ना कसल्या तोऱ्यात आहे. अनेकांना कसली ना कसली मिजास आहे, घमेंड आहे, गर्व आहे, वृथा स्वाभिमान आहे. त्यामुळे इगोची निर्मिती कधीतरी मोठ्या प्रमाणात होऊ शकते. मग अशापैकी अशा सगळ्या सज्जनांना शीतल सौम्य शब्दात आणि कोमल स्वरात समजावून सांगेल असा तो विणकर मात्र आताच्या जगात नाही आहे. आता कसं आहे, हे प्रत्येकाला आपण नेमकं आपलं सुख कशात आहे आणि वृथा अहंकार बाळगायचं की नाही, हे मात्र आपण स्वतःच्या मनात डोकावूनच जाणून घ्यायचं आहे.

0: श्रोतहो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन जाधव आणि यशश्री उपासने, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया भायखळ्याच्या रेसकोर्सच्या गोष्टीचा सहावा भाग.
1: मुंबईत घोड्यांच्या शर्यती सुरू झाल्या तेव्हा अरबस्थानातून मुंबईत घोडे आयात केले जायचे. पुढचा बराच काळ ही आयात चालल्यानंतर त्या अरबी घोड्यांचा इथल्या देशी जातीच्या घोड्यांबरोबर संकर करण्याचा उद्योग मुंबईत सुरू झाला. या व्यवसायात सुरुवातीला खाडी देशातून आलेले अरब किंवा काबूल कंदहारकडचे पठाण असायचे. नंतर त्यात ब्रिटिश आणि पारसी लोकांनीही शिरकाव केला. जॉर्ज हिग्स, थॉमस किर्बी, कावसजी नवरोजी ही काही नावं त्यापैकी. या लोकांच्या घोडे खरेदी विक्रीच्या जाहिराती तेव्हाच्या बॉम्बे कुरियर, टाइम्स ऑफ इंडिया इत्यादी वृत्तपत्रातून छापून येत असत.
2: अगदी सुरुवातीला हे तबेले म्हणजे मोठमोठे तंबू असत. रेसकोर्सच्या परिघावर म्हणजे हेन्स रोड, रिपन रोड, भेंडी बाजार, बेलासिस रोड अशा ठिकाणी उभारलेल्या तंबूतून घोडे खरेदी विक्रीचे व्यवसाय चालायचे. हा सगळा भाग आज मदनपुरा म्हणून ओळखला जातो. देशी वाणाचे आणि ऑस्ट्रेलियन घोडेही विक्रीला असले तरी जातीवंत अरबी घोड्यांना जास्त मागणी होती. हा व्यापार इतका तेजीत होता की 19व्या शतकाच्या मध्यावर ब्रिटिश सैन्यासाठी लागणाऱ्या घोड्यांची खरेदी ह्या ठिकाणच्या अरब तबेल्यातून होत असे अशी नोंद सरकारी गॅझेट मध्ये आढळते. बेलासिस रोडच्या दोन्ही बाजू त्या काळी घोडे खरेदी विक्रीचं प्रमुख केंद्र होत्या.
1: रेसकोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेसकोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते. पुढे कामाठीपुरा, भायखळा भागातही ट्राम कंपनीचे तबेले सुरू झाले होते. भायखळ्याचं भाजी मार्केट एकेकाळी असाच एक तबेला होता. रेसकोर्स महालक्ष्मीला गेला आणि इकडच्या तबेल्यांना उतरती कळा लागली. पुढं पुढं तर या तबेल्यांच्या जागांमधून इतर व्यवसाय सुरू झाले. ग्रँड रोडवरचं एकेकाळी सुप्रसिद्ध असलेलं मिनर्वा टॉकीजही घोड्यांचा तबेला होतं. बेलासिस रोडवरचा सिटी सेंटर हा मॉल सुद्धा पूर्वी तबेला होता. मदनपुऱ्यात अरब मस्जिद आहे, अरेबिया हॉटेल आहे. कामाठीपुऱ्यानजीक अरब लेनही आहे. कामाठीपुऱ्यात अरब स्ट्रीट आहे, त्याचं आत्ताचं नाव चंद्रमणी बुद्ध विहार मार्ग. खेतवाडीत अरब बंगला होता. रेससाठी लागणारे अरबी घोडे घेऊन येणाऱ्या अरबांच्या कधी काळी इथे उमटलेल्या त्या पाऊल खूण आहेत.
2: तबेल्यातल्या घोड्यांना लागणाऱ्या दाणा पाण्याचा मोठा बाजारही या परिसरात होता. त्याची एक खूण इथल्या एका रस्त्याच्या नावात अजूनही शिल्लक आहे. आगरीपाडा पोलीस स्टेशनच्या समोरचा जो रस्ता रेल्वे लाईनच्या दिशेने जातो त्याचं नाव घास गल्ली असे. आता या ठिकाणी सर्वत्र मोटार दुरुस्ती आणि इतर व्यवसाय निघालेले असले तरी हा रस्ता अजूनही घास गल्ली आणि घास बाजार म्हणून ओळखला जातो. कधी काळी ह्या परिसरात असलेल्या रेसकोर्सची शिल्लक असलेली ही आणखी एक खूण. कधी मुंबई सेंट्रलच्या एसटी डेपोत जाणं झालं ना तर तिथला जुना रेसकोर्स तुम्हाला दिसतोय का ते पहा.

0: दिसला की इतिहासात हरवलेला भायखळा क्लबही दिसू लागेल. डेपोच्या आवारात उभ्या असलेल्या एसटी बसेसच्या जागी मग उंच देखणे अबलख वारूही दिसू लागतील आणि ड्रायव्हरांच्या जागी जॉकी. एसटी महामंडळानं घोड्यांशी नातं सांगणारी एक खूण मात्र नकळत जपून ठेवली आहे. रेसची सुरुवात स्टार्टरच्या इशाऱ्याने व्हायची. महामंडळाच्या आणि शेजारीच असलेल्या बीएसटीच्या डेपोतल्या बसेसही स्टार्टरच्या परवानगीने ठरवून दिलेल्या दिशेने धावू लागतात.
1: या रेसकोर्स विषयी आणखी रोचक माहिती मिळाली. महालक्ष्मी रेसकोर्सही गेल्या जवळपास 150 वर्षांच्या काळात अनेक संक्रमणातून गेलाय. महालक्ष्मीचा रेसकोर्स वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या अधिपत्याखाली येतो. 1886-87 दरम्यान या क्लबचा आणि कलकत्त्याच्या टर्फ क्लबचा करार होऊन भारतातले सगळे रेसकोर्स या दोन रेसकोर्सच्या नियंत्रणाखाली आणण्यात आले होते. या दोन क्लबनी केलेले नियम देशभरातील सगळ्या रेसकोर्सना लागू होत असत. 1923 साली महालक्ष्मीच्या संपूर्ण अंडकृती असलेल्या ट्रॅकवर शर्यती सुरू झाल्या. 1935 साली इंग्लंडचा राजा 5वा जॉर्ज यानं वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या नावापूर्वी रॉयल हा शब्द वापरण्याची परवानगी दिली. तेव्हापासून मुंबईच्या क्लबचं नाव रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं झालं. ब्रिटिश शासन इतिहास जमा होऊन बराच काळ लोटला तरी हे नाव अजूनही कायमच.
0: 1936 साली शर्यतीला लागणारा अचूक वेळ मोजण्यासाठी इलेक्ट्रिक घड्याळाचा उपयोग केला जाऊ लागला. तोवर हा वेळ स्टॉपवॉचच्या सहाय्याने मोजला जायचा आणि वादाचे प्रसंग उद्भवायचे. 1961 साली इंग्लंडची राणी एलिझाबेथ दुसरी हिने महालक्ष्मी रेसकोर्सला भेट दिली होती. 1971 साली हिंदी सिनेसृष्टीतले प्रसिद्ध गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी ₹48 लाखांचा जॅकपॉट जिंकला होता. भारतीय व्यक्तीने इतक्या मोठ्या रकमेचा जॅकपॉट जिंकण्याचा हा रेसकोर्सच्या इतिहासातला तो वरचा पहिलाच प्रसंग होता. ज्या चर्चच्या मनोऱ्यावरच्या मोठ्या घड्याळातल्या वेळेनुसार भायखळ्याच्या शर्यती सुरू व्हायच्या, ते चर्च म्हणजे भायखळ्याचं ख्राईस्ट चर्च. 1833 साली बांधलेल्या ह्या चर्चच्या टॉवरवर मोठं घड्याळ आहे, ते आजही पाहता येतं.
1: हे चर्च आणि भायखळ्याचा रेसकोर्स यांच्यातल्या 1 किलोमीटरपेक्षाही कमी हवाई अंतरात त्या काळात दृष्टीला कोणताही अडथळा येत नव्हता, त्यामुळे ह्या घड्याळावरून रेसची वेळ घेत असत. 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या नर घोड्यांना इंग्रजीत COLT म्हणजेच कोल्ट असा शब्द आहे, तर मादी घोड्यांना म्हणतात फिली. 19व्या शतकाच्या मध्यावर सॅम्युअल कोल्ट या अमेरिकन माणसानं तयार केलेलं छोटं पिस्तूल कोल्ट रिव्हॉल्वर लोकप्रिय झालं होतं. आपल्याकडे पुढच्या काळात पिस्तुलासाठी घोडा हा जो प्रतिशब्द प्रचलित झाला त्याचा उगम या कोल्टमध्येच आहे.
0: असो, महालक्ष्मी रेसकोर्सवरचं ग्रँड स्टँड हे प्रकरण आवर्जून पाहण्यासारखं आहे. अतिशय भव्य साधा असूनही देखणा वाटणाऱ्या या स्टँडला हेरिटेज दर्जा प्राप्त झालेला आहे. शर्यतीच्या हंगामात आपण कुणीही या रेसकोर्सवर तिकीट काढून जाऊ शकतो, रेस खेळूही शकतो आणि रेसकोर्सवरचं हे थ्रिल अनुभवू शकतो.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: आणि श्रोते हो, ही होती भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक नितीन जाधव आणि यशश्री उपासने. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

श्रोतेहो, नुकताच आपण कार्यक्रम ऐकलात अज्ञात मुंबई. 7:55 झालेली आहेत आणि कार्यक्रमातनं निरोप घेण्याची वेळ झालेली आहे. ठीक 8 दिल्ली केंद्राहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या, 8:15 इंग्रजी बातम्या आणि 8:30 पुणे केंद्राहून मराठीतून बातम्या सहक्षेपित होणार आहेत. त्यानंतर हिंदी कार्यक्रम घेऊन आरजे आपल्यासोबत असणार आहेस. याशिवाय FM गोल्डला आरजे सुवर्णा आणि FM रेनबोच्या दुपारच्या सत्रात आरजे मधुरा आपल्यासोबत असणार आहे. पहाटे 5 ते अगदी आत्तापर्यंत अनेक श्रोत्यांनी कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रम आवडल्याची पोचपावती दिलेली आहे. त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. हे छानसं गीत आणि या गीतासह मी स्वप्ना आपल्या सगळ्यांची अनुमती घेते. लवकरच भेटणार आहोत नवीन विषयासह नवीन उत्साहात. तोपर्यंत स्वप्नाला इथंच अनुमती द्या. धन्यवाद.

0: आकाशवाणीचं पुणे केंद्र, सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तरुण राजनैतिक अधिकाऱ्यांनी ते कार्यरत असलेल्या देशांमध्ये स्थानिक समुदायांची बळकट भारतीय बंध तयार करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सूचना. गव्हाचं पीठ आणि आनुषंगिक पदार्थांवरच्या निर्यातीवरचे निर्बंध सरकारकडून मागे. घुसखोरीबाबत सर्व यंत्रणांनी कडक पावलं उचलण्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निर्देश. इराणच्या उत्पन्नाचे स्रोत बंद करणं हे निर्बंधांचं उद्दिष्ट असल्याचं अमेरिकेचं स्पष्टीकरण. आणि कोलंबो इथं सुरू असलेल्या कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताचा डाव 9-503 धावांवर घोषित, तर दिवस अखेरीस श्रीलंकेच्या 2-8 धावा. आता सविस्तर बातम्या. तरुण राजनैतिक अधिकाऱ्यांनी ते कार्यरत असलेल्या देशांमध्ये शेवटच्या स्तरापर्यंत संवाद साधत स्थानिक समुदायांशी घट्ट भारतीय बंध तयार करावेत अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. भारतीय परदेश सेवा म्हणजे IFS 2025 तुकडीच्या अधिकाऱ्यांशी सेवातीर्थ इथं ते काल संवाद साधत होते. IFS अधिकाऱ्यांनी पारंपरिक राजनैतिक वर्तुळांपलीकडे जाऊन आपलं वर्तुळ वाढवावं असं ते म्हणाले. भारताच्या नागरी ताकदीला तंत्रज्ञान, नाविन्य आणि परिणामकारक संवादाची जोड देऊन भारताचं स्थान जागतिक स्तरावर बळकट करावं असंही त्यांनी नमूद केलं. भारत को जानिए प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून जगभरातल्या तरुणांमध्ये भारताबाबत रस तयार करावा अशी सूचनाही त्यांनी केली. गव्हाचं पीठ आणि आनुषंगिक पदार्थांवरच्या निर्यातीवरचे निर्बंध सरकारनं उठवले आहेत, त्यामुळे आटा, मैदा, रवा आणि इतर उत्पादनांच्या निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे. परकी व्यापार महासंचालनालयानं म्हणजे DGFT याबाबत अधिसूचना जारी केली आहे. निर्यात धोरणातले हे बदल लगेच लागू होतील असं DGFT म्हटलं आहे. गहू आणि दुरुमच्या काही विशिष्ट जातींची विभागवारी निर्बंधांवरून निर्बंधमुक्त अशी बदलण्यात आली असल्याची ही अधिसूचना स्वतंत्रपणे जारी करण्यात आली आहे. घुसखोरीबाबत सर्व यंत्रणांनी कडक पावलं उचलावीत असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल दिले. 9व्या राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते झालं, त्याप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रीय सुरक्षेला बाधा पोहोचवणाऱ्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी योग्य चौकट तयार करण्यासाठी उपलब्ध माहितीच्या विश्लेषणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा अशा सूचनाही त्यांनी केल्या. दहशतवाद आणि मूलतत्ववादाशी परिणामकारकपणे लढण्यासाठी गृहमंत्रालयाच्या प्रहार योजनेच्या अंमलबजावणीसाठी योग्य प्रशिक्षण द्यावं, तसंच बेकायदा कृत्य प्रतिबंध कायदा म्हणजे UAPA प्रकरणांबाबत चौकशी करताना सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवावा असंही अमित शहा म्हणाले. केंद्र सरकारनं नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजे CAA अंतर्गत सुनावणी घेण्याचे आणि पात्र अर्जदारांना नागरिकत्व प्रमाणपत्र जारी करण्याचे अधिकार पश्चिम बंगाल सरकारला दिले आहेत. या संदर्भात एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. आतापर्यंत 2,30,000 अर्जदारांपैकी 23,000 नागरिक पात्र ठरले असून त्यांना ओळखपत्र जारी केल्याची माहिती पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी वार्ताहरांना काल दिली. धार्मिक छळामुळे बांगलादेशातून यावं लागलेल्या नागरिकांनी CAA अंतर्गत अर्ज करण्याचं आवाहनही सुवेंदु अधिकारी यांनी केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री DR S. जयशंकर यांनी काल रशियात क्रेमलिनमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. द्विपक्षीय व्यापार, आर्थिक सहकार्य आणि आगामी शिखर परिषदांबाबत चर्चा झाली. भेटीत जयशंकर यांनी बळकट भारत रशिया संबंध अधोरेखित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वैयक्तिक संदेशही जयशंकर यांनी पुतीन यांच्याकडे दिला. भारताला खतांचा पुरवठा वाढवण्याची तयारी पुतीन यांनी दाखवली आणि भारतातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी रशिया पावलं उचल योजत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून कॅनडा आणि अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना होत आहेत. अर्थमंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार द्विपक्षीय आर्थिक भागीदारी बळकट करणं, गुंतवणूक संबंध दृढ करणं तसंच सामायिक जागतिक आर्थिक प्राधान्यक्रमाच्या मुद्द्यांवर सहकार्य वृद्धिंगत करणं यावर भेटीत भर दिला जाणार आहे. या दौऱ्यात सीतारामन कॅनडाच्या अर्थमंत्र्यांची भेट घेऊन संवाद साधतील. शिवाय प्रमुख कंपन्यांचे

अध्यक्ष आणि वरिष्ठ प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात अमेरिकेत त्या गुंतवणूकदारांच्या गोलमेज परिषदेत सहभागी होतील. तसंच एशविले इथं अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G20 अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या बैठकीत सीतारामन भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. अमेरिका इराणवर घालत असलेल्या नवीन निर्बंधांचं उद्दिष्ट इराणच्या उत्पन्नाचे संभाव्य स्रोत बंद करणं हा असल्याचं अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी म्हटलं आहे. देशांनी इराणशी आर्थिक संबंध तोडावेत, अन्यथा अमेरिकेकडून निर्बंधांची कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. कोणत्या देशांवर निर्बंध लादले जातील त्या देशांची नावं त्यांनी स्पष्ट केली नाहीत. अमेरिकेच्या धोरणाबाबत कोणतीही अस्पष्टता नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. जे देश इराणशी कोणताही आर्थिक व्यवहार करतील त्यांना अमेरिकेच्या ताकदीची पळ बोगावी लागतील असं ते म्हणाले. दरम्यान इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद गलिबफ यांनी या धमक्या फेटाळून लावल्या. इराणचे इतर देशांशी असलेले संबंध तोडण्याची आर्थिक शक्ती अमेरिकेकडे राहिली नसल्याचा दावा त्यांनी समाज माध्यमांवर केला. अमेरिकेवर कोणीही विश्वास ठेवत नाही हे त्यांना माहीत आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर या दुर्घटनेतल्या मृत नवजात बालकांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. जखमी बालकांवरील उपचाराचा खर्चही शासनाकडून करण्यात येणार आहे. पहाटे 3:30 सुमारास नवजात शिशु कक्षातल्या व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यानंतर आग लागल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात भेज्जी पोलीस ठाण्याच्या हद्दीत माओवाद्यांच्या गोदामातून सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शस्त्र, दारुगोळा, स्फोटकं हस्तगत केली. शरणागती पत्करलेल्या माओवाद्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे काल राज्य सुरक्षा दल, राज्य राखीव दल आणि बस्तर फायटर्स यांनी भांडारपादर आणि मुनूरकोंडा इथल्या जंगल आणि डोंगराळ भागात संयुक्तपणे शोधमोहीम राबवली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे आज बीजिंगमध्ये 25व्या भारत चीन विशेष प्रतिनिधी संवादाअंतर्गत चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी चर्चा करणार आहेत. उभय देशांमधला सीमेबाबतचा प्रश्न तसंच द्विपक्षीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही दोन्ही नेते संवाद साधणार आहेत. अजित डोवाल चीनचे उपाध्यक्ष हान झेंग यांचीही भेट घेणार आहेत. कोलंबो इथं सुरू असलेल्या भारत श्रीलंका कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या दिवशी पावसानं व्यत्यय आणला. भारतानं काल ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडिक्कल यांच्या शतकांच्या जोरावर यजमान श्रीलंकेविरुद्धचा पहिला डाव 9 बाद 503 धावांवर घोषित केला. ध्रुव जुरेलनं 9 बाद 115 धावा केल्या तर देवदत्त पडिक्कलनं 117 धावांची दमदार खेळी करत भारताच्या धावसंख्येचा पाया रचला. या मालिकेत भारत 1-0 असा आघाडीवर आहे. श्रीलंका कालच्या 2 बाद 8 या धावसंख्येवरून आपला पहिला डाव आज सुरू करेल. हवामान. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात मुसळधार ते तीव्र मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, तमिळनाडू, केरळ, कर्नाटकचा किनारी प्रदेश इथंही मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राजस्थान, ओडिशा, अंदमान आणि निकोबार बेटं आणि कर्नाटकात विजांसहित जोरदार वारे वाहतील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. दरम्यान बिहारमध्ये पाटणा आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये गंगा नदीची पातळी वाढल्यामुळे पूरस्थिती गंभीर बनली आहे. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी पूरस्थितीचा फटका बसलेल्या जिल्ह्यांची हवाई पाहणी केली आणि मदत आणि पुनर्वसन कार्य तातडीनं करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. तरुण राजनैतिक अधिकाऱ्यांनी ते कार्यरत असलेल्या देशांमध्ये स्थानिक समुदायांची बळकट भारतीय बंध तयार करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सूचना. गव्हाचं पीठ आणि संबंधित पदार्थांवरच्या निर्यातीवरचे निर्बंध सरकारकडून मागे. घुसखोरीबाबत सर्व यंत्रणांनी कडक पावलं उचलण्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निर्देश. इराणच्या उत्पन्नाचे स्रोत बंद करणं हे निर्बंधांचं उद्दिष्ट असल्याचं अमेरिकेचं स्पष्टीकरण. आणि कोलंबो इथं सुरू असलेल्या कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताचा डाव 9 बाद 503 धावांवर घोषित तर दिवसअखेरीस श्रीलंकेच्या 2 बाद 8 धावा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: अभी आप सुन रहे थे प्रायोजित कार्यक्रम उमंग, एक बजे होंगे समाचार और समाचारों के उस पार होगा प्रोग्राम हम तुम। सुनते रहिएगा 107.1 FM रेनबो।
1: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते। युनिफाईड पेमेंट इंटरफेस UPI ने डिजिटल पेमेंट क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याची 10 वर्ष पूर्ण केली आहेत। आर्थिक वर्ष 2016-17 ते 2025-26 दरम्यान UPI व्यवहारांच्या संख्येत 13,000 पट तर मूल्यात 4,000 पट वाढ झाली आहे। जगातल्या 11 देशांमध्ये UPI कार्यरत असून 703 बँका या प्रणालीशी जोडल्या गेल्या आहेत। UPI मुळे लहान शहरांपासून ते थेट खेड्यापाड्यांपर्यंत दैनंदिन कोट्यवधी व्यवहार अवघ्या काही सेकंदात करणं शक्य झालं आहे। UPI द्वारे 314 लाख कोटींच्या व्यवहारांसह भारत जगातली सर्वात मोठी रिअल टाईम पेमेंट प्रणाली बनली आहे। UPI ची व्याप्ती ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। एका दशकापूर्वी सुरू झालेल्या UPI च्या अभूतपूर्व यशावर प्रकाश टाकत नागरिकांना त्यांचे UPI अनुभव आणि दैनंदिन जीवनावरील प्रभाव सोशल मीडियावर शेअर करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे। वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज जपानच्या प्रमुख आर्थिक तसंच गुंतवणूक संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली। भारताच्या विकास प्रवासात जपानची भागीदारी वाढवणं तसंच गुंतवणूक क्षेत्रातलं सहकार्य वाढवणं या संदर्भात यावेळी चर्चा झाली। भारतातल्या आर्थिक शक्यता, गुंतवणुकीच्या वाढत्या संधी आणि जपानी गुंतवणुकीला अधिक सुलभ बनवण्याबाबतही या बैठकीत विचारविमर्श झाला। गव्हाचं पीठ आणि संबंधित पदार्थांवरच्या निर्यातीवरचे निर्बंध सरकारनं उठवले आहेत, त्यामुळे आटा, मैदा, रवा आणि इतर उत्पादनांच्या निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे। परकीय व्यापार महासंचालनालयानं याबाबत अधिसूचना जारी केली असून निर्यात धोरणातले हे बदल लगेच लागू होतील। राज्यात साखरेच्या दरात गेल्या 3 दिवसात प्रति क्विंटल 1,500 रुपयांची मोठी घसरण झाली आहे। केंद्र सरकारनं साठेबाजी रोखण्यासाठी उचललेल्या कडक पावलांमुळे बाजारातली कृत्रिम तेजी ओसरू लागल्यानं साखरेचे भाव नियंत्रणात येत असल्याचं दिसून येत आहे। साखरेच्या दरात झालेली वाढ कृत्रिम होती अशी माहिती राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली। घाऊक बाजारात 67 रुपयांवर गेलेले दर खाली आले असून किरकोळ बाजारातही प्रति किलो मागे 7 रुपयांची घसरण झाली आहे। राज्यात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती साखर संचालक डॉ. केदारी जाधव यांनी दिली। निवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांची राज्याच्या लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज त्यांना पदाची शपथ दिली। मुंबईत लोकभवनात झालेल्या या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या उद्यान विद्या विभागांतर्गत असलेल्या रोपवाटिकेला भारत सरकारच्या राष्ट्रीय बागवानी बोर्डाद्वारे दुसऱ्यांदा सर्वोच्च 3-स्टार दर्जा प्राप्त झाला आहे। ही रोपवाटिका विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच दर्जेदार, जातिवंत, कीड रोग मुक्त कलम आणि रोपं निर्मितीसाठी ओळखली जाते। पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली आहे। सर्व माजी सैनिक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या विधवा यांनी त्यांच्या पात्र पाल्यांसाठी नोंदणी करण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केलं आहे। 31 डिसेंबर 2026 पर्यंत

या शिष्यवृत्तीसाठी नोंदणी करता येणार आहे. छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर इथं भारतीय प्रादेशिक सेनेत 136 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी छत्रपती संभाजीनगर इथल्या जिल्हा सैनिक कार्यालयाच्या मैदानावर 8 ते 11 सप्टेंबर 2026 दरम्यान इच्छुक माजी सैनिकांनी निवड प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केलं आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईत इंदू मिल इथल्या स्मारकाचं काम दर्जेदार पद्धतीनं आणि निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिले आहेत. या भव्य स्मारकाच्या कामाचा काल त्यांनी आढावा घेतला. कामाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि वेळेचं नियोजन याला सर्वोच्च प्राधान्य देऊन संबंधित यंत्रणांनी समन्वयानं काम करावं अशा सूचना त्यांनी दिल्या. हे स्मारक देशासह जगभरातल्या नागरिकांसाठी प्रेरणास्थळ ठरणार असल्याने त्याची उभारणी जागतिक दर्जाची असावी, त्यासाठी विशेष दक्षता घ्यावी असं शिरसाट यांनी सांगितलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10

तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी यासाठी केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या साखरेची विक्री करण्याच्या कालावधीत केला बदल। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून कॅनडा आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना। आणि H-1B व्हिसासाठीच्या अर्जांवर सध्याच्या शुल्काव्यतिरिक्त $1,00,000 जास्त नवं शुल्क आकारण्याचा अमेरिकेच्या गृह विभागाचा प्रस्ताव। युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात UPI प्रणालीला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत। 2016 या डिजिटल पेमेंट प्रणालीचा प्रारंभ झाला होता, तेव्हापासून आजपर्यंतच्या वाटचालीत UPI हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे। या प्रणालीमुळे महिला, छोटे व्यापारी, विद्यार्थी आणि नवउद्योजकांना आर्थिक व्यवहार अधिक सुलभतेनं तसंच सुरक्षित स्वरूपात आणि तत्काळ करणं शक्य झालंय। UPI या डिजिटल क्रांतीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। UPI 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर एक संदेश सामायिक केलाय। UPI प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण ठरला असल्याचं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे। देशवासियांनी UPI-बद्दलचे आपले अनुभव सामायिक करावेत असं आवाहनही त्यांनी केलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील UPI 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय। UPI ही जगातली सर्वात मोठी वास्तव वेळेतली पेमेंट व्यवस्था असल्याचं त्यांनी म्हटलंय। UPI हे नवोन्मेषाच्या माध्यमातून भारताच्या परिवर्तनाच्या वाटचालीचा मार्ग प्रशस्त करण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचं एक उत्तम उदाहरण असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत बदल केलाय। यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं रिफाईंड साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल। आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतींवरचा ताण कमी करता यावा या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे। परकीय व्यापार महासंचालनालयानं ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला टेरिफ रेट कोटा योजनेअंतर्गत 10,00,000 टन कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली होती। ही आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून 31 ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारात विकण्याची कालमर्यादा निश्चित केली होती। मात्र देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आता ही कालमर्यादा बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांची केली गेली आहे। इतर कोणत्याही अटी आणि शर्तींमध्ये बदल केला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय। CAA अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत सुनावणी घेण्याचे आणि पात्र अर्जदारांना नागरिकत्वाचे दाखले देण्याचे अधिकार केंद्र सरकारनं पश्चिम बंगाल सरकारला दिले आहेत। केंद्रीय गृहमंत्रालयानं यासंदर्भात राजपत्रित अधिसूचना जारी केली आहे। पश्चिम बंगालमधल्या 2,30,000 अर्जदारांपैकी आतापर्यंत पात्र ठरलेल्या 23,000 जणांना नागरिकत्वाचे दाखले देण्यात आलेत। मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी ही माहिती दिली। उर्वरित अर्जांवर त्वरित कार्यवाही करून संबंधित जिल्हा दंडाधिकाऱ्यांमार्फत दाखले सुपूर्द केले जातील असं त्यांनी म्हटलं आहे। EPFO अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि प्राप्तिकर परताव्याच्या माहितीचा गैरवापर होऊ नये यासाठी सुरक्षा उपाययोजना निश्चित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत। पियुष शर्मा यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर काल सरन्यायाधीश न्यायमूर्ती

ई सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि व्ही मोहन्ना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. वैयक्तिक माहिती खासगी संस्थांपर्यंत पोहोचवणं ही चिंतेची बाब असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं या सुनावणीत म्हटलं. व्यावसायिक तंत्रज्ञान परिसंस्थेत होणाऱ्या वैयक्तिक माहितीच्या देवाणघेवाणीविषयी खंडपीठानं चिंता व्यक्त केली. या क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या मदतीनं या समस्येचं निराकरण करण्यासाठी एक प्रभावी यंत्रणा विकसित करावी असा सल्लाही न्यायालयानं केंद्र सरकारला दिला. निवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांना आज महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी राज्याच्या लोकायुक्त संस्थेचे अध्यक्ष म्हणून शपथ दिली. मुंबईतल्या लोकभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. शपथविधीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांचं अभिनंदनही केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून कॅनडा आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. अर्थ मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार द्विपक्षीय आर्थिक आणि वित्तीय भागीदारी बळकट करणं, गुंतवणूक संबंध दृढ करणं तसंच सामायिक जागतिक आर्थिक प्राधान्यक्रमाच्या मुद्द्यांवर सहकार्य वृद्धिंगत करणं यावर या भेटीत प्रमुख भर दिला जाईल. या दौऱ्यात सीतारामन कॅनडाच्या अर्थमंत्र्यांची भेट घेऊन आर्थिक आणि वित्तीय संवाद साधतील. याशिवाय प्रमुख कंपन्यांचे अध्यक्ष, वरिष्ठ प्रतिनिधींशीही त्या संवाद साधतील. दुसऱ्या टप्प्यात त्या अमेरिकेत गुंतवणूकदारांच्या गोलमेज परिषदेत सहभागी होतील. तसंच अॅशविले इथं अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G20 अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या बैठकीत सीतारामन भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. H1B व्हिसासाठीच्या अर्जांवर सध्याच्या शुल्काव्यतिरिक्त 1,03,265 अमेरिकी डॉलर इतकं नवं शुल्क आकारण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या गृह विभागानं मांडलाय. याअंतर्गत उच्च पदवीधारकांद्वारे केल्या जाणाऱ्या अर्जांचाही समावेश आहे. ज्या H1B व्हिसासाठी मर्यादेचा नियम लागू नाही अशांसाठी हे शुल्क लागू नसेल. याअंतर्गत काही ना नफा ना तोटा तत्वावरच्या सरकारी संशोधन संस्था आणि उच्च शिक्षण संस्थांकडून दाखल होणाऱ्या अर्जांचा अंतर्भाव असेल असं या प्रस्तावात म्हटलंय. अर्ज दाखल करतानाच हे प्रस्तावित शुल्क घेतलं जावं अशी तरतूदही या प्रस्तावात मांडली आहे. अमेरिकेकडे H1B व्हिसासाठी दरवर्षी अंदाजे 85,000 अर्ज केले जातात. या नव्या शुल्क आकारणीमुळे वर्षाला सुमारे 8.80 अब्ज अमेरिकी डॉलरचा महसूल मिळेल असा अंदाज विभागानं वर्तवलाय. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी इराणविरुद्ध आर्थिकदृष्ट्या D-Day अर्थात निर्वाणीच्या कारवाईची घोषणा केली आहे. याअंतर्गत इराणच्या लष्करी गरजा, खरेदी व्यवस्था तसंच पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल व्यापाराशी संबंधित संबंधांवरून 60 संस्था, व्यक्ती आणि जहाजांवर निर्बंध लादले आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेला ओलीस ठेवण्यासाठी इराणद्वारे वापरल्या जाणाऱ्या महसुलाला आळा घालणं हा यामागचा उद्देश असल्याचं बेसेंट यांनी म्हटलंय. दरम्यान अमेरिकेच्या या विस्तारित निर्बंधांचा 2 वर्षांपर्यंत सामना करण्यासाठी इराण सज्ज असल्याची प्रतिक्रिया इराणनं दिली आहे. निर्बंध असतानाही तग धरण्यासाठी इराणकडे स्वतःची संसाधनं असल्याचं इराणचे अर्थमंत्री अली मदानी जादेह यांनी म्हटलंय. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या 3रा दिवशी श्रीलंका पहिल्या डावात अजूनही मोठ्या पिछाडीवर आहे. श्रीलंकेनं आज आपला पहिला डाव कालच्या 2-8 या धावसंख्येवरून पुढे सुरू केला. मात्र प्रसिद्ध कृष्णा यानं सलामीवीर कमिल याला लवकर माघारी धाडत श्रीलंकेला 3रा धक्का दिला. त्यानंतर आलेल्या कामिंदू यानं अर्धशतकवीर पसिंदूसोबत 87 धावांची भागीदारी करत श्रीलंकेचा डाव सावरला. प्रसिद्ध कृष्णा यानंच कामिंदू याला बाद करत ही जोडी फोडली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पहिल्या डावात श्रीलंकेच्या 5-147 धावा झाल्या होत्या. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं आसपासच्या अनेक भागात त्याचा प्रभाव दिसून येतोय. दक्षिण बंगालमध्ये अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर आणि दक्षिण 24 परगणा, मिदनापूर, झारग्राम, पुरुलिया, बांकुरा, कोलकाता आणि हावडा या जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे.
झारखंडमध्ये पुढचे चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे, तर 10 जिल्ह्यांना 27 ऑगस्टपर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे. ओदिशात आजपासून पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे, तर उत्तर किनारपट्टीवरच्या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतोय. भद्रक आणि जाजपूर जिल्ह्यांमध्ये सतत होणाऱ्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्यानं काही ठिकाणी शाळा बंद ठेवल्या आहेत.

हवामान विभागानं 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. बिहारमध्ये गंगेच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं पाटणासह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती कायम आहे. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये आज जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, ईशान्य भारत, पश्चिम बंगालचा काही भाग, तमिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, कर्नाटक किनारपट्टीचा काही भाग आणि केरळ इथं मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पूर्व राजस्थान, ओदिशा, आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटं, लक्षद्वीप आणि कर्नाटकमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी यासाठी केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या साखरेची विक्री करण्याच्या कालावधीत केला बदल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून कॅनडा आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर. आणि H-1B व्हिसासाठीच्या अर्जांवर सध्याच्या शुल्काव्यतिरिक्त $1,00,000 जास्त नवं शुल्क आकारण्याचा अमेरिकेच्या गृह विभागाचा प्रस्ताव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची एफएम रेनबो सेवा 107.1 मेगाहर्ट्जवर आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवर सुद्धा, आणि मी आहे तुमची मैत्रीण, तुमची रेडिओ सखी मधुरा बाळ।

नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची एफ एम रेनबो सेवा 107.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा. मगाशी सांगितल्याप्रमाणे मी आहे तुमची मैत्रीण, तुमची रेडिओ सखी मधुरा बाळ, आणि आपला कार्यक्रम चालू आहे चला दोस्त हो बोलू काही. आत्ता आपण जे गाणं ऐकलं ऋतू हिरवा, त्याच्यात जसं म्हटलंय की मन भावन हा श्रावण हा आता चालू झालेला आहे आणि आज आहे श्रावणातला मंगळवार, त्यामुळे आज आपल्या चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात आपण 3 वाजेपर्यंत बोलणार आहोत मंगळागौरीबद्दल, आणि त्यानंतर तुम्हाला 3 वाजता मराठी बातमीपत्र ऐकायला मिळेल, आणि मग पुन्हा आपण भेटणार आहोत 3:10 वाजता सप्तरंगी साथ या कार्यक्रमात एका सिनेमाबद्दल बोलायला, जसं आपण नेहमी बोलतो. आणि त्यानंतर पुन्हा एक तुम्हाला ठळक बातम्या मी वाचून दाखवीन, त्या ठीक 4 वाजेपर्यंत असतील, आणि 4 वाजता आपला पुन्हा कार्यक्रम असेल सांजेच्या पारी, ज्याच्यात आपण आज 2 पाहुण्यांना भेटणार आहोत. ते कोण आहेत काय आहेत हे मी नंतर सांगेनच तुम्हाला. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी, आणि आत्ता आपण म्हटल्याप्रमाणे मंगळागौरीच्या कार्यक्रमाबद्दल आपण एक मंगळागौरीचंच छान गाणं ऐकूया.

नमस्कार श्रोते हो, आपण कार्यक्रम आपला चालू आहे चला दोस्तों हो बोलू काही, आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण बोलणार आहोत मंगळागौरीबद्दल. असं इतकं छान गाणं ऐकल्यानंतर मग असं वाटतं की आता लगेच खेळावे का मंगळागौरीचे खेळ, पण खेळूयात. म्हणजे ज्यांची मंगळागौरी असेल त्या ती मंडळी तर खेळणारच असतील. पण त्यापूर्वी मला थोडंसं सांगायचं मंगळागौरीबद्दल. म्हणजे मंगळागौर हा खेळाचा भाग असतोच, म्हणजे त्या मंगळागौरीचे खेळ असतातच, पण मुळात मंगळागौर ही एक पूजा असते. मंगळागौरी पूजन असं तुम्हाला कॅलेंडरवर लिहिलेलं दिसेल बघा. तर ही मंगळागौर किंवा मंगळागौरी कोण, तर अन्नपूर्णा. ही कोणाची पूजा आहे, तर अन्नपूर्णेची पूजा आहे. तर पूर्वीच्या काळी कसं मुली लहान असायच्या, मग त्यांना काय आपल्याकडे कसं म्हणतात की एखाद्याच्या मनात किंवा हृदयात शिरण्याचा मार्ग हा पोटातून जातो. आणि पोटातून जातो म्हणजे काय, छान छान त्याला आपण खायला घातलं, गोडधोड त्याच्या आवडीचं केलं की मग आपण त्याच्या हृदयात शिरू शकतो, आपण त्याच्या मर्जीत बसू शकतो. हल्लीच्या भाषेत सांगायचं तर आपल्या गुड बुक्समध्ये आपल्याला एंट्री मिळते त्या माणसाच्या. तर तसा करण्यासाठी हा एक मार्ग आहे. आणि म्हणून अन्नपूर्णेची कृपा हवी. आता ती अन्नपूर्णा जर तुम्ही कधी ऑब्झर्व केलं असेल, त्या अन्नपूर्णेच्या हातात ना पळी असते बघा, डाव असते, पळी असते. आणि जे आणि तिची पूजा करायची म्हणजे काय, तर तिला महत्त्व द्यायचं, तिची कृपादृष्टी आपल्यावर असावी, किंवा आपल्याला तिच्यासारखं जेवण चांगलं करता यावं ही आपली इच्छा असावी, आपला प्रयत्न असावा. आणि तुमच्या एक जर लक्षात आलं असेल, जी आपल्या घरात सुगरण बाई असते तिला पण अन्नपूर्णा म्हणतात बघा. हा योगायोग आहे की म्हणजे देवीवरून त्या आपल्या घरातल्या स्त्रीला तसं म्हणतात की काय, मला खरंच कल्पना नाही. पण ही गोष्ट खरी आहे की आपल्या घरातल्या सुगरणबाईला अन्नपूर्णा म्हणतात. तर मला असं वाटतं की त्या देवीची पूजा आहे, यातनं त्यांना एक ते सिम्बॉलिक आहे, पूजा अर्चना हे सगळं माझ्या दृष्टी मला असं वाटतं की सिम्बॉलिक असतं की घरातली अन्नपूर्णा जी आहे. म्हणजे आता पूर्वी जॉईंट फॅमिलीज असायच्या खूप, मग त्याच्यात मोठी माणसं घरात असायची, म्हणजे सासूबाई, आजे सासूबाई, चुलत सासूबाई, आणखीन कोण, बऱ्याच अशा वेगवेगळ्या सासूबाई घरात असायच्या, सगळे वयाने मोठी असायची मंडळी. यातली म्हणजे समजा कोणाला थोडाफार स्वयंपाक येत असेल नसेल, पण ह्यातली एक तरी एक्सपर्ट असणार, म्हणजे एक तरी त्या घरात अन्नपूर्णा असणार. त्या अन्नपूर्णेकडून आपल्याला शिकायचं आहे हे कदाचित आपल्या पूर्वजांना, त्या मुलींना ज्यांचं नवीन लग्न झालं आहे त्यांना सांगायचं असावं. पण त्यांना असं डायरेक्ट कसं सांगणार मग, कारण सासूबाई म्हटल्यानंतर ते पहिला 36 आकडा येतो. मग म्हणून ती अन्नपूर्णेची पूजा. मग जशा मुली मोठ्या होतात तशा ह्या शब्दांची पण भर पडते, आणि मग त्यांना हळूहळू कळायला लागतं की देवीची आपल्यावर कृपा करून घ्यायची असेल तर घरातल्या अन्नपूर्णेची ही आपल्याला आराधना करायला हवी, तरच तिच्याकडनं सगळं आपल्याला मिळणार. आणि म्हणून या मंगळागौरीचं महत्त्व.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात चला दोस्त हो बोलू काही हा कार्यक्रम, आणि आपण बोलतोय मंगळागौरीबद्दल. आणि मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की मंगळागौरीची पूजा असते, पण त्याच्यामागचं लॉजिक काय असतं किंवा त्याच्यामागचा भाव हा काय असायला हवा याबद्दल आपण बोलत होतो. आणि आता आपण बोलणार आहोत ते म्हणजे मंगळागौरीच्या खेळांबद्दल. तुम्हाला सांगते, मंगळागौर हा इतका इंटरेस्टिंग भाग आहे ना, म्हणजे ज्यांना ते खेळ खेळता येतात त्यांना तर मजा येतेच अर्थातच, आणि ज्यांना येत नाहीत खेळता काही कारणामुळे त्यांना ते बघताना सुद्धा इतकी मजा येते ना, म्हणजे आपण अक्षरशः म्हणजे लहान मूल होऊन जातो ते सगळे खेळ खेळताना. एकतर त्याच्यात प्रचंड लवचिकता लागते, म्हणजे खरोखर लहान मुलींना फार पटपट खेळता येतील असे सगळे ते खेळ असतात, त्यामुळे ते मोठ्या बायकांसाठी सुद्धा एक प्रकारचं अजून मी हे करू शकते हे असं, म्हणजे हल्लीच्या भाषेत बोलायचं तर फ्लेक्स असतो की हा मी अजून करू शकते, हे मी लावू शकते, वाकू शकते, अजून मंगळागौरीचे खेळ खेळू शकते असं त्या अभिमानाने सांगू शकतात. आणि ज्यांना येत नसतं त्यांना ते कसं हां हे मी करून दाखवीन असं थोडंसं ते काय म्हणतात ते चॅलेंज घेतल्यासारखं, किंवा असं एक त्यात मजा पण असते आणि म्हणजे खरोखर समाधान पण मिळतं की हो हे आपल्याला जमलं, म्हणजे आपलं शरीर तेवढं लवचिक आहे, हा एक फिटनेसचा भागही त्याच्यात असतो. आणि आता काय झालं आहे, हौस सगळ्यांना प्रचंड असते, त्यामुळे मंगळागौरीच्या खेळांसाठी लागणारा नट्टापट्टा एकदम परफेक्ट असतो. पण काय होतं आता रुटीनमुळे म्हणा किंवा सगळंच समाज म्हणजे एकंदरीत सगळ्याच गोष्टी आता बदलत जात आहेत, तर पूर्वी इतकी घरात सुद्धा म्हणजे पूर्वी बायकांची घरं मोठी असायची, त्यांना इतकी कामं असायची की त्यांचं

शरीर लवचिक असायचंच, आता जिमला जाऊन ते ठेवावं लागतं. पण समजा नाही मेंटेन झालं तर कधी कधी खेळ माहीत नसतात, कधी कधी काही कारणामुळे आपल्याला खेळता येत नाहीत. पण अशा वेळेला मंगळागौरीचे ग्रुप फार म्हणजे काय म्हणतात ते, त्यांचं महत्त्व इथे आपल्याला जाणवत राहतं. असे छोटे छोटे एक 10-10, 15-15 बायका ग्रुप करून असे सगळे खेळ तुम्हाला खेळून दाखवतात. तुम्हाला माहीत नसेल, आम्ही तुम्हाला दाखवतो. म्हणजे बऱ्याच वेळा अशा ग्रुप्सना बोलवलं जातं, ते एक तास 1.5 तासाचा असा छान कार्यक्रम करतात. ज्या मुलीची मंगळागौर असते तिलाही त्यात सामावून घेतात आणि असं खूप छान म्हणजे मन प्रसन्न करणारा असा सगळा तो सोहळा असतो. आणि त्याच्यात म्हणजे ते ग्रुप जे असतात ते बाहेर आणतातच, पण जर ती घरची मंडळी उत्साही असतील आणखी, तर ती मंगळागौर खरोखर रात्रभर जागवली जाते. म्हणजे मी स्वतः अशी एक मंगळागौर अटेंड केलेली आहे जिथे त्या दिवशी प्रचंड पाऊस पडत होता आणि म्हणजे शंका होती लोकांना की ज्या सगळ्या बोलवल्या आहेत बायका हळदी कुंकवाला आणि खेळायला, त्या येतील का नाही येतील का. पण सुदैवाने पाऊस संध्याकाळी ओसरला आणि सगळ्या आल्या. सगळ्यांनी भरपूर खेळ खेळले. म्हणजे ज्यांना उद्या दुसऱ्या दिवशी ऑफिस होतं किंवा शाळा होत्या ज्यांच्या मुलांच्या, त्याही सगळ्याजणी 11-11:30-12 थांबल्या. मग त्यांचं सगळं, मग एक चहा कॉफीचा ब्रेक झाला, मग 1-1.5 आणखीन उत्साह होता सगळ्यांना, मग परत दुसरा ब्रेक झाला आणि मग 3 झोप कोणालाही येत नव्हती, कारण सगळ्याजण ठरवून आले होते आज मंगळागौरी आज जागायचं. आणि मग अंताक्षरी खेळली गेली 3 ते 6 म्हणजे तो हॉलवाला शेवटी सांगायला आला की आता तुमची वेळ संपली, तेव्हा मग त्या मंगळागौरीची आरती आणि ते सगळं झालं. तर अशी ही खेळांची मजा असते मंगळागौरीच्या.

आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णय क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी यासाठी केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या साखरेची विक्री करण्याच्या कालावधीत केला बदल। बाजारातली कृत्रिम तेजी ओसरू लागल्यानं राज्यात साखरेचे भाव नियंत्रण।

प्रकरणात राज्याच्या लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी घेतली शपथ आणि राज्यात आदिवासी वसतिगृहातल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द. युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात UPI प्रणालीला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2016 या डिजिटल पेमेंट प्रणालीचा प्रारंभ झाला होता. तेव्हापासून आजपर्यंतच्या वाटचालीत UPI हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. या प्रणालीमुळे महिला, छोटे व्यापारी, विद्यार्थी आणि नवउद्योजकांना आर्थिक व्यवहार अधिक सुलभतेने तसंच सुरक्षित स्वरूपात आणि तत्काळ करणं शक्य झालं आहे. UPI या डिजिटल क्रांतीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. UPIला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमांवर संदेश सामायिक केला आहे. UPI प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण ठरला असं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. देशवासियांनी UPI बद्दलचे आपले अनुभव सामायिक करावेत असं आवाहनही त्यांनी केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील UPIला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत बदल केला आहे. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्याच्या आत कच्च्या साखरेचं रिफाईंड साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतीवरचा ताण कमी करता यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. परकीय व्यापार महासंचालनालयानं ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला टॅरिफ रेट कोटा योजनेअंतर्गत 10 लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली होती. या आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून ती 31 ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारात विकण्याची कालमर्यादा निश्चित केली गेली होती. मात्र देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आता ही कालमर्यादा बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांची केली गेली आहे. इतर कोणत्याही अटी आणि शर्तींमध्ये बदल केला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. राज्यात साखरेच्या दरात गेल्या 3 दिवसात प्रति क्विंटल 1500 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. केंद्र सरकारनं साठेबाजी रोखण्यासाठी उचललेल्या कडक पावलांमुळे बाजारातली कृत्रिम तेजी ओसरू लागल्यानं साखरेचे भाव नियंत्रणात येत असल्याचं दिसून येत आहे. साखरेच्या दरात झालेली वाढ कृत्रिम होती अशी माहिती राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईक नवरे यांनी दिली. घाऊक बाजारात 67 रुपयांवर गेलेले दर खाली आले असून किरकोळ बाजारातही प्रति किलो मागे 7 रुपयांची घसरण झाली आहे. राज्यात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती साखर संचालक डॉ केदारी जाधव यांनी दिली. दरम्यान जळगाव महानगरपालिकेसमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल साखरेच्या दरवाढी विरोधात आंदोलन केलं. या आंदोलनात रस्त्यामध्ये चिऊल पेटवून विना साखरेचा चहा तयार करून महायुती सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांना आज राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी राज्याच्या लोकायुक्त संस्थेचे अध्यक्ष म्हणून शपथ दिली. मुंबईतल्या लोकभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. शुक्रे यांची नियुक्ती 2023 नव्या महाराष्ट्र लोकायुक्त कायद्यानुसार केली आहे. त्यांच्या नियुक्तीचा कालावधी हा 5 वर्षांसाठी किंवा ते वयाची 70 वर्ष पूर्ण करेपर्यंत यापैकी जे अगोदर असेल त्या दिवसापर्यंत असणार आहे. न्यायमूर्ती शुक्रे यांनी पुणे विद्यापीठातून आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण आणि त्यानंतर अमरावती इथल्या डॉ पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयातून LLB शिक्षण पूर्ण केलं होतं. नागपूर विद्यापीठातून त्यांनी घटनात्मक कायदा या विषयात विधी शिक्षणाची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली होती. मुंबई आणि उपनगरातल्या इतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग, भटक्या विमुक्त जाती आणि जमाती प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना scholarship.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट असून अर्ज पडताळणी 15 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा, राज्य आणि मंत्रालयीन स्तरावर पडताळणीची प्रक्रिया 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द करत असल्याची घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली आहे. उईके यांनी आज राज्यभरातल्या आदिवासी समाजातले आमदार आणि खासदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना उईके यांनी या निर्णयाची माहिती दिली. राज्य शासनाच्या याआधीच्या निर्णयानुसार वसतिगृहातील प्रवेशासाठी 30 वर्ष वयाच्या मर्यादेची अट होती. आता ही अट रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं. ही अट रद्द करण्याच्या मागणीसाठी पुण्यात आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्याचं आवाहन केलं होतं. पालघर जिल्ह्यातल्या मासवण इथल्या अनुदानित आश्रमशाळेत 7 वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेत हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल प्रशासनानं संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. यासोबतच संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या घटनेच्या चौकशीसाठी विशेष समितीचीही नियुक्ती केली गेली आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती प्रकल्प अधिकारी विशाल खत्री यांनी दिली. मृत विद्यार्थी पहिल्या इयत्तेत शिकत होता. ताप आल्यानं 24 ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. सध्या मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात 14 मुले आणि 16 मुली अशा एकूण 30 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. यातील 5 विद्यार्थ्यांना मनोर इथल्या ग्रामीण रुग्णालयात हलवलं आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे. या घटनेनंतर खत्री यांनी पाहणी केली. खबरदारीचा उपाय म्हणून अन्न आणि औषध प्रशासन विभागाने शाळेतील जेवणासाठी वापरले जाणारे मसाले, तेल आणि इतर साहित्याचे नमुनेही तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. तसंच शाळेत वॉटर फिल्टरही बसवले आहेत. धुळ्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी बिरसा मुंडा क्रांती दलानं आज आंदोलन केलं. नाशिकमध्ये सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय वसतिगृहांसाठी जारी करण्यात आलेल्या नवीन नियमावलीतल्या वादग्रस्त तरतुदी तात्काळ रद्द कराव्यात ही मागणी या आंदोलनात करण्यात आली. तसंच आश्रमशाळा आणि वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचे प्रश्न, अपुऱ्या सुविधा आदी मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या. बुलढाण्यामध्ये वर्ल्ड फॉर नेचर या संस्थेकडून सीड्स बॉल बॉम्बार्डिंग प्रोजेक्ट राबवला जात आहे. यामध्ये गोफणीच्या साह्याने पारंपरिक पद्धतीने हजारो मातीच्या बीज गोळ्यांची पेरणी केली जात आहे. ज्या ठिकाणी वृक्षारोपण करणं खूप अवघड आहे अशा ठिकाणी गोफणीच्या साह्याने हे मातीचे गोळे दूरपर्यंत फेकले जात आहेत. या बीजगोळ्यांमध्ये कडुनिंब, आवळा, कदंब, जांभूळ, बहावा, बांबू, रिठा यासारख्या विविध देशी आणि औषधी वनस्पतींच्या बियांचा समावेश आहे. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 5 उपहारगृहांचे परवाने राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभाग FDA निलंबित केले आहेत. याविरोधात मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आज या प्रकरणाची सुनावणी प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखंड यांच्या खंडपीठासमोर झाली. यावेळी न्यायालयाने मुंबई क्रिकेट असोसिएशनला FDA अधिकाऱ्यांकडून येत्या गुरुवारी होणाऱ्या तपासणीपूर्वी उपहारगृहाचा परिसर स्वच्छ करण्याचे निर्देश दिले. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या 3रा दिवशी श्रीलंकेसमोर फॉलोऑनचा धोका कायम आहे. श्रीलंकेने आज आपला पहिला डाव कालच्या 2-8 या धावसंख्येवरून पुढे सुरू केला. मात्र प्रसिद्ध कृष्णा यानं सलामीवीर कमील याला लवकर माघारी धाडत श्रीलंकेला 3रा धक्का दिला. त्यानंतर आलेला कामिंदू याने अर्धशतकवीर पसिंदू सोबत 87 धावांची भागीदारी करत श्रीलंकेचा डाव सावरला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पहिल्या डावात श्रीलंकेच्या 7-5 205 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. UPI प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी यासाठी केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या साखरेची विक्री करण्याच्या कालावधीत केला बदल. बाजारातली कृत्रिम तेजी ओसरू लागल्याने राज्यात साखरेचे भाव नियंत्रणात. राज्याच्या लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी घेतली शपथ. आणि राज्यात आदिवासी वसतिगृहातल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची एफएम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवर सुद्धा। आणि मी आहे तुमची मैत्रीण, तुमची रेडिओ सखी मधुरा बाळ। वाजले आहेत 3:11 आणि आपला कार्यक्रम चालू आहे सप्तरंगी साथ। मंडळी, तुम्हाला माहीतच आहे की सप्तरंगी साथ या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या चित्रपटांबद्दल बोलतो, नाटकांबद्दल बोलतो, पुस्तकांबद्दल बोलतो। तर आज आपण बोलणार आहोत गुलाबजाम या सिनेमाबद्दल। आता गुलाबजाम हा सिनेमा म्हणजे कुठल्याही खाद्यपदार्थाचं नाव घेतल्यानंतर खरं सांगायचं तर आता भूक लागते, पण भूक लागण्यापेक्षा सुद्धा गुलाबजाम हा जितका गोड आहे ना, तसाच हा सिनेमासुद्धा गोड आहे। या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत सिद्धार्थ चांदेकर, सोनाली कुलकर्णी, आणि त्यांच्या ह्या दोघे दोघंजणं मुख्य भूमिकेत आहेत। आणि त्याच्यात विषय असा आहे की तो जो आपला कथानायक आहे, म्हणजे चित्रपटाचा नायक आहे, त्याला शेफ व्हायचं असतं, त्याला मराठी स्वयंपाक शिकायचा असतो। आणि तो म्हणजे चित्रपटाची सुरुवात त्यांनी अशी दाखवली आहे की तो धावत धावत एका मुंबईहून पुण्याला चाललेल्या ट्रेनमध्ये चढतो आणि मग तो स्वतःशी बोलतो, तो ऑब्झर्व करतो की कसं काय आहे काय नाही, आणि म्हणजे मुंबईचं वातावरण कसं आहे, आपल्याला पुण्याला का जायचं आहे, हे या सगळ्याचा विचार तो करत असतो। आणि त्याला तो असंच तिकीट न काढता आणि असं एकदम इन्स्टंट आपण काढतो ना, म्हणजे चढल्यानंतर काढतो तिकीट, तसं तो चढल्यानंतर तिकीट काढण्यासाठी म्हणून पुण्याला जाण्याच्या एका गाडीत बसतो आणि निवांतपणा जरा मिळाल्यानंतर तो त्याच्याकडचं एक जुन्या पाककृतींचं पुस्तक चाळायला घेतो। अशी त्या चित्रपटाची सुरुवात आहे। आणि त्याच्यात त्यांनी ना इतकं, म्हणजे माझं नेहमी लक्ष असतं की टायटल ट्रॅक काय असतो सिनेमाचा आणि तो कसा त्यांनी चित्रित केला आहे। तर इतर अनेक टायटल ट्रॅक्स मला आवडतात, पण ह्या चित्रपटाच्या टायटल त्याला सब म्युझिक आहे नुसतं, म्हणजे शब्द नाही आहेत त्या गाण्याला। आणि त्याच्यात काय त्यांनी दाखवलं ना, असं बॅकग्राऊंडला ते जे म्युझिक आहे ते इतकं सोज्वळ साधं, आणि त्याच्यात आपल्याला दिसताना असं दिसतंय की तो असे छान छान पदार्थ आहेत जुने आणि असे ते चाळतोय आणि त्यांच्या पाककृती, आणि इतकं ते बघायला असं छान वाटतं ना की आपली एक मनाची तयारी होते की हो आपल्याला या सिनेमामध्ये काय बघायला मिळणार आहे, जुने छान पदार्थ मिळणार आहेत, त्या पदार्थांबद्दलचं प्रेम बघायला मिळणार आहे। तर असा त्याचा चालू असतो मुंबई आणि मुंबईहून पुण्याचा प्रवास। आता पुण्यात आल्यानंतर तो काय करतो हे आपण जाणून घेऊया, पण त्याच्या आधी आपण एक मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातलं गाणं ऐकूया।

नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची एफ एम रेनबो सेवा 107.1 MHz आणि आपला कार्यक्रम चालू आहे सप्तरंगी सात. आणि आपण बोलत आहोत गुलाबजाम या चित्रपटाबद्दल. आणि मी तुम्हाला सांगितलं की चित्रपटाचा नायक हा मुंबईहून कसा पुण्याला निघालेला असतो आणि तो जाता जाता ट्रेनमध्ये पुस्तकं एक चाळत असतो, जे जुन्या रेसिपीजचं पुस्तक असतं ते चाळत असतो. तर ह्या आता चित्रपटाच्या नायकाचं मी नाव सांगितलं नाही, त्याचं नाव आहे आदित्य नाईक असं त्याचं नाव असतं. तर तो पुण्याला तो का जातो, कारण मुंबईत काय होतं, तो मुंबईत तो मूळचा म्हणजे तो लंडनला जाणारा राहणारा असतो, मूळचा मुंबईचा असतो पण तो लंडनला नोकरीसाठी गेलेला असतो. तर तो परत येतो आणि मग त्याचा मुंबईमध्ये त्याची एक जी गर्लफ्रेंड असते त्याच्याबरोबर करतात साखरपुडा. पण त्याची काही मनाची तयारी झालेली नसते, लग्नाचीही झालेली नसते, त्याचा जॉबही त्याला विशेष आवडत असतो अशातला भाग नसतो. त्याला व्हायचं असतं शेफ. मग तो काय करतो की त्याचे आई वडील त्याला एअरपोर्टला सी ऑफ करायला येतात, ते एकदा घरी गेल्याचं त्याच्या लक्षात आल्यानंतर तो तिथून पळून येतो स्टेशनला आणि तो पुण्याला जायच्या गाडीत बसतो. मग तो पुण्यात येतो, पुण्यात त्याचा एक मित्र असतो चिक्या नावाचा, त्याला तो सांगतो की असं असं झालं आहे आणि मी पुण्याला येतो आहे, मी तुझ्या रूममध्ये, कारण तो चिक्या असतो तो रेंटवर राहत असतो, तो सांगतो की तुझ्या घरी मी येऊन राहणार आहे, ते बघ आता काय बाकीचं ॲडजस्ट करायचं असेल ते. तर तो म्हणतो ठीक आहे, पण त्याला पण कळत नाही असं अचानक काय येतो आहे वगैरे. मग तो विचारतो की अरे तुझं काय झालं, म्हणजे असा का तू एकदम अचानक आलास. तो म्हणाला असं असं माझं लग्न ठरवत आहेत पण मला करायचं नाही असं तसं, आणि मला एक चांगलं मराठी रेस्टॉरंट लंडनमध्ये सुरू करायचं आहे, तर त्यासाठी मला बेसिक स्वयंपाक येतो, पोळी भाजी भात आमटी, पण जे आपले खास मराठी पदार्थ असतात म्हणजे गुलाबजाम पुरणपोळी किंवा मोदक असे काही विशेष पदार्थ जे आपले असतात त्यांची अस्सल चव माझ्या रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या मंडळींना मिळाली पाहिजे, असं मला एक रेस्टॉरंट चालू करायचं आहे, तर त्यासाठी मला स्वतःला ते पदार्थ शिकायचे आहेत. म्हणून ती अस्सल चव शोधत मी पुण्यात येतो आहे, मी आलो आहे असं तो सांगतो. तर मग तो चिक्या म्हणतो ठीक आहे बघ आता तू कसं काय करायचं ते, कारण मला काही यात रस नाही आहे, माझं काय जॉब जो चालू आहे तो मी करणार आहे. तर तो सांगतो ठीक आहे बघू आपण. म्हणून तो सुरुवातीला म्हणजे पुण्यात खूप जास्त रेस्टॉरंट्स आहेत आणि थाळ्याही मिळतात पुण्यामध्ये, तर तो असं बाहेर जाऊन ते दोघं जेवत असतात तेव्हा तिथे तो थाळी जिथे जेवत असतात तिथे विचारतो मी तुमच्या स्वयंपाकघरात जाऊ शकतो का. तर तो वेटर असतो तो म्हणतो की अरे तुम्ही काय करणार स्वयंपाकघरात जाऊन भांडी घासणार का, काही जायला मिळणार नाही असं, तुम्हाला काही अलाउड नाही आहे असं तो सांगतो. मग तो रेस्टॉरंटचा म्हणजे विचार करणं थांबवतो. मग तो म्हणतो की अरे हां, ह्यांचं एक आजी असतात, त्यांचं जुनं पुस्तक आपल्याकडे आहे,

त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटतो, मग आपल्याला त्या सांगतील की कसं काय शिकायचं असतं, कसं काय सगळं. पण तो त्या एका त्या अस्सल पुणेकराजी असतात, त्यामुळे त्या एकदम चिडतातच. त्या सांगतात, तू मला काय माझ्याच पुस्तकाबद्दल सांगतोस, मला माहिती आहे त्या पुस्तकाच्या 25 आवृत्त्या निघालेल्या आहेत, आणि ही बाई माणसांची कामं असतात, तुझा तुला काय करायचं आहे, तू मुलगा आहेस आणि तू ह्या सगळ्यात पडू नको असं सांगतात. आणि जाता जाता जा माझ्या सुनेला बोलवून आण इथे, मला काम आहे तिच्याशी असं सांगायला सांगतात. नाही तर असं झटकून टाकतात की ही आधी पुरुषांची कामच नाहीत असं त्यांचं म्हणणं असतं. अशा त्या एक खाष्ट आणि खडूस लेखिका रेसिपीच्या पुस्तकाच्या लेखिका दाखवल्या आहेत. पण मग तो सोडत नाही, त्याला ते शिकायचंच असतं काही करून. तर ते असं सगळं त्यांचं चालू असतं, 8-10 दिवस जातात. आणि मग ॲक्च्युली 8-10 दिवस नाही जात, तो काय 1-2 बाहेर जेवतात. पण तो चिक्या असतो ते डबा घेत असतात, ते सगळे बॅचलर्स एकाच रूममध्ये राहत असतात. तर ते डबा घेत असतात, तो असा शुद्ध शाकाहारी डबा असतो. आणि हा आदित्य आला म्हटल्यानंतर काहीतरी नॉनव्हेज करून वाढणार, कारण त्याला आवड आहे स्वयंपाक करण्याची वगैरे, हे त्यांना सगळ्यांना माहीत असतं. तर त्यांचं ते म्हणतात की आमचा डबा खा तू, आम्ही दररोजच खातो, आम्हाला काय कौतुक नाही त्याचं, तो डबा तू खा आणि आम्हाला काहीतरी चमचमीत करून वाढ. तर तो त्यांना नॉनव्हेज करून देतो. आणि मग त्याला म्हणजे म्हणतात, तुम्ही सगळं संपवताय काय, मला मी काय खावते, ते म्हणतात तू आमचा डबा खा. मग तो डबा खातो, त्या दिवशी त्या डब्यात पोळी भाजी असते, आमटी असते. पण तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल की जे पूर्ण डबा देणारी मंडळी असतात, म्हणजे पोळी भात भाजी आमटी, त्याच्यात कधीकधी एक छोटंसं गोड पदार्थही देतात, म्हणजे कधीतरी खीर देतात, कधीतरी गुलाबजाम देतात, असं जिलबी देतात, काहीतरी किंवा एखादा बर्फीचा तुकडा असंही असतं. तर तसं त्या डब्यात त्या दिवशी गुलाबजाम त्याला मिळतो. आणि तो गुलाबजाम त्याने तोंडात ठेवल्यानंतर विरघळतो एकतर, आणि त्याला त्याच्या आईची आठवण येते, त्याच्या लहानपणीचं त्याला सगळं आठवतं. मग त्याला एकदम असं वाटतं की अरे, इतका चविष्ट गुलाबजाम, इतका चविष्ट स्वयंपाक ज्या बाईंनी केला आहे त्या बाईंकडूनच आपण शिकायला पाहिजे. त्याचं तो ठरवूनच टाकतो की आपण ह्याच बाईंकडून शिकायचं. तर तो एकदम त्याला सुचत नाही, डबा नुसता येतो, म्हणजे होम डिलिव्हरी मिळते डब्याची, कुणी केला आहे, कुठून आला आहे त्याचा काही पत्ता त्याला लागत नाही. म्हणून तो चिक्याला असं झोपेतनं जागं करतो, चिक्या करून आलेला असतो नाईट ड्युटी. तो म्हणतो अरे मला सांग हा कोणाचा डबा आहे काय, तर तो म्हणतो अरे डब्यावरच बघ, डब्यावरच बघ. तरी त्याला काही कळत नाही, मग तो परत डब्यावर जाऊन बघतो. तर तुमच्याही तुम्हालाही माहीत असेल की आपल्या घरच्या असं बऱ्याच डब्यांवर अशी कुणाकडून किंवा आपलं आपण स्वतःसुद्धा विकत घेतलेलं असेल तर त्याचं नाव आपण घालून घेतो त्या डब्यावर. तसं त्या डब्यावर आपल्या चित्रपटाच्या हिरोईनचं नाव लिहिलेलं असतं. चित्रपटाच्या हिरोईनचं नाव असतं राधा आगरकर. तर तो विचारतो अरे हा कुठे राहतात काय, मग तो माग काढत जातो चिक्याला विचारून की अरे हां इथे इथे राहतात असं तसं. मग त्या राधा अगर काय काय त्याही अस्सल पुणेरी असतात. त्या आधी पहिल्यांदा दारच उघडत नाही, बरं त्यांच्या घरी तो चुकीच्या वेळेला जातो, तो दुपारी झोपायच्या वेळेत जातो, त्यामुळे हा दार वाजवलं तर अर्थातच काही रिस्पॉन्स मिळत नाही. पण तो तिथेच बसून राहतो. मग 2-3-4 वेळा दार वाजवल्यानंतर मग तो मग त्या एकदा असं दार उघडतात आणि असं काय कळत नाही तुम्हाला, दरवाजा इतक्या वेळा वाजवल्यानंतर उघडत नाही म्हणजे निघून जायचं असतं, सारखा बडवायचा नसतो दरवाजा असं त्या सांगतात. अर्थात सोनाली कुलकर्णी तर ते त्या असं चिडतात की असं तुम्हाला कळत नाही का वगैरे, आणि तोंडावर दरवाजा लावून घेतात. पण तरीसुद्धा तो तिथेच बसून राहतो, अख्खी रात्रभर बसून राहतो, त्या लक्ष देत नाहीत. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे जेव्हा म्हणजे त्यांचा सगळा स्वयंपाक डब्याची तयारी बेसिकली जी करतात त्या सगळ्या तयारीत आणि त्या सगळ्या त्यांच्या घाईत त्याला एक दरवाजा उघडलेला असताना त्यांच्या घरात शिरायला मिळतं. आणि मग त्यांना कळत नाही कारण त्या बिझी असतात त्यांचे सगळे डबे आणि ते सगळं करण्यात. मग हा तेवढ्यात तिथे शिरून शांत उभा राहतो. पण त्यांचं घर आहे म्हटल्यानंतर त्यांना लक्षात येणारच ना. मग त्यांच्या लग्न कोण तुम्ही, कालपासून मला तुम्ही त्रास देताय, तुम्हाला आता मी पोलिसातच देते असं त्या सांगतात. आणि नको नको नको मला पोलिसात देऊ नका, मी चांगला माणूस आहे वगैरे वगैरे तो सांगतो. आणि म्हणतो मला तुमचं शिष्य व्हायचं आहे. म्हणाला शिष्य, म्हणाला मी काल तुमचा गुलाबजाम खाल्ला, माझं मन माझ्या आईपाशी गेलं आणि मला स्वयंपाक शिकायचा आहे, तर तुम्ही मला तो शिकवाल का. तर पहिल्यांदा तर त्या कानावरच घेत नाहीत, त्या म्हणतात कारण तो ना उभ्या उभ्या एक भजं तोंडात टाकतो, तर तो एका कागदात भरून त्या भजी देत आणि ही घ्या भजी आता जा, मी तुम्हाला काय शिकवणार वगैरे नाही आहे, मला माहीत नाही तुम्ही काय तुम्ही विचारताय आणि असं.
पण ते तो त्यांच्या अगदी म्हणजे गणपतीला बसतो तो सांगतो तुम्ही काही करा तुम्ही म्हणजे ते असे पूर्वीच्या काळी गाणं शिकायला जायचे नाही लोक त्यांचे गुरु त्यांना असं काही फार बरं वागवायचे नाहीत तसं तुम्ही मला बरं वागवू नका तुम्ही मला रागवा तुम्ही राचिडा माझ्यावर पण मला शिकवा मला खरोखर तो स्वयंपाक शिकायचा मग काय मग त्या अर्थातच राधा आगरकर असतात मग त्या विचारतात पहिला प्रश्न पोळ्या येतात का तो म्हणतो पोळ्या मग तो येत ज्या काय येत आहेत त्या करून दाखवा कारण तो सांगतो की मला बेसिक स्वयंपाक येतो पोळी भात भाजी आमटी तर त्या अशा छोट्या छोट्या कडक आणि अशा त्या पोळ्या तो करून दाखवतो आणि मग त्या म्हणतात हे काय हे अख्खं पिठाचं वाळवंट करून ठेवलं आहे या सगळ्याची एक कणिक मळली ना तर छान पोळी दाटली जाईल मला तो सिनेमा बघताना हे सगळे डायलॉग ऐकताना माझ्या आईची इतकी आठवण आली ना की म्हणजे असं जे शिकवतात ना आपल्याला विशेषतः स्वयंपाक शिकताना हे सगळे डायलॉग कधी ना कधी तुम्हाला ऐकायला मिळतातच ते इतकं परफेक्ट दाखवलं आहे ना त्याने त्या चित्रपटामध्ये तर असं आणि मग नंतर तो सगळा ओटा त्या आवरतात पण त्या सांगतात हे असं मला चालणार नाही आता ही भांडी घ्या आणि घासून घ्या तुम्ही भांडी घासा मी घासणार म्हणलं हो भाजी आणण्यापासून भांडी घासण्यापर्यंत सगळं जमलं तर म्हणायचं स्वयंपाक आला म्हणजे तो म्हणतो त्यांना की तुम्ही जुन्या गुरूंच्या पद्धतीने मला शिकवा आणि तुम्ही रागवा वगैरे पण त्या खरं करून दाखवतात तेव्हा त्याला असं एकदम गोंधळून जायला होतं त्याला कसा फील येतो तर छडी लगे छमछमचा फील येतो

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीची FM रेनबो सेवा आणि आपला कार्यक्रम चालू आहे सप्तरंगी साथ. आणि आपण बोलत आहोत गुलाबजाम या चित्रपटाबद्दल. आणि मी तुम्हाला सांगितलं की असं आदित्य नाईकचं ट्रेनिंग चालू होतं आणि राधा आगरकर त्याला ट्रेनिंग देत असतात. आणि त्याच्यात काय होतं, मग अशा बऱ्याच काय काय गोष्टी होतात की त्या त्याला करायला आवडत नसतात पण तरी त्या कराव्या लागतात. तो वैत टाकतो, चिडतो, पण राधा आगरकरांना काही फरक पडत नसतो. ते हे तुला जर स्वयंपाक शिकायचा आहे तर हे केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं. असं करता करता बरेच दिवस

तो शिकतो बऱ्याच गोष्टी, असे छोटे छोटे तो डाउट्स विचारत असतो. म्हणजे थालीपीठाला, एका थालीपीठाला किती ग्रॅम कांदा घ्यायचा वगैरे, असे काय काय प्रश्न तो विचारत असतो. आणि त्या असे प्रश्न विचारलेस तर मी घरी पाठवीन असं सांगतात. तर असं त्यांचा छान हळूहळू बॉन्ड तयार होतो. पण काय होतं ते हे सगळं ना, आणि आदित्य नोट करत असतो, त्याचा लॅपटॉप असतो त्याच्यात, तो सगळं काय आपण केलं आत्तापर्यंत हे सगळं लिहून ठेवत असतो. आणि खूप छान त्या नोट्स, म्हणजे त्या चित्रपटात त्यांनी इतकं छान दाखवलं आहे ना, की तो काय काय लिहितो आहे, कसं लिहितो आहे, किती डिटेलमध्ये लिहितो आहे, आणि ते कसं त्याला, म्हणजे तो भविष्याचा विचार करून ते कसं लिहितो आहे, की हे उद्या आपल्याला प्रत्यक्ष आपल्या रेस्टॉरंटमध्ये करायचं झालं तर ते कसं होईल किंवा कसं असलं पाहिजे, अशा दृष्टीने तो सगळं नीट डॉक्युमेंटेशन तयार करत असतो. आणि एकदम एकदा काय होतं, त्या म्हणतात की चला आपण बाहेर जाऊया. एकदा त्यांची बहीण येते आणि अचानक काय होतं की त्या राधा गागरकरना खूप घाबरून जातात, कारण त्या ती बहीण अशी ना काही फार बरी वागत नाही त्यांच्याशी. आणि त्या म्हणतात तू तुझी तब्येत बरी आहे ना, आणि औषधं गोळ्या नीट घ्या, शेवटी स्वतःची काळजी स्वतःलाच घ्यायची असते, मी काय नाशिकहून येणार नाही आहे धावत तुला काही झालं तरी, असं त्यांना सांगतात. पण ह्या सगळ्या त्यांच्या बहिणीच्या आविर्भावाने ना राधा आगरकर घाबरून जातात आणि त्या एकदम असा आदित्यचा काय आधार घेतात. म्हणजे त्या सांगतात हे आदित्य आहेत, हे यांच्याबरोबर आम्हाला बाहेर जायचं आहे, तू आत्ता घरी गेलीस तरी चालेल, असं त्या बहिणीला त्या सांगतात आणि ते बाहेर पडतात. तर ते आदित्यला कळत नाही आहे अशा, म्हणजे माझ्याशी तर एकदम डॉनसारख्या वागतात आणि मला एवढं सगळं ऐकवतात, बहिणीच्या पुढे त्यांना काय झालं असं त्याला प्रश्न पडतो. पण तरी तो म्हणतो असेल काय, आता कोणाचं काय असतं. तर ते एकदा थेमते दोघंजणं सिनेमाला जाऊन बसतात आणि मग त्याच्यात मग तो सिनेमात बघतात आणि सगळं असं छान होतं. मग त्या सांगतात की मला सिनेमात बघायला आवडतो, कारण सिनेमाचा काळ त्याच्यात चालू असतो आणि असं त्या काय काय सांगत असतात. पण असं करता करता मग पुरात, पण तरी आदित्यला कळत नाही यांचं काय आहे, म्हणजे असं त्या अशा लॉस्ट का वाटत आहे तसं त्याला कळत नाही. म्हणजे असेल ठीक आहे. पण एकदा मग तो म्हणतो चला आपण काहीतरी खरेदी करायला जाऊया, आपण भांडी घेऊया नवीन. तर भांडी म्हणजे खरेदी करायला गेल्यानंतर ती पर्स त्या दुकानदाराच्या हातात देतात बिल झाल्यानंतर. तर तो म्हणतो अहो काय करतायत, ते बिल देतील आपण पैसे देऊया, पर्स त्यांच्या हातात कशाला द्यायची ना. तर ते सांगतात मला मोजता येत नाही. तर त्याला गंमत वाटते असं काय, असं मोजता कसं येणार नाही. तो म्हणतो काही काय, तो तरी मनावर घेत नाही. तर त्यांचा ना असं म्हणतं त्याचा विश्वासच बसत नाही की हे जे काय चाललंय ते त्याला म्हणजे असं कसं मोजता येणार नाही. म्हणजे एवढा स्वयंपाक करणाऱ्या बाई, सगळं प्रमाणशीर असतं त्यांचं आणि इतकी चांगली चव, असं त्यांचं करिता करता एक झालं दोन झालं करत करत मोठं भांडण होतं. पण त्यावेळेला ते भांडण झाल्यानंतर तो रागाच्या भरात निघून जातो आणि लॅपटॉप राहतो राधा आगरकरांकडे. तो घरी परत गेल्यानंतर त्याला प्रश्न पडतो की अरे माझा लॅपटॉप कुठे गेला. मग तो धावत जातो राधा आगरकरांकडे, तेव्हा त्या त्याच्या समोर गरम पाणी त्या लॅपटॉपवर ओततात, गरम पाणी ओततात आणि लॅपटॉप खाली टाकून देतात. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय, माझा कामाचा लॅपटॉप आहे तो आणि तुम्ही तो टाकून दिलाय खाली. म्हणजे त्यांचं त्यावरून कडाक्याचं भांडण होतं. आणि त्याचवेळेला तो जो एक संवाद सोनाली कुलकर्णी यांनी म्हणून दाखवलाय ना, अरे बाप रे, तो खरोखर ऐकण्यासारखा आहे. म्हणजे त्याच्यात इतकं इतक्या छान छान पदार्थांची नावं घेऊन त्यांचं किती काय वाईट होऊ शकतं असं त्याच्यात त्यांनी ऐकवलंय, त्याला खरोखर ऐकण्यासारखा संवाद आहे. पण हे एवढं सगळं झाल्यानंतर एका पॉईंटला आदित्यला लक्षात येतं की अरे हे काम, हे सगळं लॅपटॉप, आपण किती अडकून पडलो होतो की आपल्याला हे असंच पाहिजे तसंच पाहिजे, एकदम सिस्टीम आपणला फॉलो करायचे असं नाही, तो मनापासून करायचा असतो स्वयंपाक. आणि इतकं कडाक्याचं भांडण होऊनसुद्धा त्यांचं परत गुळपीठ होतं आणि मग ते एक स्वप्न असतं त्याचं की माझा एक भजीचा स्टॉल असावा. तर तसं ते भजी करतात आणि भजी विकायला बाहेर पडतात.

नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची एफ एम रेनबो सेवा 107.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर सुद्धा आपला कार्यक्रम चालू आहे सप्तरंगी साथ, आणि आपण बोलत आहोत गुलाबजाम या चित्रपटाबद्दल. मी तुम्हाला सांगितलं की आदित्य नाईकच्या लॅपटॉपची काय अवस्था राधा आगरकर करून टाकतात, आणि पण त्याच्यानंतर त्यांचं नातं सुधारतं, त्यांचं नातं आणखीन परिपक्व होतं, मग ते एकमेकांचे मित्र होतात आणि एक डायल शेफ अशी एक सर्व्हिस ते सुरू करतात जिथे ते घरी जाऊन लोकांच्या स्वयंपाक करून देतात, लोकांच्या आवडीचा मेनू करून देतात, असं ती एक सर्व्हिस ते सुरू करतात. आणि त्याच्यात मग होतं असं की ती सगळं आवडायला लागतं राधा आगरकरनासुद्धा. पण त्याच्या आधी एकदा त्या सांगतात आदित्यला की त्यांचा नक्की प्रॉब्लेम काय आहे, की 11 वर्ष त्यांनी झोपून काढलेली असतात, त्यांना एक मेजर ॲक्सिडेंट झालेला असतो आणि त्या कोमामध्ये जातात.

अकरा वर्ष त्या झोपून राहतात आणि ज्या कोमामधनं बाहेर आल्यानंतर त्यांना फक्त बोलणं वागणं म्हणजे आपलं डेली रुटीन फॉलो करता येईल एवढं लक्षात असतं सगळं आणि सगळा स्वयंपाक लक्षात असतो. बाकी त्यांना मोजता येण्याची त्यांची क्षमता त्यांची लोप पावलेली असते. त्यांना अंक म्हणजे काय किंवा कुठल्याही प्रकारचं गणित त्यांच्या लक्षात येत नसतं आणि हे मग आदित्य समजून घेतो आणि मग ते डायल शेफ आणि ते सगळं खूप छान त्यांची सर्व्हिस सुरू होते आणि कुठेतरी राधा अगरकरना असं वाटतं की अरे हो आपल्याला समजून घेणारा माणूस आपल्याला सापडला आहे, आपल्याला कळलं आहे की आपल्या कोणाला तरी समजलं आहे की आपल्याला नक्की काय वाटतं, आपल्या काय गरजा आहेत. म्हणजे राधा अगरकर प्रेमात पडतात त्यांच्या, म्हणजे आदित्य नाईकच्या प्रेमात पडतात पण आदित्य नाईकला काही तसं वाटत नसतं. म्हणजे असं होतं ना कधी कधी की एका बाजूनेच फक्त एकतर्फी प्रेम असतं तसं, पण त्या धरून चाललेले असतात की हां आता काय हा कुठे जात नाही, तो आता म्हणजे एवढी आपली डायल शेफची सर्व्हिस वगैरे सुरू झाली तो आता पुण्यातच सेटल होईल वगैरे हे सगळं माहीत असतं. आणि त्यांना आदित्यनं सांगितलेलं नसतं की मला एक रेस्टॉरंट सुरू करायचं आहे लंडनला जाऊन. त्या म्हणजे तो फक्त त्यांना जेव्हा येतो तेव्हा एवढंच सांगतो की मला स्वयंपाक शिकायचा आहे. मग त्यांना असं वाटतं की अरे हो त्याला इथेच काहीतरी करायचं असेल आणि तो शेवट म्हणजे बरेच दिवस त्यांना सांगत नाही की असं मला लंडनला जायचं आहे आणि असं काय काय. पण मग तो डायल शेफ करताना बऱ्याच लोकांच्या घरी ते जातात, बऱ्याच म्हणजे वृद्धाश्रमात जाऊन तिकडच्या लोकांना जेवण देतात, असं खूप छान त्यांचं चाललेलं असतं. आणि मग करता करता एका गृहस्थांच्या घरी जातात, ते सांगतात की माझ्या ऑफिसमधले लोक आलेले आहेत आणि आम्ही चार पाच जणच आहोत तर खूप स्वयंपाक नाही लागणार पण आमच्या घरी येऊन आम्हाला घरगुती जेवण जेवायचं आहे. तर आदित्य म्हणतो ठीक आहे आम्ही येऊन करतो. पण तिथे गेल्यानंतर ते सगळं एकंदरीत म्हणजे दारू आणि असा तो सगळा माहोल बघितल्यानंतर राधागरकर सांगतात नाही नाही हे सगळं असेल तर मी इथे स्वयंपाक करणार नाही आहे. तर ते सांगतात की नाही मग तुम्हाला जर तसं असेल तर आम्ही हे सगळं बंद करतो, आम्हाला साधं शुद्ध शाकाहारी घरचं जेवण जेवायचं आहे तर तुम्ही तसं करा. आणि मग त्याच्या लक्षात येतं की अरे ही राधा म्हणजे ज्यांच्या घरी ते गेलेले असतात ते जे क्लायंट असतात त्यांचे त्यांचं काम केलं आहे चिन्मय उदगीरकर या कलाकारांनी, तर त्यांच्या लक्षात येतं की अरे ही आपली वर्गमैत्रीण आहे राधा. मग त्याला सगळं जुनं आठवतं आपल्याला कसं शाळेत एकमेकांवरनं चिडवायचे किंवा काय, तर ते प्रेमात पडतात राधा अगरकरांच्या आणि ते आदित्यला सांगतात की असं असं आहे असं. आणि आदित्यला चालतात कारण आदित्यला तसंही बाहेर जायचं असतं, त्याला माहीत असतं राधांना काय वाटत असतं त्याच्याबद्दल, पण त्याला हेही माहीत असतं की आपल्याला ह्या सगळ्यात अडकायचं नाही आहे, आपल्याला लंडनला जायचं आहे. त्यामुळे असं त्यांच्या क्लायंटनी सांगितल्यानंतर तो म्हणतो ठीक आहे आम्ही येऊन स्वयंपाक करतो. आणि मग नंतर त्यांचा रॅपो वाढत जातो आणि मग एक दिवस ते राधा अगरकरांच्या घरी जाऊन पोचतात आणि ते सांगतात की असं तुला आठवत आहे का की तू कविता, कारण आदित्य हे सगळं सांगतो त्यांना की असं असा त्यांचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे तुला त्यांना काही आठवत नाही आहे की तुम्ही त्यांच्या वर्गात होतात किंवा असं काही. आणि तर ते तो म्हणतो ठीक आहे ते जे काही आहे ते मला सगळं मान्य आहे पण मला तिला एकदा भेटायचं आहे आणि मला सांगायचं आहे जे काही आहे माझ्या मनात. ते भेटायला जातात आणि मग तेव्हा ते सांगतात की असं असं तुला आठवत आहे का की तू कविता करायचीस आणि आम्ही सगळेजणं तुझ्या घरी आलो होतो आणि असं तुझ्या आईने खूप छान बेत केला होता आणि आपण मग तुझी एक अशी एक सुट्टी लादी आहे तुमच्या घरात ज्याच्या खाली तू तुझ्या कविता लपवून ठेवायचीस वगैरे वगैरे. तर त्या म्हणतात बापरे मी कविता करायचे मला आठवतच नाही आहे, म्हणजे मला तुम्हाला बघून असं काहीही आठवत नाही आहे की हो आपली जुनी ओळख आहे किंवा काय, मला काहीच वाटत नाही असं त्या सांगतात. म्हणजे ठीक आहे जे काही आहे पण ते त्यांच्या भावना व्यक्त करतात.

श्रोत्या, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची एफ एम रेनबो सेवा आणि आपला कार्यक्रम चालू आहे सप्तरंगी साथ. आणि आपण बोलत होतो गुलाबजाम या चित्रपटाबद्दल. आणि होतं असं की मी तुम्हाला म्हटलं तसं की राधा आगरकरांचा एक जुना मित्र त्यांना भेटतो, त्यांना सांगतो त्यांच्याबद्दल त्यांना काय वाटतं ते सगळं. आणि पण त्या म्हणतात की मला तसं काही वाटत नाही, कारण त्यांच्या डोक्यात नक्की असतं की हो आपल्याला आदित्य आवडतो आणि आदित्य आपल्याला हवा आहे. पण आदित्य स्वतःच्या मनावर दगड ठेवतो आणि त्यांना सांगतो की मला असं असं लंडनला जायचं आहे. त्याचं शिक्षण म्हणजे पूर्ण स्वयंपाक शिकून होतो असं तसं. आणि एकदा ते असं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जेव्हा

असतं, त्यामुळे त्या ओव्हर रिॲक्ट करत नाहीत. त्या असं सांगतात की तू ज्या दिवशी जाशील त्या दिवशी आधी एकदा माझ्याकडे ये. तर असा तो जातो, म्हणजे तो ठरलेलं असतं त्याचं कधीचं फ्लाईट असतं ते. तर त्या सांगतात तू आधी एकदा ये, तर तेव्हा त्या दार उघडं ठेवतात आणि त्या झोपेची गोळी घेऊन झोपून जातात आणि शेजारी एक पत्र ठेवतात की मला सांगता येत नाही आहे, मला आता काय वाटतं आहे, पण मला तुला एक सांगायचं आहे की मला दुसरं आयुष्य मिळालं माझ्या आजारपणानंतरचं आणि त्याच्यात कुठल्याही आठवणी नव्हत्या. ती आठवणी जरी नसतील, त्या नवीन आठवणी ज्या तयार करायच्या होत्या त्यातल्या सुरुवातीच्या या छान आठवणी तू मला दिल्यास, इतका चांगला मला एक ती सर्व्हिस सुरू करून दिलीस त्याबद्दल मी तुझे जेवढे आभार मानेन तेवढे थोडे आहे. आणि मला मोजता काहीही येत नाही, पण मोजता काय म्हणजे प्रत्येक गोष्ट मोजायची आवश्यकता नसते ना. समाधान कुठे कोणी मोजलं आहे, आनंद तर आपण कधी मोजतच नाही, आणि दुःख तरी का मोजावं. ते जे शेवटचं पत्र त्यांनी लिहिलं आहे ना, ते इतकं भिडतं आपल्याला मनाला. आदित्यलाही ते सगळं पटतं आणि त्यांनी तो जेव्हा येतो तेव्हा त्या पत्राच्या बरोबर गुलाबजाम करून ठेवलेले असतात आणि त्या पत्रात त्या म्हणाल्या तू रेस्टॉरंटचं नाव ठरवलं आहेस का, काय ठेवणार आहेस? द कॅफे गुलाबजाम असं तो त्याच्या रेस्टॉरंटचं नाव ठेवतो. तो तिथे लंडनला जातो, त्याचं छान मोठं रेस्टॉरंट सुरू करतो, सगळं छान होतं आणि राधा आगरकरसुद्धा इथे त्यांच्या मित्राशी लग्न करून सेटल होतात. असा तो एक छान म्हणजे गोड पदार्थांच्या रेसिपीजनी सुरू झालेला सिनेमा तितकाच गोड शेवट होऊन संपतो. आपल्या कार्यक्रमाची वेळही आता हळूहळू संपत आलेली आहे आणि त्यामुळे जाता जाता मी एक छान गाणं तुम्हाला ऐकवते, त्याच्यानंतर मी तुम्हाला ठळक बातम्या वाचून दाखवेन आणि 4 वाजता आपण पुन्हा भेटू सांजेच्या पारी या कार्यक्रमात.

नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM रेनबो सेवा. आपला कार्यक्रम चालू आहे सप्तरंगी साथ, आणि आता आपल्या कार्यक्रमात वेळ झाली आहे ठळक बातम्यांची. आता ऐकूया ठळक बातम्या. आगामी सणासुदीच्या काळात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतींवरचा ताण कमी करता यावा यासाठी केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत बदल केला आहे. आता आयात दरांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं रिफाईंड साखरेत रूपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्री करावी लागेल. आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द करण्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली आहे. राज्यभरातले आदिवासी समाजातले आमदार आणि खासदारांबरोबर झालेल्या बैठकीनंतर त्यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली. याआधी वसतिगृहातील प्रवेशासाठी 30 वर्षे वयाच्या मर्यादेची अट होती. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी इराणविरुद्ध आर्थिकदृष्ट्या डी डे अर्थात निर्वाणीच्या कारवाईची घोषणा केली आहे. याअंतर्गत इराणच्या लष्करी गरजा, खरेदी व्यवस्था तसंच पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल व्यापाराशी असलेल्या कथित संबंधांवरून सुमारे साठ संस्था व्यक्ती आणि जहाजांवर निर्बंध लादले आहेत. दरम्यान अमेरिकेच्या या निर्बंधांचा 2 वर्षांपर्यंत सामना करण्यासाठी सज्ज असल्याची प्रतिक्रिया इराणनं दिली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 287 अंकांची वाढ झाली आणि तो 75,656 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 116 अंकांची वाढ नोंदवत 24,335 अंकांवर बंद झाला. श्रोते हो, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आणि 4 वाजता आता आपण पुन्हा भेटूया सांजेच्या पारी या कार्यक्रमात.

0: रानी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची एफएम रेनबो सेवा 107.1 मेगाहर्ट्जवर आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवर सुद्धा। आणि मी आहे तुमची मैत्रीण, तुमची रेडिओ सखी मधुरा बाळ। मंडळी, कार्यक्रम वाजले आहे 4 आणि आता आपला कार्यक्रम चालू आहे सांजेच्या पारी। श्रोते हो, आज 25 ऑगस्ट, आज आपले सगळ्यांचे लाडके संगीतकार अशोक पत्की यांचा वाढदिवस असतो। त्यानिमित्ताने आज आपण आपल्या काही खास पाहुण्यांशी संवाद साधणार आहोत। आज आपल्याबरोबर संवाद साधणार आहेत आज आपण संवाद साधणार आहोत सुप्रसिद्ध गायिका देवकी पंडित यांच्याशी। नमस्कार देवकी ताई।
2: नमस्कार। नमस्कार।
1: तुमचं आमच्या सांजेच्या पारी या कार्यक्रमात मनापासून स्वागत।

0: धन्यवाद, आभार.
1: तर खरं सांगायचं तर तुमचं नाव आणि अशोक पत्की सरांचं नाव एकत्र आलं की सगळ्यात पहिल्यांदा लक्षात येतं ते कुठल्याही म्हणजे सुप्रसिद्ध मालकांची मालिकांची शीर्षक गीतं, कारण ती घराघरात पोहोचलेली आहेत. तर मला तुम्हाला तेच विचारायचं होतं की तुमची काम करण्याची सुरुवात शीर्षक गीतापासूनच झाली की त्याच्या आधीही तुम्ही दुसऱ्या कुठल्या प्रोजेक्ट्सवर काम केलं होतं, म्हणजे सुरुवात कशी झाली?
0: पत्कींना मी अनेक वर्ष त्यांच्याबरोबर त्यांचं काम पाहिलंय, ऐकलंय आणि त्यांच्याशी अनेक वर्षांपासून माझी ओळख आहे. परंतु गाणं शीर्षक गीतांपासून नाही सुरू झालं. मी वास्तविक 85 मध्ये त्यांचं एक गाणं गायले होते ज्याला पुढे महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला, पारितोषिक मिळालं. ते गाणं अर्धांगी चित्रपटातलं होतं आणि तिथून खरं तर सुरुवात झाली माझ्या आणि त्यांच्याबरोबर मी काम करण्याची. त्यांची कॉम्पोजिशन, त्यांची गाणी गाण्याचं जो सुरू झालं ते तेव्हापासून सुरू झालं. तर त्या गाण्याचं एक म्हणजे निराळ्या पद्धतीचं गाणं होतं. निराळ्या पद्धतीचं म्हणण्यापेक्षा एक अंतरा माझा होता, एक अंतरा आणि कोणा आर्टिस्टचा होता असं होतं. तरीही त्या गाण्याला पारितोषिक मिळालं याचा मला मनापासून आनंद आहे आणि आश्चर्यही वाटलं त्यावेळेला, कारण पहिल्यांदाच गेले आणि ते माझं पहिलं अर्धांगी फिल्म मधलं हे पहिलं माझं पारितोषिक जे शासनाकडून मिळालेलं. तर तिथून सुरुवात झाली. त्यानंतर मी ते अनेक वर्ष मध्ये गेली, जास्त करून शास्त्रीय गायनाकडे माझा कल होता आणि शिकू लागले गाणं सरस्वती किशोरे ते यामुनकर यांच्याकडे. आणि त्या काळात मी अजिबात बाहेर गात नव्हते, खास करून उपशास्त्रीय किंवा चित्रपट संगीत किंवा कुठल्याही प्रकारचं भावगीत किंवा कार्यक्रम रेकॉर्डिंग हे सगळं बंद करून पूर्णतः शास्त्रीय संगीताच्या साधनेकडेच माझं लक्ष होत. आणि ते त्यावेळेला ते योग्यच होतं, कारण काही करू पाहत असाल तुम्ही तर तुम्हाला झोकून देण्याची गरज असते त्या विषयाला. आणि वय लहान होतं, म्हणजे मी मला वाटतं 17 वर्षाची होती जेव्हा मला हे पारितोषिक, 17-18 वर्षाची होते तेव्हा हे गाणं गायले पारितोषिक अर्थात 85 मध्ये मिळालं. आणि त्यामुळे मी ताईंकडे शिकू लागल्यानंतर माझं पूर्ण लक्ष तिथेच होतं, मध्ये गायलेच नाही. मग अनेक वर्षांनंतर मी मध्ये ऐकत होते त्यांचं गाणं, अर्थातच संगीत वाडकरांची गाणी किंवा आणि इतर बऱ्याच मोठ्या मोठ्या कलाकारांची गाणी त्यांनी कंपोज केलेली मी ऐकली होती. आणि त्यांच्या गाण्याविषयी मी असं म्हणेन की मला अतिशय सुमधुर आणि ज्याला आम्ही म्हणतो एक सौंदर्य दृष्टी त्यांची जी होती ना ती हार्मनी त्याच्याकडे लक्ष असायचं. त्यांचं काव्याचं त्यांना चांगलं खूपच छान अंडरस्टँडिंग समजायचं त्यांना, अर्थात स्वतः काही काही गोष्टी काव्य काही काही गाणी त्यांनी स्वतः लिहिली आणि त्यांचा असं चमत्कृतीकडे लक्ष नसायचं, त्यांचं मधुर वाटलं पाहिजे, एस्थेटिकली खूप चांगलं वाटलं पाहिजे. आणि असं त्यांचा एक संगीत देण्याचा जो एक हे होता दृष्टिकोन तो अशा पद्धतीचा असल्यामुळे तो सर्व सगळ्यांना आवडायचा, म्हणजे लोकप्रिय होणं स्वाभाविकच होतं त्यांचं. तर ते सगळीच कॉम्पोजिशन त्यांची मला असं वाटतं की अतिशय गोड ज्याला आपण म्हणतो तशीच होती. आणि स्वतः ते चांगलं गात असत, दाखवू शकत. हो वे चांगलं गात होते ते, असं नाही की गातच येत नाही, नुसतं हार्मोनियमवर सांगितलं. ते अजूनही चांगलं गातात, म्हणजे आय एम शुअर त्यांना आता सांगितलं की एखादं आम्हाला कंपोज करून द्या तर ते गाऊनच दाखवत असत. त्यामुळे गाण्याच्या अनुषंगाने जेव्हा तुम्ही कंपोज करता ना, कोण गाणार आहे, कुठला कलाकार म्हणजे कुठला गायक ह्या गाण्याला चांगलं न्याय देईल, अशा पद्धती अशा पद्धतीने ते विचार करत असतात. म्हणजे जुने लोक सगळे असेच विचार करत असतात, गाण्याचा, शब्दांचा, गायक कोणता निवडायचा आणि कशा पद्धतीचं गाणं आपण करतो, हे सगळ्याचा एक नीट विचार केल्यानंतरच ते एक गाणं ज्याला आपण म्हणतो निखार त्या गाण्याला यायचा. ते ह्या

0: वेगळ्या कारणांमुळे, आणि त्यांचं गाणं मला असं वाटतं सगळ्यांनाच आवडणारं असंच होतं.
1: खरंय. तुम्ही आत्ता बोलता बोलता अर्धांगी चित्रपटातल्या तुमच्या गाण्याचा उल्लेख केला, तर आता आपण ते गाणं ऐकूया.
0: जरूर जरूर.
1: चालेल.

0: वाह, म्हणजे का मिळणार नाही या गणाला पुरस्कार.
1: खरं आहे, कॉम्पोजिशन फार छान आहे, पण पहिलंच गाणं असल्यामुळे मला असं वाटत होतं की त्याची दखल अशी घेतली जाईल असं बिलकुल माझ्या ध्यानी मनी नव्हतं. मला खूप छान वाटतं आणि आशीर्वाद मिळाले मला या सगळ्यांचेच मिळाले त्यावेळेला, आनंद आहेच ना.
0: हो नक्कीच. मगाशी तुम्ही बोलताना असं म्हणालात की तुम्ही हे गाणं गायलं आणि त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण झोकून दिलं शिकण्याकडे, म्हणजे शास्त्रीय गायन आणि या सगळ्या गोष्टींकडे. आणि तुम्ही म्हणजे बाहेर असं कमर्शियली गाणं फार केलं नाही, म्हणजे कमी केलं खूपच, तर त्या सगळ्या साधनेनंतर मग तुमचा असा एक चॉईस असा तुमच्याकडे होता का, किंवा तुमचं असं काही म्हणणं होतं का की आता मी जर शास्त्रीयवर फोकस करते तर मला चित्रपटात जरी गायला मिळालं तरी ते ह्याच्या म्हणजे शास्त्रीय असावं, किंवा असं काही तुम्हाला वाटत होतं का?
1: असं काही नव्हतं. कारण काय आहे की शास्त्रीय म्हणजे ते काय फॉर्मॅट नव्हे, नुसता फॉर्मॅट नव्हे. आपण जे रागदारी संगीत गातो ते राग प्रस्तुतीकरण असतं, त्या रागाला पण एक कम्पोजिशन असते, त्या रागाला पण एक स्वरूप असतं, त्या रागाच मध्ये बंदिशी असतात, ज्याच्यामध्ये साहित्य असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथेही असतात. तसंच सेमी क्लासिकल मध्ये किंवा भावगीत आणि चित्रपट गीतांमध्ये सुद्धा तोच विचार असतो, म्हणजे साहित्याचा विचार असतो असावं, साहित्याचा विचार असतो. पुन्हा एखादा कुठला स्वरावट चांगली वाटेल हाही विचार केला जातो. केवळ एवढाच फरक असतो की रागदारी संगीताची बंधनं किंवा जे जे त्याला म्हणतो त्याचं जे मांडणी आहे ती वेगळी, राग संगीतामध्ये वेगळी केली जाते फॉर्मॅट, आणि चित्रपट किंवा भावगीतांमध्ये वेगळी केली जाते. तर त्यामुळे मला असं वाटतं की जो संगीतकार ज्याचा ज्या संगीतकाराचा थोडासा जरी अभ्यास शास्त्रीय रागदारी संगीताचा असेल तो त्यांचा होता, म्हणजे प्रत्यक्ष त्यांनी परीक्षा वगैरे दिल्या नसतील किंवा कोणाकडे शिकले नसतील, परंतु त्यांचा तो ते नजर त्यांची तिकडे असायची की हा यमन आहे किंवा हे, यामुळे त्यांच्या संगीतामध्ये ते ज्याला आपण अभिजातता म्हणतो ती होते आहे. म्हणजे ती अभिजातपणा जो असतो ना, एक ज्याला अर्क म्हणतो त्या एसेन्स म्हणतो, तो त्यांच्या तो सुगंध त्यांच्या गाण्यांमध्ये असायचा. अजूनही असं वाटतं की बाबा ठीक आहे हा रागामध्ये

0: ते असूनही त्यांचं स्वतःचं एक त्या रागाविषयीचा विचार त्यांच्या गाण्यातून दिसायचा. त्यामुळे क्लासिकल म्हणजे ताना घेणं, बंदिशी सारखं गाणं किंवा आवाजाचा लगाव एका पद्धतीने करणं किंवा त्याच्यामध्ये भरपूर सरगम करणं म्हणजे शास्त्रीय संगीत नव्हे. शास्त्रीय संगीत हा रसनिष्पत्तीचा विषय आहे, भावनिर्मितीचा विषय आहे, जो विषय सगळ्या मोठ्या संगीतकारांनी खूपच समर्थपणे आपल्या समोर मांडला त्यांच्या त्यांच्या गाण्यातून, त्यांच्या संगीतातून. आणि तेच अभिजात तत्व मला अशोकजींच्या गाण्यामध्ये दिसत.
1: खरंय.
0: आणि त्यामुळे ते जास्त जास्त सुंदर होतं, कारण मलाही मी शिकले होते, मलाही समजत होतं की हा भिंपलाच आहे का हा पटदीप आहे का हा यमन आहे. गाणं कुठलंही असेल, शीर्षक गीत सुद्धा असलं तरी त्याला एक संपूर्ण आणि पूर्णत्वाची जी एक म्हणजे पूर्णत्वाला नेण्याची जी एक किमया असते ना, ती शास्त्रीय संगीत, शास्त्रीय म्हणणार नाही मी, अभिजात संगीत किंवा रागसंगीताचे स्वरांचं ज्यांना सराव असेल ना, तोच व्यक्ती त्या पद्धतीने कंपोज पण करू शकतो आणि गाऊ पण शकतो.
1: खरंय खरंय.
0: तर ते हा जो भाग आहे ना त्याला मी क्लासिकल म्हणते, त्याला मी अभिजात म्हणते. केवळ रागसंगीत गाता येतं म्हणजे तुम्ही अभिजात तिकडे पोचत नाही, तर ते प्रत्यक्ष राग उभा करणं, त्याचं भावनिर्मिती करणं, तुम्हाला त्या भाव ते भाव इतर रसिकांपर्यंत पोचवणं, हा सगळा जो एक प्रवास आहे ना तो कुठल्याही फॉर्म मधनं तुम्ही घडवू शकता आणि लोकांपर्यंत नेऊ शकता, पोचवू शकता. आणि तो आता संदर्भ इथे लाईट म्युझिकचा आहे अशोकजींचा, तर त्यामुळे त्यांचं लाईट म्युझिक पण तेच आपल्याला मिळतं ना, म्हणून तर आवडतं.
1: खरंय खरंय. तुम्ही आता शास्त्रीय आणि उपशास्त्रीय या सगळ्या गोष्टींबद्दल बोललात, तर चित्रपटातही तुम्ही त्यांच्यासाठी गायन केलेलं आहे, तर असं एक उपशास्त्रीय पद्धतीचं मला वाटतं हे गाणं आहे, ते आपण ऐकूया. ऐनक मे देखाना जाऊ.
0: जरूर जरूर, फार सुंदर कॉम्पोजिशन आहे.
1: चालेल,
0: ऐकूया.

0: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची एफ एम रेनबो सेवा. आपला कार्यक्रम चालू आहे सांजेच्या पारी आणि आपण संवाद साधत आहोत सुप्रसिद्ध गायिका देवकी पंडित यांच्याशी. नमस्कार ताई.
1: नमस्कार.
0: हां, तर आपण बोलत होतो की तुम्ही खूप शास्त्रीय संगीताचा अभ्यास केला आणि अशा तऱ्हेची, म्हणजे आत्ता जे आपण गाणं ऐकलं आहे नकमे छब देख न जाऊ, तशा तऱ्हेची तुम्हाला गाणी मिळाली सुद्धा, पण तुम्ही अशोकजी पत्की यांच्याचकडे भावगीतसुद्धा गायला आहात, बरोबर?
1: हो हो
0: तर तुमचा तो अनुभव कसा होता?
1: असं आहे की अशोकजींचे विचार तर तेच असणार आहेत. ते कुठलंही कम्पोज केलं तरी विचार पाया तो जो असतो तो विचारांचा जवळपास तोच राहतो आणि दृष्टिकोनही तसाच असतो की भाव संगीतामध्ये जे अपेक्षित आहे की त्या काव्याला न्याय देणं, त्याप्रमाणे कंपोज करणं आणि मग त्याप्रमाणे गायकाला काय रुजेल किंवा कसं त्याच्या आवाजाला सूट होईल का नाही हा विचार करून मग ते गाणं लोकांपर्यंत नेणं, हा जो प्रोसेस आहे ना, हे सगळं मला असं वाटतं की खरोखर अशोकजींनी अप्रतिम पद्धतीने केलं आतापर्यंत. आणि नेहमीच तुम्ही बघाल तर प्रत्येक गायकाप्रमाणे त्यांचं कंपोजिशन वेगळं असतं. किंबहुना आम्ही म्हणेन काय काय वेळेला कंपोज केल्यानंतर ते ठरवत असतील की आता ह्यांच्याकडनं गाऊन घ्यावं. कधी कधी अदर वे राऊंड की ह्या व्यक्तीकडनं, ह्या गायकाकडनं, गायिकेकडनं गाऊन घ्यायचंय तर मग त्यांच्या आवाजाला काय सूट होईल किंवा त्यांच्या गायकीला काय. आणि गायकीपेक्षा सुद्धा गाण्याची पण एक मानसिकता असते ना,
0: बरोबर?
1: ते सगळं त्याचा विचार करून ते गाणं कंपोज करत असत. त्यामुळे भावगीत गाताना त्यांनी हाच विचार केला की कवी आणि काव्य काय म्हणतंय आणि मग त्याला रुजेल असं संगीत देणं, त्याला रुजेल असंच असेच गायक निवडणं, गायिका निवडणं, हे सगळं. आणि मग ह्यांचं काय कपॅसिटी आहे हे पण त्यांना माहिती असेल की गाण्याची काय कपॅसिटी, की हे इतकं गाऊ शकतात, हे त्यांच्या गळ्याला चांगलं वाटेल, त्यांच्या आवाजात सुंदर दिसेल, हे सगळे विचार ते करत असावेत. कारण त्याच पद्धतीने त्यांनी आतापर्यंत त्यांची गाणी आपण ऐकतो तेव्हा जाणवत ते. तर भावगीतासाठी त्यांचा हा काव्याचा विचार त्यांचा खूप चांगला त्यांनी केला असणार आणि त्याचप्रमाणे त्यांनी कंपोज केला.
0: चालेल, आता आपण त्यांनी कंपोज केलेलं एक भावगीत ऐकूया. चालेल,
1: जरूर जरूर.
0: चालेल.

0: नमस्कार श्रोतेहो, आपण कार्यक्रम चालू आहे आपला सांजेच्या पारी आणि आपण संवाद साधत आहोत सुप्रसिद्ध गायिका देवकी पंडित यांच्याशी. नमस्कार देवकीताई. हॅलो.
1: हॅलो.
0: हां हां. तर आपण बोलत होतो की भावसंगीताबद्दल त्यांचे काय विचार आहेत आणि या सगळ्याबद्दल. तर खरं म्हणजे कार्यक्रमात आता आपण जवळजवळ अर्धा कार्यक्रम झाला आहे, पण आपण सगळ्यात पहिल्यांदा आता त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया.
1: हो ना, आज त्यांचा मला वाटतं 84वा वाढदिवस असावा आहे. तर अशा लोकांचं वय आपण मोजू नये.
0: खरंच खरंच.
1: त्यांना अनेक अनेक शुभेच्छा, शतायू आणि दीर्घायू लाभ हो, त्यांना चांगलं आरोग्य लाभ हो, ही मनापासून देवाकडे मी प्रार्थना करते. कारण असे संगीतकार दुर्मिळ असतात आणि त्यांनी इतकं सगळं रसिकांना दिलेलं आहे, तर त्यांनाही उदंड आयुष्य लाभ हो ही मनापासून प्रार्थना करते. आणि पुन्हा एकदा अनेक अनेक शुभेच्छा अनिल अशोकजी, अजून काम करावं असं मी त्यांना नक्की सांगेन. आपल्या सगळ्या श्रोत्यांच्या त्यांच्यातर्फे मी तुम्हाला सांगते असं म्हणे की खूप अजून तुम्हाला करायचं आहे आमच्या करता.
0: हो खरंय खरंय. तर आपण आता मग आता वाढदिवसाच्या म्हणजे अशोकजींचा वाढदिवस आहे आणि आपण एवढ्या त्यांना शुभेच्छा वगैरे देतच आहोत आणि तुम्ही ऑन एअर आहात म्हटल्यानंतर मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करू का?
1: जरूर.
0: तुम्ही काही गाऊन दाखवू शकाल का?
1: नक्कीच नक्कीच. आणि त्यांचं जे आभाळ मायाचं जे गाणं आहे, शीर्षक ते गाणंच म्हणेन मी, अगदी छोटस आहे, 20 सेकंदात ते गाणं उरकत म्हणणार संपत, नको असताना संपत बऱ्याचदा.
0: ते अजून हवं हवं असं वाटत असतं.

तरीही त्या उडुशा थोड्या काळात सुद्धा त्यांनी ते उभं केलंय गाणं, जसं काही आपल्याला वाटतं संपूर्ण गाणं ऐकल्याचं आनंद मिळतो रसिकांना, आणि मलाही गाण्याचा आनंद मिळाला तेव्हा. हे मात्र ऐकवते ना.

0: वा वा वा, अप्रतिम अप्रतिम. म्हणजे आम्हाला पुन्हा तुम्ही 2000s च्या दशकामध्ये घेऊन गेलात ताई.
1: हो ना, अजूनही लोकांना ते आवडतं ऐकायला
0: अतिशय.
1: मला आठवण करतात लोक की ते तुमचं आम्हाला शीर्षक गीत फार आवडतात.
0: हो हो. पण मग हे शीर्षक गीत रेकॉर्ड होताना काही म्हणजे अख्खा दिवस लागला किंवा काही प्रोसेस तुम्हाला याची कशी वाटली किंवा कशी होती?
1: खरं सांगू का, मी तेव्हा पूर्णतः जसं म्हणते क्लासिकलचे कॉन्सर्ट असायचे माझे, किंवा बाहेर गात असे ते शास्त्रीयच गात होते, रागदारीच गात होते, सगळं हे बंद केलं होतं मी. आणि तेव्हा एकदम त्यांचा फोन आला, आणि आमचं खूप लहानपणापासून मी त्यांना ओळखत असल्यामुळे माझी आई सुद्धा त्यांना चांगली ओळखायची, त्यांची काही रेडिओ कर्तातीलही गायलेली आहेत. तर त्यामुळे मला असं त्यांना नाही म्हणता येईना, ते म्हणाले ये तू जरा आजी वासन मध्ये आपण रेकॉर्ड करूया, एक आहे टायटल सॉन्ग आहे. मला तर टायटल सॉन्ग म्हणजे असं काही फार महत्वाचं वाटलं नाही खरं सांगायचं तर. आणि मी खूप वर्षांनी त्यांना भेटणार होते, त्या सगळ्या गोष्टीमुळे मी म्हटलं नाही जायला पाहिजे, त्यांना नाही नाही म्हणतायत. आणि गेल्यानंतर मला शब्द मिळाले मंगेश कुलकर्णींनी दिलेले, आणि त्याच्यानंतर त्यांनी कम्पोजिशन मला ऐकवली तिथेच. रिहर्सल वगैरे काही नाही. झालं असं की आधी दुसरं काहीतरी काम चालू होतं, ते हे गाणं डब करणार ते माझ्या आवाजात फक्त ब्रेक मध्ये, लंच ब्रेक मध्ये, म्हणजे जेमतेम 45 ते 1 तास मॅक्सिमम. तर त्याच्यामध्ये त्यांना पूर्ण गाणं मिक्स करून द्यायचं होतं.
0: बापरे,
1: 45 मिनिटात हे गाणं झालं आमचं. मी दोनच टेक घेतले आणि ते त्यांना दोन्ही आवडले. मग आम्ही मी असंच घरी आले, म्हटलं ठीक आहे आता झालं गाणं. 7 दिवसानंतर जेव्हा ते गाणं ते टायटल आलं, आभाळ माया नावाची मालिका आणि टेलिकास्ट झाली, तेव्हा लोकांना अतिशय आवडलं ते गाणं. आणि माझ्या ध्यानी म्हणे नसताना अनेक लोक मला विचारू लागले, माझ्या आईलाही विचारू लागले फार सुंदर आहे फार सुंदर आहे. आता हे ह्याचा कधी विषय घरी झालाच नाही, त्यामुळे घरच्यांना पण माहित नव्हतं मी काय गाऊन आले. आणि मग असं सगळं झालं. पेपर मध्ये पण काही कौतुकाचे शब्द आले होते लिहून, तर आणि पत्कींना तर खूपच आनंद झाला होता, म्हणाले खूप छान गायलीस तू वगैरे. आणि अनेक वर्षांनंतर मध्ये इतकी गॅप झाली होती, 85 नंतर थेट 2000 म्हणजे इतकी गॅप झाल्यानंतर मी त्यांना त्यांचं गाणं गायले होते. म्हणजे भेटत असे थोडंफार इकडे गाण्याच्या प्रोग्राम मध्ये वगैरे भेट होत असे, परंतु गाण्याचा कधी विषय आला नाही. आणि असं इतकं लोकप्रिय गाणं तर मी त्यांचं नव्हतं झालं माझं आतापर्यंत गाऊन. तर एनिवे त्याच्यानंतर अनेक गायले मालिका, पण ते काय होतं की मालिका गाणं हे एक त्यांची पण आयडेंटिटी ती नाहीये. मालिका त्यांनी खूप काम केलंय, भरपूर काम केलंय, म्हणजे जसं मिले सूर मेरा तुम्हाला त्यांचंच आहे कॉम्पोजिशन. त्या व्यतिरिक्त फिल्म मध्ये चित्रपट संगीत त्यांनी दिलेलं आहे, भावगीतं त्यांनी रचली अभंग हे. तर हे काय होतं की कारण दररोज लोक ते ऐकतात ना, आणि ते खूप चांगलं सुद्धा असतं, त्यामुळे ते खूप लोकप्रिय होतात. आणि तरी

0: रसिकांनी श्रोत्यांनी कुठल्याही कलाकाराला एका ह्याच्यात बांधून ठेवू नये,
1: खरे खरे
0: त्यांना कुंपण लावू नये असं मला वाटतं. त्यांची ओळख केवळ ही शीर्षक गीत नाहीये, ओळख त्याच्यापेक्षा खूप मोठी आहे. आणि मी मी स्वतःलाही असं म्हणेन की मीही प्रगती मला करायची होती आहे, अजूनही करायची, त्याकरता मी त्या ह्याच्यातनं बाहेर पडले. मी अनेक त्यांची गायल्यानंतर मी थांबले, आता दुसरं काहीतरी करायला हवं, कारण आपण नुसतं पॉप्युलॅरिटीच्या पाठी जाऊ नये. कलाकारांनी आपली प्रगती एक कलाकार म्हणून आतमध्ये जी प्रगती व्हायला पाहिजे ना संगीतामध्ये, ती होत नाही. मग कारण लोकप्रियतेच्या पाठी आपण गेलो की मग त्याचा विसर पडतो, आणि ते मला नको होतं. कारण मी इतकं चांगल्या मोठ्या श्रेष्ठ गुरूंकडनं शिकले, किशोरीताई गाण सरस्वती किशोरीताई, त्यानंतर पंडित जितेंद्र अभिषेकी, हळदणकर बुवा, आणि त्या सगळ्यांकडनं मी गाणं शिकले ना, तर मग ते त्याच्यावरती ते सोडून देणं आणि तो विचार माझ्या मनात रुजू झाल्यानंतर ते सोडून देणं आणि मग लोकप्रिय त्याच्या पाठी लागणं मला अशक्य होतं. आणि त्यांना हे समजलं बरं का, अशोकजींना खूप चांगलं समजलं, त्यामुळे अशाच गाण्यांना ते बोलवत असत जे त्यांना वाटायचं की हे खास आहे, अशी गंमत झाली. म्हणजे इतकं आमचं अंडरस्टँडिंग छान झालं की कुठेही त्यांना गैरसमज नाही वाटलं, उलट मला भरपूर आशीर्वाद दिले अगदी मनापासून दोघंही, म्हणजे अशोकजींनी पण आणि त्यांच्या मिसेसनी पण खूप मला आशीर्वाद दिले. मला आनंद आहे त्यांच्या बरोबर एवढा चांगला सहवास मला मिळाला.
1: फार कमी लोकांना असं एवढं समजून घेता येतं.
0: हो नाही ना, गैरसमज होऊच शकतो की एक असतं ना की मी बोलवलंय तसं न करता नाही हे काहीतरी छान आहे देवकी तू ये आणि गा असं ते म्हणत असत. तर हे नातं असतं, पण नातं जपायचं.
1: खरंय खरंय. चालेल, तुम्ही तुमच्या खूप व्यस्त शेड्यूलमधनं आज आमच्यासाठी एवढा वेळ काढलात त्याबद्दल तुमचे देवकीताई मनःपूर्वक आभार. मी संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे तुमचे आभार मानते.
0: तुमचे सगळ्यांचे आभार आहेत, आकाशवाणी परिवाराचेही आभार आहेत, आणि हा कार्यक्रम इतका उत्कृष्ट पद्धतीने मांडल्याबद्दल पण तुझे आभार आहेत.
1: धन्यवाद.
0: आणि करेक्ट बरोबर प्रश्न विचारणं पण महत्वाचं आहे, त्या ओघात आपण बोलू शकतो. आणि ह्या उपर मी म्हणेन की अशोकजींवरती हा कार्यक्रम तुम्ही केलात आणि इतके श्रेष्ठ संगीतकार आहेत ते, ज्येष्ठ संगीतकार आहेत, आणि सगळ्या तीन पिढ्यांकडनं गाऊन घेतलंय त्यांनी.
1: खरंय,
0: लक्षात आलं असेल सुमनताईंपासनं,
1: आता
0: आमच्यापेक्षा लहान मुलांकडनं पण त्यांनी गाऊन घेतलं.
1: हो हो खरंय.
0: तर क्लासिकल सारखं सावली सारख्या क्लासिकल बेस्ड फिल्मला पण त्यांनी कंपोजिशन दिलेले आहेत, आणि अतिशय लाईट जसं शीर्षक गीत किंवा हलकी फुलकी जिंगल्स,
1: हो जिंगल्स पण खूप केली त्यांनी.
0: तर हे एक आदर्श आहे ना की सगळ्या प्रकारचं काम आपण करावं.
1: खरं
0: आणि तो माझाही तोच प्रयत्न असेल, त्यांचे आशीर्वाद मला लाभतील याबद्दल मला अजिबात शंका नाही, श्रद्धा आहे. त्यांना पुन्हा एकदा अनेक शुभेच्छा देते मी.
1: हो, आपण सगळेच त्यांना शुभेच्छा देऊया.
0: आणि तुमचे सगळ्यांचे आभार पुन्हा एकदा. नमस्कार.
1: धन्यवाद. नमस्कार. श्रोते हो, आपण संवाद साधत होतो देवकीताई पंडित यांच्याशी. आपण त्यांच्याच आवाजातलं आणि अशोकजी पत्की यांनीच स्वर संगीतबद्ध केलेलं आणखी एक गाणं ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची एफ एम रेनबो सेवा आणि आपला कार्यक्रम चालू आहे सांजेच्या पारी. आपण संवाद साधत होतो सुप्रसिद्ध गायिका देवकी पंडित यांच्याशी आणि आता आपण आणखी आपल्या एका पाहुण्यांशी संवाद साधणार आहोत आणि त्यांचं नाव आहे सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर. नमस्कार स्वप्नीलजी.
1: नमस्कार.
0: तुमचं आमच्या सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये मनःपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद. आणि माझ्याकडून खूप खूप तुमच्या सगळ्या रसिकांना माझ्याप्रती खूप खूप आशीर्वाद प्रेम म्हणतोय आपण. आणि तुम्ही ऐकता आमची गाणी, त्यामुळे तुमच्याचमुळे आम्ही जिवंत आहोत.
0: तेवढी सुश्राव्य असतात म्हणूनच परत परत ऐकाविषयी वाटतात.
1: नाही, थँक्यू सो मच. आणि मी कायम तुमचे कार्यक्रम ऐकत असतो, खूप चांगले असतात.
0: धन्यवाद. आज खरं म्हणजे आपण निमित्त आहे अशोकजी पत्की यांच्या वाढदिवसाचं आणि तुम्ही त्यांच्याबरोबर खूप खूप काम केलेलं आहे, तुमची खूप गाणी त्यांच्याबरोबर केलेली गाजलेली आहेत. तर हा सगळा प्रवास कुठे आणि कसा सुरू झाला?
1: खूप मोठा प्रवास आहे, त्यामुळे मला आता थोडासा विसर पडलाय. पण काही स्ट्रायकिंग गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला सांगू शकतो की जेव्हा मी अगदी म्हणजे होतकरू होतो, म्हणजे अगदी 20 वर्षाचा होतो, तेव्हा सारेगम या कॉम्पिटिशन मधून जिंकून मी जेव्हा परत गुरुजींकडे शिकायला आलो होतो, तेव्हा अशोकजींची म्हणजे नजर माझ्यावरती पडली आणि त्यांना माहिती होतं की सुरेशचा शिष्य हा चांगला जातो. तर मग अनेक वेळा त्यांनी मला रेकॉर्डिंगला बोलवलं, काही रेकॉर्डिंग मी करू शकलो काही नाही करू शकलो अशा गोष्टी झाल्या. पण त्यांनी ही डिडंट गिव्ह अप ऑन मी.
0: ओके.
1: आणि त्यांनी सातत्याने मला टायटल सॉंग्स, नाटकाची गाणी, प्रायव्हेट अल्बम्स मध्ये गाणी, असे अनेक गाणी. म्हणजे एक काळ असाही होता की मी दररोज सकाळी निघायचो आणि अशोकजींच्या रेकॉर्डिंगला असायचो. मी त्यांना असिस्टही केलं, त्यांच्याबरोबर खूप गाणीही गायली आणि म्हणजे त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं बेसिकली.
0: ओके.
1: खूप मोठा प्रवास आहे, म्हणजे मी तुम्हाला असं एक गोष्ट किंवा दुसरी गोष्ट असं सांगू शकणार नाही. पण माझ्या उमेदीच्या काळात सगळ्यात जास्त काम ज्यांच्यावर मी काम केलं ते अशोकजी.
0: खरंय. पण मग आता तुमच्या एवढ्या सगळ्या गाण्यांमधनं तुमचं एखादं काही लक्षात राहिलेलं किंवा विशेष असं तुमच्या मनाच्या खूप जवळ असलेलं एखादं गाणं कोणतं?
1: मी सुरुवातीच म्हणजे माझं अशोकजींचं सगळ्यात पहिलं हिट झालेलं गाणं म्हणजे सिरियलची टायटल सॉंग. वादळवाट हे खूप लोकांच्या
0: ते खूपच लोकप्रिय झालं
1: आणि मग त्याच्याबरोबर अनेक घडले बिघडले, सोनियाचा उंबरा, या गोजीर म्हणा घरात, अशी अनेक टायटल सॉंग्स, माझी या प्रियाला प्रीत कळेना, अशी खूप एकाहून एक सुंदर गाणी अशोकजी बरोबर गायला मिळाली. आणि त्याचबरोबर त्याच्याबरोबर प्रायव्हेट अल्बम्स गात होतो, नाटकाची गाणी गात होतो, असा खूप अनुभव मिळाला. ऍक्च्युली काय कसं असतं की तुम्हाला हा जो अनुभव आहे तो एखाद्या गुरुकडे शिकताना जो मिळतो, आणि तुम्ही सेल्फ मेड पण असता कधी कधी, पण मला सेल्फ मेड आणि मला गुरुंचं मार्गदर्शन असे एक छान ब्लेंड मिळालं. त्यात म्हणजे सुरेजीन पण, सुरेजींचा पण साथ
0: आहे
1: आणि अशोकजीं बरोबर काम करायची संधी. तर ह्या हे जे समीकरण होतं हे माझ्यासाठी परफेक्ट मॅच मेड इन हेवन असं म्हणता येईल. येस, म्हणजे असेही अनेक

0: झालंय की अशोकजींना दोन रेकॉर्डिंग असायचे आणि ते मला सांगायचे की तू हे रेकॉर्डिंग कंडक्ट कर, मी दुसरीकडे जाऊन येतो.
1: अरे
0: त्यांचे रेकॉर्डिंग ही मी कंडक्ट केले.
1: बापरे, हा केवढा विश्वास होता तुमच्यावर त्यांचा.
0: विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला.
1: म्हणजे तुम्ही संपादन करण्यासाठी तेवढीच मेहनत अर्थातच घेतलेली असणार.
0: नाही आणि कसं असतं की दररोज तुम्ही काम करता तर तुमचं ट्युनिंग इतकं जमलेलं असतं की त्यांना काय काय म्हणायचंय त्याच्या आधी मला कळेल असायचं की त्याच्या मनात काय आहे. ह्या लेवलचं जेव्हा तुमचं ट्युनिंग होतं, कारण हे ट्युनिंग फक्त सातत्याने काम केल्यानंतरच येऊ शकतं.
1: खरंय खरंय.
0: आणि म्हणजे मला कळायचं की त्यांना काय सांगायचंय किंवा मी एखाद्या गायिकेकडून गाणं सुद्धा मी जेव्हा गाऊन घ्यायचो तेव्हा मला एक्झॅक्टली कळायचं की अशोकजींना काय सांगायचं. तर मी ते सांगायच्या आधीच
1: ते गाऊन घेतलेलं असं.
0: गाऊन घेतलं असं.
1: वा वा वा. चालेल, आपण आता ह्या सगळ्याबद्दल बोलतोच आहोत. तर अशोकजींनी स्वतः लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं एक गाणं आपण ऐकूया. चालेल.
0: हो सर.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM रेनबो सेवा आणि आपला कार्यक्रम चालू आहे सांजेच्या पारी आणि आपण संवाद साधत आहोत सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर यांच्याशी. नमस्कार स्वप्नीलजी.
1: नमस्कार.
0: आत्ता हे जे गाणं ऐकलं ते स्वतः अशोक पत्की यांनी लिहिलेलंही आहे आणि संगीतबद्धही केलेलं आहे, तर असं गाणं गाताना तुम्हाला त्यात काही अजून वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे विशेष गोष्टी सापडल्या का? कारण कवीला समजून घेऊन मग संगीतबद्ध करणं एखादं गाणं आणि स्वतःच लिहिलेलं गाणं संगीतबद्ध करणं ह्या दोन गोष्टींमध्ये
1: याची गंमत तुम्हाला सांगतो की हे गाणं ऍक्च्युअली सिक्वल आहे राधाई बावरीचं.
0: ओ ओके.
1: मला माहिती असेल कदाचित की राधाई बावरी सुद्धा अशोकजींनीच लिहिलं.
0: हो हो.
1: आणि म्हणजे आता मी कोणालाही हेडवत नाहीये पण अनेक शब्द ह्या आधी राधाई बावरीवर लिहिले गेले होते आणि मी हट्ट धरला होता अशोकजींकडे की नाही अशोकजी तुम्ही हे गाणं तुम्हीच दिलं पाहिजे आणि ते मग इट बिकेम अ हिस्ट्री. पण दुसऱ्या वेळा जेव्हा हे सिक्वल करायचं ठरलं तेव्हा सुद्धा मी हा हट्ट अशोकजींना धरला की हे सुद्धा गाणं तुम्हीच लिहायला पाहिजे आणि अशोकजीने ते खूप सुंदरच लिहिलं म्हणजे तुम्ही आताच ऐकलं त्यामुळे. पण ह्यात एक व्हॅल्यू ऍड तुम्हाला सांगतो की मी मगाशी बोललो की अशोकजीं बरोबरचं जे ट्युनिंग इतके वर्ष काम करायचं की हे गाणं झालं तबी म्हणून अरेंजर आहेत इंद्रजित शर्मा म्हणून त्यांनी अरेंज केलं गाणं आणि गाणं गायलो त्याच्यात फ्लूट वगैरे सगळं आलं आणि मी अशोकजींना म्हटलं की अशोकजी याच्यात काहीतरी काहीतरी कमी कमी वाटतंय मला गाण्यामध्ये समथिंग एल्स. तर अशोकजी म्हणले अरे छान तर आहे. मी म्हटलं नाही अशोकजी मी काहीतरी वेगळं करू का. मला म्हटलं की अरे तुझं गाणं आहे. मी म्हटलं नाही तुझं गाणं मी फक्त गायक आहे. म्हटलं नाही. ते म्हणले नाही तुला तुझं गाणं कसं सजवायचं हे याचा पूर्ण अधिकार तुझ्याकडे आहे. आणि मग म्हणजे इतका मोठेपणा त्यांचा की तुला तुला काही वेगळं करायचं आहे का या गाण्यामध्ये. म्हटलं अशोकजी मी प्रयत्न करू का. म्हटलं हो अगदी अगदी. तर मग मी माझ्या एका मैत्रिणीला म्हणजे नंदिनी श्रीकर जी आज खूप मोठी गायिका आहे हिंदी मधली बॉलिवूड मध्ये मी तिच्याकडे गेलो. मी तिला सांगितलं की ह्याचे मला बॅकअप वोकल्स पाहिजेत आणि ह्या पूर्ण ट्रॅक मध्ये तुम्हाला जे इंग्लिश बॅकअप वोकल्स दिसत आहेत ते नंदिनीने केलेले आणि त्याला वेगळा कलर आला गाण्यात.
0: हो हो खरं.
1: आणि मग मी जेव्हा अशोकजीनं ऐकवलं ते म्हटले आ हेच पाहिजे होतं तू यू आर ऍब्सोल्युटली राईट. म्हणजे हा त्यांचा त्यांचाच मोठेपण आहे की त्यांनी त्यांनी मला तो फ्री हँड दिला की तुला करायचं ते कर. पण असे पण संगीतकार असतात की नाही मला जे पटतं तेच मी करणार. पण अशोकजींबरोबर असं कधीच घडलं नाही आणि त्यांनी नेहमीच त्यांच्या आर्टिस्टना खूप फ्री हँड दिला. सो हा एक किस्सा मला नेहमी सांगावा वाटतो लोकांना.
0: खरंय. ते अशोकजी आहेत ते काही कारणामुळे अशोकजी आहेत आणि ते म्हणून ते इतके मोठे आहेत. खरंय खरंय. तर आता तुम्ही ऑन एअर आहातच आणि आपण अशोकजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम करतोय, तर तुम्ही काही सादर केलं म्हणजे मी विनंती करू इच्छिते तुम्हाला तसं काही करण्याची.
1: मी सर्वप्रथम मी अशोकजींना विश करायचं विसरलो. मी त्यांना पर्सनली विश केलंय पण इथे आज समोर सगळ्यांसमोर मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना खूप चांगली त्यांची तब्येत राहो आणि त्यांनी खूप अजून काम करावं अशी ईश्वरच्यानी प्रार्थना करतो. आणि त्यांचंच गाणं जे ज्यांनी ऍक्च्युली मला नाव लौकिक मिळालं ते दोन लाईनी तुम्हाला ऐकवतो.
0: नक्की.
1: त्या सप्तसुरांच्या लाटे वरून साधाई कुणी होई राधा ही आवरी हरीची राधा ही आवरी. त्या सप्तसुरांच्या लाटे वरून साधाई कुणी होई राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी.
0: वा वा वा. म्हणजे आम्ही अदरवाईज ते गाणं ऐकतोच पण ते प्रत्यक्ष तुमच्याकडून असं ऐकताना फारच गोड वाटलं.
1: थँक्यू सो मच. आणि मला तुमच्या कार्यक्रमाने येऊन खूप छान वाटलं. तुमच्या वतीने मी अशोकजींना पण विश केलं.
0: नक्की नक्की. धन्यवाद धन्यवाद. म्हणजे असे आता आपण ऑन एअर त्यांना परत एकदा शुभेच्छा देऊच या आणि तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल तुमचे विशेष आभार.
1: माय प्लेजर.
0: चालेल. आपण आता तुमच्याच आवाज

श्रोते हो, तुम्ही ऐकत होता सांजेच्या पारी हा कार्यक्रम, आणि आता यानंतर ठीक 5 वाजता तुम्हाला ऐकायला मिळतील बातम्या, आणि त्यानंतर तुम्ही ऐकू शकाल हिंदी कार्यक्रम. त्यामुळे मी मधुरा बाळ या कार्यक्रमातून आता तुमची अनुमती घेते.

नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। आगामी सणासुदीच्या काळात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतींवरचा ताण कमी करता यावा यासाठी केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत बदल केला आहे। आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं रिफाईंड साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्री करावी लागेल। आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द करण्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली आहे। राज्यभरातले आदिवासी समाजातले आमदार आणि खासदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली। याआधी वसतिगृहातील प्रवेशासाठी 30 वर्ष वयाच्या मर्यादेची अट होती। अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी इराणविरुद्ध आर्थिकदृष्ट्या डी डे अर्थात निर्वाणीच्या कारवाईची घोषणा केली आहे। याअंतर्गत इराणच्या लष्करी गरजा, खरेदी व्यवस्था तसंच पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल व्यापाराशी असलेल्या कथित संबंधांवरून सुमारे 60 संस्था, व्यक्ती आणि जहाजांवर निर्बंध लादले आहेत। दरम्यान अमेरिकेच्या या निर्बंधांचा 2 वर्षांपर्यंत सामना करण्यासाठी सज्ज असल्याची प्रतिक्रिया इराणनं दिली आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 287 अंकांची वाढ झाली आणि तो 75,656 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 116 अंकांची वाढ नोंदवत 24,335 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बाजारातली कृत्रिम तेजी ओसरू लागल्यानं राज्यात साखरेचे भाव नियंत्रणात. आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द करत असल्याची आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची घोषणा. मराठा आरक्षणाबाबत तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील वंशावळ समितीस मुदतवाढ देण्याचा शासन निर्णय जारी. निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची राज्याच्या लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती. आणि नागपूर महानगरपालिकेतर्फे रक्षाबंधन निमित्त महिला आणि 12 वर्षांखालील मुलांना 28 ऑगस्ट रोजी आपली बसमधून मोफत प्रवास. आता सविस्तर बातम्या. राज्यात साखरेच्या दरात गेल्या 3 दिवसात प्रति क्विंटल 1,500 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. केंद्र सरकारनं साठेबाजी रोखण्यासाठी उचललेल्या कडक पावलांमुळे बाजारातली कृत्रिम तेजी ओसरू लागल्यानं साखरेचे भाव नियंत्रणात येत असल्याचं दिसून येत आहे. साखरेच्या दरात झालेली वाढ कृत्रिम होती अशी माहिती राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईक नवरे यांनी दिली. घाऊक बाजारात 67 रुपयांवर गेलेले दर खाली आले असून किरकोळ बाजारातही प्रति किलो मागे 7 रुपयांची घसरण झाली आहे. राज्यात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती साखर संचालक डॉ केदारी जाधव यांनी दिली. दरम्यान केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत बदल केला आहे. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेची रिफाईंड साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. खुले खाद्यतेल विक्रीवरून व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमानंतर महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं अर्थात एफडीएनं नवीन निर्णय नसून 2011 पासून देशात लागू असलेल्या नियमांचीच अंमलबजावणी असल्याचं स्पष्ट केलंय. खाद्यतेल ग्राहकांना सीलबंद छेडछाड रोधक आणि संपूर्ण लेबल असलेल्या पॅकेजिंगमध्येच विकणं बंधनकारक असल्याचं एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितलं. खुल्या तेलामुळे भेसळ तेलाचा स्रोत आणि बॅच शोधणं तसंच दोषी उत्पादकाची जबाबदारी निश्चित करणं कठीण होतं असं एफडीएनं स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यापाऱ्यांचे व्यावसायिक नुकसान होऊ नये यासाठी भेसळ रोखण्याबाबत आदर्श मार्गदर्शक तत्व तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द करत असल्याची घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली आहे. उईके यांनी आज राज्यभरातल्या आदिवासी समाजातले आमदार आणि खासदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना उईके यांनी निर्णयाची माहिती दिली.
2: वयाची अट जी आहे, वयोमर्यादा आहे, दिनांक

0: 14 ऑगस्ट 2026 चा शासन निर्णयाच्या अधीन राहून वयोमर्यादा 30 होती, त्या वयोमर्यादाला सर्व आमदार खासदार यांच्या सूचनेनुसार चर्चेनुसार स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यामध्ये प्रवेशासाठी कोणाचीही वयाची अट राहणार नाही। आणि येणाऱ्या काळामध्ये आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घेण्यासाठी त्यांना वयाची अट राहणार नाही।
1: राज्य शासनाच्या या आधीच निर्णयानुसार वसतिगृहातील प्रवेशासाठी 30 वर्ष वयाच्या मर्यादेची अट होती। आता ही अट रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं। ही अट रद्द करण्याच्या मागणीसाठी पुण्यात आदिवासी समाजाच्या आंदोलन सुरू होतं। लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्याचं आवाहन केलं होतं। जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे, मात्र यामध्ये ओबीसी समुदायासाठी वेगळा कॉलम ठेवण्यात आलेला नाही। जातीनिहाय जनगणना व्हावी, अनुसूचित जाती आणि जमातींप्रमाणे ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम असावा या मागणीसाठी सकल ओबीसी समाजातर्फे राज्यस्तरीय ओबीसी संघटनांची बैठक आज मुंबईत पार पडली। कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जात प्रमाणपत्र तसंच जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी वंशावळ जुळवायची कार्यवाही करण्यासाठी तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समित्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। वंशावळ जुळवण्यासाठी नेमण्यात आलेल्या तहसीलदारांच्या या समित्यांना 1 जुलै 2026 ते 30 जून 2027 या एका वर्षाच्या कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं आज या संदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वंशावळी जुळवण्याचं कामकाज अद्याप पूर्ण न झाल्यानं या समित्यांना मुदतवाढ देण्याचे निर्देश मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीनं दिले होते। त्यानुसार वंशावळ जुळवण्यासाठीच्या तालुका स्तरावरील समित्यांना मुदतवाढ देण्यात आल्याचं या शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे।
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची राज्याच्या लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज त्यांना पदाची शपथ दिली। मुंबईत लोकभवनात झालेल्या या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। न्यायमूर्ती शुक्रे यांनी पुणे विद्यापीठातून आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण आणि त्यानंतर अमरावती इथल्या डॉ पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयातून LLB शिक्षण पूर्ण केलं होतं। नागपूर विद्यापीठातून त्यांनी घटनात्मक कायदा या विषयात विधी शिक्षणाची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली होती। रक्षाबंधनाच्या निमित्तानं नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागानं महिलांसह 12 वर्षांखालील मुलांना 28 ऑगस्ट रोजी दिवसभर आपली बसमधून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। कुटुंबियांना भेटण्यासाठी प्रवास सुलभ व्हावा आणि सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात येत आहे। राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खेलो इंडिया संवाद युवा कनेक्ट कार्यक्रम 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता अकोल्याच्या शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात आयोजित करण्यात आलाय। नागपुरातील लेडी अमृतबाई डागा LED महाविद्यालयात देखील हा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आभासी माध्यमातून युवकांशी संवाद साधणार आहे। देशभरातील 1,600 ठिकाणांहून 8 लाखांहून अधिक युवक युवती यात सहभागी होणार आहे। वर्धा इथं प्रस्तावित न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा आणि प्रशिक्षण केंद्र देशातील आदर्श केंद्र ठरावं तसंच इतर राज्यांमधूनही प्रकरणं तपासणीसाठी या केंद्राकडे येतील अशा पद्धतीनं त्याची क्षमता विकसित करावी असे निर्देश राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिले। यासंदर्भात झालेल्या बैठकीत केंद्राचं अंतिम सादरीकरण अधिक परिपूर्ण करून आवश्यक बदल तातडीनं करावे असंही त्यांनी सांगितलं। दरम्यान राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र वर्धा याबाबतही बैठकीत चर्चा झाली। हे केंद्र वर्धा इथं 300 एकर जागेवर 2,000 प्रशिक्षणार्थी क्षमतेचं राहणार आहे। हवामान। प्रादेशिक हवामान केंद्रानं जारी केलेल्या इशाऱ्यानुसार आगामी काही तासात नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे। नागपूरमधील प्रसिद्ध डागा रुग्णालयातून नवजात बालकांचं अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर या घटनेच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीनं आज रुग्णालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं। यावेळी कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या निष्काळजीपणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। तहसील पोलिसांनी तातडीनं पोलिसांनी कारवाई करत अपहत बाळाचा शोध लावून आरोपीला अटक केली असली तरी रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न अजूनही कायम आहे।

त्याबाबत युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने डागा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन सादर केलं. रुग्णालयातील बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक आणि सुरक्षेवर होणाऱ्या निधीच्या वापरावर प्रशासनाला जाब विचारण्यात आला. येत्या 15 दिवसात रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था बळकट करून योग्य कारवाई न झाल्यास अधिक उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला. देशाच्या सीमेवर अहोरात्र खडतर पहारा देऊन देशवासियांचं रक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव इथल्या सूरजदेवी रामचंद्र मोहता महिला महाविद्यालयानं अत्यंत प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं एक धागा सैनिकांच्या देशाच्या नावानं या विशेष मोहिमेअंतर्गत शेकडो विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्या भारतीय डाक विभागामार्फत सीमेवरील जवानांकडे आज रवाना करण्यात आल्या. वरोरा शहरालगतच्या वेकोलीच्या एकोणा कोळसा खाणीत होणाऱ्या तीव्र ब्लास्टिंगमुळे घरांना तडे जाणं, प्लास्टर पडणं आणि खिडक्यांचं नुकसान होत असल्याच्या तक्रारींची खासदार प्रतिभा धानोरकर यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी उपविभागीय अधिकारी कार्यालयात झालेल्या संयुक्त बैठकीत येत्या 15 दिवसात वरोरा शहरातील 4 ते 5 वॉर्डात पॅरामीटर्स बसवून ब्लास्टिंगच्या कंपनाची आणि तीव्रतेची तपासणी करण्याचं आश्वासन वेकोली प्रशासनाने दिलंय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बाजारातली कृत्रिम तेजी ओसरू लागल्यानं राज्यात साखरेचे भाव नियंत्रणात. आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द करत असल्याची आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची घोषणा. मराठा आरक्षणाबाबत तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील वंशावळ समितीला मुदतवाढ देण्याचा शासनाचा निर्णय जारी. निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची राज्याच्या लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती आणि नागपूर महानगरपालिकेतर्फे रक्षाबंधननिमित्त महिला आणि 12 वर्षांखालील मुलांना 28 ऑगस्ट रोजी आपली बसमधून मोफत प्रवास. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून विक्री करण्याच्या कालावधीत बदल. बाजारातली कृत्रिम तेजी ओसरू लागल्यानं राज्यात साखरेचे भाव नियंत्रणात. राज्यात आदिवासी वसतिगृहातल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द. आणि भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात फॉलो ऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला आणखी 39 धावांची गरज. युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआय प्रणालीला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2016 या डिजिटल पेमेंट प्रणालीचा प्रारंभ झाला होता. तेव्हापासून आजपर्यंतच्या वाटचालीत यूपीआय हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. या प्रणालीमुळे महिला, छोटे व्यापारी, विद्यार्थी आणि नवउद्योजकांना आर्थिक व्यवहार अधिक सुलभतेनं तसंच सुरक्षित स्वरूपात आणि तात्काळ करणं शक्य झालं आहे. यूपीआय या डिजिटल क्रांतीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी समाज माध्यमावर संदेश सामायिक केला. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण ठरला असं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यूपीआय ही जगातली सर्वात मोठी वास्तव वेळेतली पेमेंट व्यवस्था असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत बदल केला आहे. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं रिफाईंड साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतीवरचा ताण कमी करता यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. परकीय व्यापार महासंचालनालयानं ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला टॅरिफ रेट कोटा योजनेअंतर्गत 10 लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली होती. या आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून ती 31 ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारात विकण्याची कालमर्यादा निश्चित केली होती. मात्र देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आता ही कालमर्यादा बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांची केली आहे. इतर कोणत्याही अटी आणि शर्तींमध्ये बदल केला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. साखरेच्या दरात आज पुन्हा 1 रुपयानं वाढ झाली आणि 1 किलो साखरेचा दर जवळपास 64 रुपयांपर्यंत गेला. ग्राहक व्यवहार मंत्रालयानं एकत्रित केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात सुमारे 49 रुपये प्रति किलो या दरानं साखर मिळत होती. महिनाभराच्या कालावधीत यात 31% वाढ झाली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना दररोज 12 तास मोफत वीज देण्याची आणि शेतकऱ्यांची 58,000 कोटी रुपयांची थकीत वीज बिलं माफ करायची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अहिल्यानगर इथं केली. सध्या राज्यातल्या 75% शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत 12,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा झाली असून 56,00,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अशी माहितीही त्यांनी दिली. कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जात प्रमाणपत्र तसंच जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी वंशावळ जुळवण्याची प्रक्रिया करणाऱ्या तालुकास्तरीय तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालच्या समित्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. 1 जुलै 2026 ते 30 जून 2027 या एका वर्षासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये वंशावळी जुळवण्याचं काम अजून पूर्ण झालेलं नसल्यानं ही मुदतवाढ द्यायचे निर्देश मराठा आरक्षणासंदर्भातल्या मंत्रिमंडळ उपसमितीनं दिले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आदिवासी विभागाच्या वसतीगृहांमधल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द केल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली आहे. उईके यांनी आज राज्यभरातले आदिवासी समाजातले आमदार आणि खासदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना उईके यांनी या निर्णयाची माहिती दिली. राज्य शासनाच्या या आधीच्या निर्णयानुसार वसतीगृहातल्या प्रवेशासाठी 30 वर्ष वयाच्या मर्यादेची अट होती. ही अट रद्द करण्याच्या मागणीसाठी पुण्यात आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्याचं आवाहन केलं होतं. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या 3रा दिवस अखेर श्रीलंकेसमोर फॉलो ऑनचा धोका कायम आहे. आजचा खेळ थांबला तेव्हा श्रीलंकेनं आपल्या पहिल्या डावात 8 बाद 265 धावा केल्या होत्या. फॉलो ऑनची नामुष्की टाळण्यासाठी श्रीलंकेला अजून 39 धावांची गरज आहे. आज सकाळी श्रीलंकेनं आपला पहिला डाव कालच्या 2 बाद 8 या धावसंख्येवरून पुढे सुरू केला. मात्र प्रसिद्ध कृष्णा यानं सलामीवीर कमिल याला लवकर माघारी धाडत श्रीलंकेला 3रा धक्का दिला. श्रीलंकेच्या डावात आधी 4थ्या गड्यासाठी कामिंदू यानं अर्धशतकवीर पसिंदू सोबत 87 धावांची आणि नंतर 8व्या गड्यासाठी सोनल दिनुषा आणि केशारा यांनी 57 धावांची भागीदारी करत पडझड थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर श्रीलंकेचे इतर फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत. खेळ थांबला तेव्हा सोनल 85 तर लाहिरू 8 धावा करून खेळपट्टीवर टिकून होते. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी 3 तर सिराज आणि जडेजा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. वैश्यवाणी समाजातल्या पात्र व्यक्तींना शासनाच्या विविध योजना सवलती आणि शासकीय लाभ मिळताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. वैश्यवाणी समाजाच्या जातीच्या प्रमाणपत्र पडताळणीसह विविध प्रलंबित मागण्यांबाबत मंत्रालयात सविस्तर चर्चा करण्यात आली होती. निवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांनी आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याकडून राज्याच्या लोकायुक्त संस्थेचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. मुंबईतल्या लोकभवनात हा सोहळा झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यातल्या गरजू रुग्णांना किडनी आणि यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यासोबत प्रत्यारोपणाची संख्या वाढवण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयांमध्ये किडनी आणि यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधांबाबत मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. मुंबई आणि उपनगरातल्या इतर मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग भटक्या विमुक्त जाती आणि जमाती प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना scholarship.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट असून अर्ज पडताळणी 15 सप्टेंबरपर्यंत होईल. त्यानंतर जिल्हा राज्य आणि मंत्रालयीन स्तरावर पडताळणीची प्रक्रिया 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. पालघर जिल्ह्यातल्या मासवण इथल्या अनुदानित आश्रमशाळेत 7 वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेत हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल प्रशासनानं संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. यासोबतच संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षकांना कारणं दाखवा नोटीस बजावली आहे. या घटनेच्या चौकशीसाठी विशेष समितीचीही

नियुक्ती केली गेली आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती प्रकल्प अधिकारी विशाल खत्री यांनी दिली. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून विक्री करायच्या कालावधीत बदल. बाजारातली कृत्रिम तेजी ओसरू लागल्यानं राज्यात साखरेचे भाव नियंत्रणात. राज्यात आदिवासी वसतिगृहातल्या प्रवेशासाठीची वयोमर्यादेची अट रद्द. आणि भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात फॉलो ऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला आणखी 39 धावांची गरज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून विक्री करण्याच्या कालावधीत बदल। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 3% घसरण। आणि भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात फॉलो ऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला आणखीन 39 धावांची गरज। युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात UPI प्रणालीला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत। 2016 या डिजिटल पेमेंट प्रणालीचा प्रारंभ झाला होता, तेव्हापासून आजपर्यंतच्या वाटचालीत UPI हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे। या प्रणालीमुळं महिला, छोटे व्यापारी, विद्यार्थी आणि नवउद्योजकांना आर्थिक व्यवहार अधिक सुलभतेनं तसंच सुरक्षित स्वरूपात आणि तात्काळ करणं शक्य झालं आहे। UPI या डिजिटल क्रांतीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। UPIला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर संदेश सामायिक केला आहे। UPI प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण ठरला असं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील UPIला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे। UPI ही जगातली सर्वात मोठी रिअल टाईम पेमेंट व्यवस्था असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत बदल केला आहे। यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं रिफाईंड साखरेमध्ये रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल। आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतींवरचा ताण कमी करता यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे। परकीय व्यापार महासंचालनालयानं ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला टॅरिफ रेट कोटा योजनेअंतर्गत 10 लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली होती। या आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून ती 31 ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारात विकण्याची कालमर्यादा निश्चित केली गेली होती। मात्र देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आता ही कालमर्यादा बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांची केली गेली आहे। इतर कोणत्याही अटी आणि शर्तीमध्ये बदल केला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे। साखरेच्या दरात आज पुन्हा 1 रुपयानं वाढ झाली आणि 1 किलो साखरेचा दर जवळपास 64 रुपयांपर्यंत गेला। ग्राहक व्यवहार मंत्रालयानं एकत्रित केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात सुमारे 49 रुपये प्रति किलो या दरानं साखर मिळत होती। महिनाभराच्या कालावधीत यात 31% वाढ झाली आहे। महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दररोज 12 तास मोफत वीज देण्याची आणि शेतकऱ्यांची 58,000 कोटी रुपयांची थकीत वीज बिलं माफ करायची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अहिल्यानगर इथं केली। सध्या राज्यातल्या 75% शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं। आतापर्यंत 12,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा झाली असून एकंदर 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद ए मिलाद उन नबीच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत। ईद ए मिलाद उन नबी हा प्रेषित मोहम्मद यांच्या शिकवणुकीचं स्मरण करण्याचा सण आहे। प्रेषित मोहम्मद यांचे उदात्त विचार देशवासियांना सर्वसमावेशक आणि विकसित राष्ट्र उभारण्याच्या कार्यात सक्रिय योगदान देण्यासाठी प्रेरित करतात असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात आज 3% घट झाली। दिवसाच्या व्यवहारादरम्यान ब्रेंट क्रूडचे दर 3.4% घसरून प्रति बॅरल 89 अमेरिकन डॉलर्स आणि 1 सेंटवर आले। तसंच
वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूडचे दर 3.6% घसरून प्रति बॅरल 81 अमेरिकन डॉलर्स आणि 94 सेंटवर आले. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या 3रा दिवस अखेर श्रीलंकेसमोर फॉलोऑनचा धोका कायम आहे. आजचा खेळ थांबला तेव्हा श्रीलंकेनं आपल्या पहिल्या डावात 8 बाद 265 धावा केल्या होत्या. सोनल 85 तर लाहिरू 8 धावा करून खेळपट्टीवर टिकून आहेत. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी 3 तर सिराज आणि जडेजा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. फॉलोऑनची नामुष्की टाळण्यासाठी श्रीलंकेला अजून 39 धावांची गरज आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या क्रिमिलेअर निकषासंदर्भात केंद्र सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी विशेष पीठाची स्थापना करावी या विनंतीवर विचार करायला सर्वोच्च न्यायालयानं होकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं 11 मार्चला दिलेला निकाल 2025 नागरी सेवा परीक्षेच्या उमेदवारांना लागू होतो की नाही याबाबत स्पष्टता मिळावी अशी मागणी केंद्र सरकारनं आपल्या याचिकेतून केली आहे. भारतीय प्रकाशक महासंघाकडून दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट पुस्तक प्रकाशन पुरस्कारांमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाला 7 पुरस्कार मिळाले. विभागानं प्रकाशित केलेली पुस्तकं संदर्भ साहित्य आणि नियतकालिकांना विविध श्रेणींमध्ये बहुमान जाहीर झाले. देशाचा विकास साहित्य संस्कृती कला आणि समकालीन विषय वाचकांपर्यंत पोहोचवण्यात हे साहित्य महत्वाची भूमिका बजावतं आणि हे पुरस्कार म्हणजे विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कष्ट समर्पणभाव आणि कर्तृत्वाचं प्रतीक आहे असं प्रतिपादन प्रकाशन विभागाचे महासंचालक डॉ धीरज कांकडिया यांनी केलं. भारत चीन सीमा प्रश्न आणि दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याबाबत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आज बीजिंगमध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी विशेष प्रतिनिधी स्तरावर चर्चा केली. येत्या 12 तारखेला नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होत आहे. या चर्चेपूर्वी 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी काल बीजिंगला पोहोचलेल्या डोभाल यांनी चीनचे उपराष्ट्राध्यक्ष हान झेंग यांची भेट घेतली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी परस्पर व्यापार ऊर्जा खतं आणि अणुसहकार्य या क्षेत्रांमधले आर्थिक संबंध दृढ करण्यावर भर दिला. डॉ जयशंकर यांनी रशियाचे उपप्रधानमंत्री डेनिस मंतुरो यांच्यासोबत भारत आणि रशियाच्या आंतरसरकारी आयोगाच्या बैठकीचं सहअध्यक्षपदही भूषवलं. जयशंकर यांनी काल रात्री मॉस्को इथं रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांच्यासोबत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांना भारतात उत्पादन सुविधा उभारताना यंत्रसामग्री आणि सुट्या भागांसाठी भारतीय मानक ब्युरोचं जे प्रमाणीकरण लागतं त्यातून जपानसह इतर देशांच्या कंपन्यांना सूट देण्यासाठी आराखडा तयार करायचं काम सुरू आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. त्यांनी आज टोकियो इथं सेमीकंडक्टर्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातल्या जपानी प्रतिनिधींना संबोधित केलं. या आराखड्यामुळे कंपन्या उद्योग उत्पादन किंवा प्रकल्पांना गरजेनुसार या नियमांमधून सूट मिळेल असं ते म्हणाले. आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द करत असल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली आहे. उईके यांनी आज राज्यभरातले आदिवासी समाजातले आमदार आणि खासदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना उईके यांनी या निर्णयाची माहिती दिली. राज्य शासनाच्या याआधीच्या निर्णयानुसार वसतिगृहातील प्रवेशासाठी 30 वर्ष वयाच्या मर्यादेची अट होती. मुंबई आणि उपनगरातल्या इतर मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग भटक्या विमुक्त जाती आणि जमाती प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना scholarship.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. भारताची व्यापक सृजनशीलता जपण्यासाठी आणि सार्वजनिक संज्ञापन बळकट करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आणखीन रचनात्मक सहकार्य हवं अशी माहिती रेडिओ आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी आज दिली. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या माहिती आणि जनसंपर्क सचिवांच्या राष्ट्रीय परिषदेला ते आज बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. UPI प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून विक्री करण्याच्या कालावधीत बदल. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 3% घसरण. आणि भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात फॉलो ऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला आणखीन 39 धावांची गरज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

सुप्रभात श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे एफएम रेनबो वाहिनी। मी आहे तुमचा मित्र गणेश आचवल, तुमच्याकरता सादर करतोय तुमची सकाळ स्वरमय करणारा संगीतमय सूर्यलाविष्कार अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या मराठी भक्तिसंगीताचा कार्यक्रम वंदन। आणि आजच्या वंदन कार्यक्रमात बुधवारच्या प्रसन्न सकाळी सकाळी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आपली भेट होते नाही का, तेव्हा अनेक उत्तम भक्तिगीतांचा आनंद घेऊया या बुधवारच्या प्रसन्न सकाळी सकाळी। आणि हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR ॲपवर सुद्धा ऐकू शकता।

14 विद्या 64 कला यांचा अधिपती असणारा गणपती। आणि बघा ना कसे की आता श्रावण महिना तर सुरू आहे, पण 14 सप्टेंबरला गणरायांचं आगमन होणार आहे। आपल्या सर्वांचं आवडतं दैवत गणपती, मुळात तो बुद्धिदाता आहे, बुद्धीचं दैवत आहे। आणि गणपतीच्या निमित्ताने ठिकठिकाणी अगदी उत्साहाचं वातावरण आहे। मूर्तिकारसुद्धा अगदी भल्या पहाटे उठून आपल्या हातून ती मूर्ती घडवत आहेत, कोणी त्या मूर्तीला अतिशय उत्तम असं रूप देण्याचा प्रयत्न करतोय। वातावरण निर्मिती करणारं आणखीन एक गीत अष्टविनायक चित्रपटातलं ऐकूया।

मित्रांनो, आत्ताच्या गाण्यामधली एक ओळ फार महत्त्वाची होती, देवा सरू दे माझे मी पण. खरंय म्हणजे आपण अहंकारी होतो ना, तेव्हा आपण मी हे केलं मी ते केलं, पण आपण कोण आहोत? आपण कोणीच नाही आहोत. विधात्याच्या इच्छेनुसार सगळं घडत असतं आणि आपल्या मनामध्ये अनेकदा असंख्य प्रश्न निर्माण होतात की माझ्या वाट्याला हे असं का, किंवा एखादी घटना घडते तेव्हा ही घटना नेमकी अशी का घडली. त्यामुळे आपण चांगलं काम करायचं, आपण सत्कार्याचा बॅलन्स वाढवायचा, ही गोष्ट महत्त्वाची. निर्मळ मनाने भक्ती करायची, पुढचं जे काही आहे ते देवाचं देणं आहे.

भक्ति वाचुनी मुक्ति जी जड़ली रे व्याधी विठ्ठला मीच खरा अपराधी। मी माझ या सगळ्या मोह जाळामध्ये आपण अडकलेलो असतो। किती म्हटलं ना, नाही कशात गुंतायचं, हळूच त्यातून सटकायचं आणि श्रीराम जयराम म्हणायचं, पण इतकं सोपं नाही आहे ते। आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये गुंतत जात असतो। पण या आपण म्हणतो ना की या भौतिक सुखांच्या पाठी धावताना आपण नाती विसरत चाललोत का, त्याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली। कारण सध्या संवादच होत नाही आहे। संवाद संवेदना हे शब्दच कुठे दिसत नाहीत सध्या। आणि मग एकत्र येणं ही गोष्ट महत्त्वाची आहे। पैशाच्या पाठी माणूस धावत चाललाय, पण तो स्वतःचं वैयक्तिक जीवनच विसरत चाललाय। पाप काय पुण्य काय यातला फरकच त्यातला कळेनासा झालाय। आणि मग अशा वेळेला फक्त हे गीत ऐकावंसं वाटतं की समाज कसा बदललाय त्याचं चित्रण करणारं हे गीत।

0: आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि संतांनी समाज प्रबोधन केलं, कधी अभंगाच्या माध्यमातून, कधी भारुडाच्या माध्यमातून. बहुरूढ ते पुढे झालं भारूड आणि संत एकनाथांची भारूड रचना आपल्याला ठाऊकच आहे. मुळात आपल्या सर्वांना, जनतेला, त्या षड्रिपूंचा जेव्हा दाह होतो ना, काम क्रोध मद मोह मत्सर आणि लोभ, या षड्रिपूंचा विंचू आपल्याला चावलेला आहे अशी कल्पना करून या विकारांपासून दूर कसं राहायला हवं, त्यासाठी सद्गुरु कृपा कशी महत्वाची आहे, हे संत एकनाथ महाराज या भारुडातनं सांगतात.
1: सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर, आडवा डोंगर, आडवा डोंगर.

0: काम क्रोध विंतु तावला
1: अरे अरे
0: तम घाम अंगाशी आला
1: महाराज
0: त्याने माझा प्राण चालिला अरे विंतु तावला
1: महाराज
0: अरे विंतु तावला
1: महाराज।

0: मनुष्य इंगळी अति दारुण
1: हाँ हाँ म्हणजे अति दारुण
0: दारूचा आणि इंगळीचा काय संबंध आहे दारुण म्हणजे भयंकर
1: हाँ भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का
0: अभ्यंकरचाही संबंध नाही अभ्यंकर नव्हे भयंकर म्हणजे
1: अति भयंकर म्हणजे
0: खूप भयंकर
1: आणि खूप भयंकर म्हणजे
0: मांदळ भयंकर
1: आणि मांदळ भयंकर म्हणजे
0: तुझा दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर
1: बापरे
0: मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं
1: तिनं म्हणजे त्या खालच्या आळीतल्या गंगीनं
0: ए गंगीचा इथं काय संबंध
1: मग त्या रंगीनं
0: कोणाचाही संबंध आहे तिनं म्हणजे त्या इंगळीनं
1: त्या इंगळीनं महाराज इंगळी म्हणजे
0: मोठा
1: विंचू अंदाजे केवढा
0: तुझ्या एवढा मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची अरविंद सावरा
1: महाराज
0: अरविंद सावरा आता काय मी करू आता कुठं मी जाऊ या विंचवाला उतारा
1: गंडा दोरा दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री
0: असला उतारा चालत नाही
1: मग एक गरम गरम पावशेर
0: काय ते
1: दूध
0: असलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा
1: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा
0: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं तमोगुण म्हणजे काय तमोगुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा
1: मी मारतो पिन
0: या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा विंचू इंगळी उतरे झर झरा अरविंद सावला
1: महाराज
0: अरविंद सावला काय मी करू आता कुणाला सांगू
1: आला का
0: सत्य उतार्या येऊन अवघा सारीला तमोगुण
1: बरं झालं
0: किंचित राहिली फुणफुण
1: अजून राहिली